नमस्कार श्रोते हो, FM 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. आज शनिवार 16 मे 2026. आजच्या प्रसारणात सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. सभेला प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची भक्तिपर रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

आताच आपण श्रीधर फडके यांच्या स्वर आणि संगीत निर्देशनात संत रामदास स्वामी यांची भक्तिपर रचना ऐकलेत. अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून.

कार्यक्रमातील ऐकूया संत नामदेव महाराज यांची भक्तिप्रचना कविता पोडवाल यांच्या स्वरात, संगीत आहे दीपक पाटेकर यांचं।

कार्यक्रमाशी शेवटी ऐकूया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची देशभक्तीपर गीत रचना लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

या देशभक्तीपर गीताबरोबरच अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 6:40 झालीत. प्रसारित करीत आहोत कृषी संपदा हा कार्यक्रम. यात ऐकूया जननेंद्रियाचे आजार याविषयी डॉक्टर डी एम आखाडे यांनी दिलेली माहिती.

0: शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज मी गाई म्हशीं मधील जननेंद्रियाचे आजार या बाबतीत थोडक्यात आपणास माहिती देत आहे. पशुपालनास शेतकऱ्याच्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. पशुपालन आपल्या राष्ट्राचा पाया आहे. पशुपालनाचा मुख्य हेतू दूध निर्मिती पशुपैदास हा आहे. त्यासाठी निरोगी स्वास्थ्ययुक्त जनावरांचे संगोपन करणे हिताचे ठरते. आजार पण माणसासारखे जनावरांना देखील चुकत नाही. जनावरांचे काही आजार सर्वसाधारण काही गंभीर स्वरूपाचे असतात. विशेषतः जननेंद्रियाचे आजार हे जनावरांचे आरोग्य दूध उत्पादनाच्या दृष्टीने घातक असतात. गाभण काळ जनावर विल्यानंतर जनावरांचा समतोल आहार, वेळोवेळी प्रतिबंधक लसी, गोठ्याची जनावरांची स्वच्छता, रोगप्रतिकारक उपाय, आरोग्य रक्षणाचे उपाय योजने जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. जनावरांच्या जननेंद्रियाच्या आजारामुळे जनावरांच्या दूध उत्पादन, आरोग्य, पशुपैदास यासारख्या संगोपन कार्यक्रमावर वाईट परिणाम होतो. त्याची प्रचिती पशुपालक त्याचा दुग्ध व्यवसाय तोट्यात येतो. जनावरांच्या जननेंद्रियाच्या आजार प्रामुख्याने मायांग बाहेर येणे, फुगा येणे, योनिदाह, योनी बाहेर येणे, अनिर्गत अपश, वार अडकणे, डिंबी ग्रंथदाह, गर्भाशय द्राह. गाई म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कृमी, कुत्री, मांजरी यासारख्या जनन प्राण्यामध्ये प्रसूतीपूर्व प्रसूतीपश्चात काळात हा रोग होतो. यामध्ये गर्भाशय सर्व्हिस आणि योनी हे अवयव शरीराच्या बाहेर येतात. योनी मार्गाचा दाह होऊन कधी कधी योनी मार्ग गर्भाशय उलटा होऊन बाहेर येतो. अशा वेळेस योनीच्या बाहेरच्या बाजूस प्रथम तांबूस रंगाचा फुगा दिसू लागतो आणि हळूहळू गर्भाशय बाहेर लोंबू लागते. त्यामुळे बाहेर आलेलं गर्भाशय सतत जमिनीवर आपटला जाऊन रक्तस्राव होतो. त्या भागाला केरकचरा, शेण, गवत, धूळ, भुसा लागतो. तसंच जनावर बैचेन होतो. याचं लक्षण थोडक्यात सांगता येईल की जनावर चारा पाणी खात नाही. वेदना होत असल्याने जनावर उभं राहू शकत नाही. ते शांत निपचित पडून राहतं. नाडीची गती वाढते आणि काही वेळेस जनावर जगावण्याची सुद्धा शक्यता असते. गर्भाशयाला इजा झाल्यास जनावर भविष्यात गर्भधारणा करण्यास असमर्थ ठरते. याचे प्रामुख्याने दोन तीन कारणं मी नमूद केलेल. जनावरांमध्ये मायांग बाहेर येणे हा अनुवंशिक गुण असतो. भारी संकरित जनावर हा जनावरात हा प्रकार दिसून येतो. जनावर अशक्त असल्यास वासरू बाहेर उडून काढावं लागते. अशा वेळी गर्भाशय बाहेर येण्याची शक्यता असते. जनावरांच्या गर्भावस्थेच्या शेवटच्या तिमाहीत त्याच्या रक्तात इस्ट्रोजन या संप्रेरकाचे प्रमाण झाल्यास मायांग बाहेर येण्याची शक्यता असते. काही जनावरांमध्ये त्याच्या पहिल्या वेताला काही कारणास्तव अंग बाहेर येत असल्यास चालू वेताला अंग बाहेर पडण्याची शक्यता असते. अशा तऱ्हेने जनावराला मायांग बाहेर पडण्याची सवय जडते. जनावरांच्या आहारात मोड आलेली मटकी, इस्ट्रोजन तयार करणाऱ्या पदार्थांचा समावेश असल्यास जनावरांच्या रक्तातील इस्ट्रोजनचे प्रमाण वाढून गर्भाशय, प्रजनन मार्ग यांना धरून ठेवणारे स्नायू शिथिल होतात. अशा अवस्थेत जनावर मागे उतार असलेल्या जागेत बसले किंवा उभे राहिले तर पोटाचा भाग गर्भाशयास मागे सरकवून गर्भाशय बाहेर पडण्याची शक्यता असते. कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारख्या क्षारांच्या कमतरतेमुळे सुद्धा मायांगाच्या स्नायूंचा ताठरपणा कमी होऊन त्याला शिथिलता येते. प्रामुख्याने गर्भाशयातील सुजेमुळे सुद्धा बाहेर अंग पडू शकते. याच्यासाठी थोडक्यात प्राथमिक उपचार असे करता येतील की मायांग बाहेर येण्याची सवय असणाऱ्या जनावरास त्याच्या गाभण काळामध्ये लक्ष द्यायला हवे. कॅल्शियम, फॉस्फरसची इंजेक्शन डॉक्टरांकडून टोचून घ्यावीत. प्रसूतीपूर्व काळात मायांग बाहेर येत असेल तर थांबवणारी इंजेक्शन की सोनारील या औषधांच्या 10-12 गोळ्या द्याव्यात. यामुळे वेदना कमी होतात. गोठ्याची रचना गव्हाणीकडे उतार असणाऱ्या गोठ्यामध्ये मायांग बाहेर येणारे जनावर बांधावे. मायांग बाहेर येऊ नये यासाठी जनावराला नेहमी समतोल व पौष्टिक आहार द्यावा. बाहेर आलेल्या भागास व्हॅसलिन किंवा एरंडल तेल लावून तो भाग सावकाश आत बसवण्याचा प्रयत्न करावा. जरूर तो भाग आंगुचन पाहून योग्य आकाराचा व्हावा यासाठी त्यावर थोडा वेळ बर्फ फिरवावा. अंग बसवल्यानंतर जनावर शक्यतो उत्तराकडे उभे करावे अथवा पाय खड्ड्यात राहतील असं उभे करावे.
1: आताच आपण जननेंद्रियांचे आजार याविषयी डॉक्टर डी एम आखाडे यांनी दिलेली माहिती ऐकलीत. याबरोबरच कृषी संपदा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 6:45 होत आहेत. ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.
2: स्वागत करत आहे श्रोतहो. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
3: श्रोतहो, या भागात आपण टेनिस एल्बो म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊयात. टेनिस एल्बो हा कोपराचा एक वेदनादायी आजार आहे जो की मनगटाच्या व हाताच्या अतिवापरामुळे होतो. टेनिस एल्बोच्या कारणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर हाताच्या वारंवार होणाऱ्या हालचालीमुळे

0: हातांच्या स्नायूंना थकवा येतो. हातांचे सर्व स्नायू एकाच टेंडॉनद्वारे कोपराला चिटकलेले असतात. त्यामुळे वारंवार हालचालीमुळे जेव्हा स्नायू थकून जातात तेव्हा सर्व भारतीय एकाच टेंडॉनवर येतो. मग त्यावर सूज येते व टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. टेनिस एल्बोच्या लक्षणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर कोपराच्या बाहेरील बाजूस वेदना व जळजळ होते, हाताची पकड कमी होते किंवा त्रास होतो. विशिष्ट हालचालीमध्ये हा त्रास जास्त जाणवतो, जसे की टेनिस खेळणाऱ्यांना बॅकहँड मारायला त्रास होतो, बांधकाम करणाऱ्या मिस्त्री बांधवांना प्लास्टर करताना त्रास होतो, घरातील रोजच्या कामातही गृहिणींना त्रास होतो, जसे की झाडू मारणे, भांडे धुणे, कपडे पिळणे इत्यादी कामामध्ये विशिष्ट स्नायूची हालचाल झाली की वारंवार अशी हालचाल झाली तर टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. वेदना सुरुवातीला सौम्य असू शकतात व वारंवार हाताच्या त्याच हालचालीमुळे त्याची तीव्रता वाढते. अशी लक्षणे दिसल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञाचा सल्ला व मार्गदर्शन घ्यायला हवे. टेनिस एल्बोचे निदान हे मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारे म्हणजेच बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी केल्यानंतर होते. तसेच गरज पडल्यास एक्सरे किंवा MRI आवश्यकता भासू शकते. टेनिस एल्बोच्या उपचाराबद्दल बोलायचं झाल्यास 80-90% रुग्ण विना ऑपरेशननेच ठीक होतात. यामध्ये योग्य औषधोपचार, वेदना कमी करण्याची औषधे, सूज कमी करण्याची औषधे, तसेच फिजिओथेरपी, मशीन थेरपी जसे की लोकल अल्ट्रासोनिक थेरपीज किंवा विशिष्ट शारीरिक व्यायाम, तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काम करताना किंवा कृती करताना टेनिस एल्बोचा कोपराच्या जवळ पट्टा लावणे, तसेच कार्यशैलीमधील काही विशिष्ट बदल हे देखील टेनिस एल्बोला कमी करण्यामध्ये मदत करतात. ऑपरेशनद्वारे देखील उपचार केलेले जातात. आता आपण एक विशिष्ट आजाराबद्दल माहिती जाणून घेऊया ज्याला म्हणतात कार्पल टनल सिंड्रोम. हा हाताचा व मनगटाचा असा एक आजार आहे ज्यामध्ये हाताच्या अंगठा व बाजूच्या दोन बोटांना संवेदना देणाऱ्या मेडियन नर्व म्हणजेच मेडियन मज्जातंतूवर दबाव आल्यामुळे हाताला मुंगे येतात, बोटं सुन्न होतात, बोंद पडतात व ठणक लागते. जेव्हा ही महत्वाची मेडियन नर्व मज्जातंतू मनगटाच्या कार्पल टनलमध्ये म्हणजे बोगद्यामध्ये दाबली जाते तेव्हा ही लक्षणे दिसायला लागतात. लक्षणामध्ये हात, मनगट व बोटांच्या टोकामध्ये टिपमध्ये वेदना होणे, नसांची वेदना होणे, बोधपणा येणे, मुंग्या येणे, तसेच बोधपणामुळे मुंग्यामुळे हाताची पकड ढिली होणे ही लक्षणे दिसायला लागतात. सुरुवातीला ही लक्षणे प्रामुख्याने रात्री दिसतात. नंतर जसे जसा हा आजार वाढायला लागतो तशी तशी ही लक्षणे दिवसाही दिसायला लागतात. श्रोते हो, ज्यांचा हातांचा व बोटांचा वापर जास्त आहे अशांना हा आजार जास्त प्रमाणात होतो किंवा डायबिटिकच्या रुग्णामध्ये सुद्धा हा आजार जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचाराबाबतीत बोलायचं झालं तर नसेवरील दबाव कमी करण्यासाठीची योग्य औषधी, ठराविक फिजिओथेरपी व व्यायाम सुरुवातीच्या टप्प्यात उपचार करू शकतात. जीवनशैलीतील बदल देखील या कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचारामध्ये मदत करतो. ऑपरेशन करून मनगटामध्ये जी मेडियन नस दबलेली आहे ती खोलण्याचेही ऑपरेशन करू शकतो. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता श्रोते हो कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया उशास माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळची 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारे एक पर्यावरणपूरक साधन आहे. यात लाकूड, गॅस किंवा वीज यासारख्या पारंपरिक इंधनाची गरज नसते. आता सौर चुलीचे भरपूर असे प्रकार आहेत, त्याचे फायदे देखील आहेत. तर हे सगळं आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज आपण सौर चूल याविषयी माहिती ऐकूयात. लेखन धनंजय मुदगलकर, निवेदन सीमंतिनी कुंडीकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण सौर चूल याविषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. सौर चूल ही सूर्याच्या उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारी एक पर्यावरणपूरक, इंधनमुक्त आणि किफायतशीर पद्धत आहे. श्रोते हो, हे उपकरण सूर्यप्रकाश थेट उष्णतेमध्ये रूपांतरित करतं, ज्यामुळं गॅस किंवा लाकडाची बचत होते. सौर चुलीची काही वैशिष्ट्य आणि माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊयात. सौर कुकरमधील आरसा किंवा परावर्तक धातू सूर्यकिरण एका लहान जागेवर केंद्रित करतो, ज्यामुळं पेटीतील तापमान वाढतं आणि अन्न शिजतं. या सौर चुलीचे दोन प्रकार आहेत, जसं की पेटी सौर चूल आणि पॅराबोलिक सूर्यचूल. पेटी सौर चूल घरगुती वापरासाठी, डाळ भात भाज्या शिजवण्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि पॅराबोलिक चूल जास्त तापमानासाठी, म्हणजे तळणं किंवा भाजण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. श्रोते हो, या चुलीचा वापर केल्यामुळं इंधनाची बचत होते, यातून शून्य प्रदूषण निर्माण होतं, अन्नातील पोषक तत्व टिकून राहतात आणि वापरण्यासाठी अत्यंत सोपी अशी ही सौर चूल आहे. सूर्याच्या प्रकाशावर चालणारी ही चूल असल्यानं सूर्यप्रकाश असतानाच आपण यावर अन्न शिजवू शकतो. या चुलीवर अन्न शिजवण्यासाठी 1 ते 3 तास आपल्याला लागू शकतात. आणि हो, सौर चुलीवर जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा काही गोष्टी पाळणं खूप आवश्यक आहे, जसं की पाण्याचं प्रमाण योग्य राखणं खूप आवश्यक असतं. श्रोते हो, ही पद्धत पूर्णपणे धूरमुक्त आणि पर्यावरणपूरक आहे. यामुळं श्वसनाचे आजार होण्याचा धोका कमी होतो. विशेषतः ग्रामीण भागात जिथे चुलीचा वापर अधिक होतो त्या ठिकाणी सौर चूल अतिशय उपयुक्त आहे. एकदा सौर चूल खरेदी केल्यानंतर तिचा इंधन खर्च शून्य असतो. आरसे स्वच्छ ठेवण्याव्यतिरिक्त त्याला फारशा देखभालीची गरजही नसते. आणि हो, यात उघड्या ज्वाला नसतात, त्यामुळं आगीचा धोकाही नाही आणि यात अन्न जळण्याची शक्यताही नाही. फक्त वरण भात शिजवण्यापुरतंच याचा वापर होत नाही, तर भाज्या बनवणं, शेंगा दाणे, रवा भाजणं, बासुंदी बनवण्यासाठी या सौर चुलीचा वापर आपण करू शकतो. श्रोते हो, सौर चुलीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं ही काळाची गरज आहे, कारण यामुळे पर्यावरणाचं रक्षण आणि पैशांची बचत दोन्हीही होतं. एकदा आपण या सौर चुलीसाठी खर्च केला की आपल्याला आयुष्यभर मोफत इंधन मिळतं. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींपासून आपली सुटका होऊन आपला मोठा फायदा होऊ शकतो. सौर चूल आरोग्याच्या दृष्टीनं देखील आपल्याला खूप फायदेशीर आहे. सौर ऊर्जेचा वापर म्हणजेच झाडांची कत्तल थांबवणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं, म्हणजेच पर्यावरण पूरक अशी ही सौर चूल प्रत्येकाच्या घरोघरी असावी, हो ना? तेव्हा श्रोते हो, सौर चुलीचा वापर घरोघरी व्हावा यासाठी चला जनजागृती करूया. सूर्य देतो मोफत ऊन, सौर चूल वापरा मनापासून. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
0: श्रोते हो, आताच आपण सौर चूल या विषयीची माहिती ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं.
2: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम. प्रवाचक कृष्णप्रसादोपाध्याय.
3: FM 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 6:55 झालेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम थँक यू डॉक्टर.
4: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम थँक्यू डॉक्टर. थँक्यू डॉक्टर ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक साई हॉस्पिटल, राजीव गांधी भवन समोर, नाशिक.
5: गुडघ्याचे आणि खुब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर सुनील सोनार 24 मेला धुळे, नंदुरबार आणि शहादा इथे OPD साठी येणार. माहितीसाठी फोन नंबर 9326160661, 9326160661.
6: श्रोते हो, नमस्कार. मी डॉक्टर सुनील सोनार, साई हॉस्पिटल, नाशिक. आज आपण कृत्रिम सांधे रोपणामधले सांधे किती दिवस टिकू शकतात आणि त्याचे प्रकार कोणते हे बघणार आहोत.

0: गुडघ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण पूर्ण गुडघा बदलू शकतो, म्हणजे पूर्ण गुडघ्याचे कृत्रिम सांधेरोपण करू शकतो किंवा अर्ध्या गुडघ्याचे करू शकतो. अर्ध्या गुडघ्याचे वय जर लहान असेल आणि अर्ध्या गुडघ्याचे कृत्रिम सांधेरोपण केले तर जवळपास पूर्वीसारखा तुमचा गुडघा राहतो आणि नंतर पुढे भविष्यात लागल्यावर पूर्ण गुडघ्याचे सांधेरोपण करता येते. पूर्ण गुडघ्याचे सांधेरोपण करताना दोन प्रकारचे मेनली सांधे असतात. एक म्हणजे ऑल पॉली. ऑल पॉली म्हणजे खालचा जो भाग असतो सांध्याचा तो प्लॅस्टिकचा असतो आणि तो डायरेक्ट हाडाला चिकटलेला असतो. त्याच्यामुळे 12 वर्षानंतर 15 वर्षानंतर जर बदलायची वेळ आली तर तुम्हाला तो प्लॅस्टिकचा पार्ट काढून तिथे दुसरा पार्ट टाकावा लागू शकतो. परंतु जो मेटल बॅग नावाचा सांधा असतो त्याला खाली प्लेट असते आणि त्याच्यामध्ये प्लॅस्टिक बसतं आणि त्याच्यामुळे इक्वल सगळीकडे प्रेशर जातं आणि नंतर जर गरज वाटली फक्त जर समजा ते प्लॅस्टिकच घासलं गेलं असेल तर ते सुद्धा बदलता येऊ शकतं. आता आतमध्ये फिरणारा पण एक सांधा असतो जो आतल्या आत फिरू शकतो. आपला जो नैसर्गिक गुडघा आहे हा काही डिग्रीतनं आत आणि बाहेर फिरत असतो. तशा पद्धतीची सोय असलेले गुडघेसुद्धा सध्या बाजारामध्ये आहे. आता काही जे कृत्रिम गुडघे आहेत हे 90 ते 110 डिग्रीपर्यंत वागतात. परंतु जे हायफ्लेक्स गुडघे म्हणतो आपण, म्हणजे जे जास्त वागणारे गुडघे आहेत, ते 140-150 डिग्रीपर्यंत वाकू शकतात. साधारण माणसाचा गुडघा 150-155 पर्यंत वाकत असतो. त्याच्यामुळे 150 डिग्री म्हणजे जवळपास तुमचा जो स्वतःचा नैसर्गिक गुडघा आहे तिथपर्यंत वाकू शकणारे गुडघे सध्या बाजारामध्ये आहेत. आता मेटलमध्ये तुम्ही बघाल तर मेटलमध्ये तुम्हाला नेहमीचे पद्धतीचे गुडघे मिळू शकतात. तसेच खूप जास्त काळ टिकणारे गुडघे देखील मिळू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एखाद्याचं वय अतिशय लहान असेल 35 किंवा 40 वर्ष तर अशा वेळेस ऑक्झेनियम नावाचं जे मटेरियल आहे त्याचे गुडघे 25-25-30-30 वर्ष टिकू शकतात असं त्यांच्या कंपनीचा दावा आहे. तरुण लोकांमध्ये ह्या पद्धतीचे गुडघे लावल्यानंतर जास्त काळ त्यांना फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे आतमध्ये फिरणारा, 150 डिग्री वाकणारा, जास्त काळ टिकणारा असे वेगवेगळ्या पद्धतीचे कृत्रिम गुडघे सध्या बाजारात आहेत. खुब्याच्या बाबतीत बोलायचं झालं मित्र हो, तर आपला जो मेटलचा खुबा आहे तो डायरेक्ट वाटीमध्ये प्लॅस्टिकवर बसू शकतो. ही प्लॅस्टिकची वाटी जर तुम्ही डायरेक्ट आपल्या नैसर्गिक वाटीला लावली तर जेव्हा नंतर 10-15 वर्षानंतर त्याची झीज होते तेव्हा ही वाटी काढावी लागते. परंतु त्याच्याऐवजी जर एक मेटलची वाटी लावली आणि त्याच्यात प्लॅस्टिक लावलं तर नंतर जर गरज वाटली आणि फक्त प्लॅस्टिक घासलं गेलं असेल तर तेवढं प्लॅस्टिकच आपल्याला काढता येतं. त्याच पद्धतीने जांघ्याच्या खुब्यामध्ये सिरॅमिक ऑन सिरॅमिक नावाचा एक खुबा आहे. हा 20-25-25 वर्ष पण टिकू शकतो. परंतु हा थोडासा ठिसूळ असल्यामुळे जर तुम्ही खूप उड्या मारणार असाल, तुमचं जर हेवी काम असेल तर कदाचित एखाद्या केसमध्ये तो फुटण्याची शक्यता असते. तसंच तुम्ही सिरॅमिक ऑन पॉली म्हणजे सिरॅमिकचं हेड किंवा बॉल प्लॅस्टिकच्या वाटीमध्ये बसणार अशा पद्धतीचा खुबा देखील लावू शकता. आजकाल अत्यंत चांगल्या पद्धतीचं सिरॅमाइज्ड मेटल म्हणजे ऑक्झिनियमसारखे खुबेसुद्धा बाजारात अवेलेबल आहेत. हे ऑक्झिनियमचे खुबे व्यवस्थित पद्धतीने जर त्याचं सगळं लागलेले असतील तर 25-25-30-30 वर्ष टिकू शकतात असा कंपनीचा दावा आहे. तर मित्र हो, वेगवेगळ्या पद्धतीचे सांधे अवेलेबल आहेत. डॉक्टरांशी चर्चा करून तेच सांधे तुम्हाला लावले जात आहेत ना हे बघून तुम्हाला हवा तो तुम्ही निवडू शकता. धन्यवाद.
1: गुडघ्याचे आणि खुब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर सुनील सोनार 24 मेला धुळे, नंदुरबार आणि शहादा इथे ओपीडीसाठी येणार. माहितीसाठी फोन नंबर 9326160661 9326160661.
2: आताच आपण थँक यू डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. निर्मिती होती सुभद्रा डमरे यांची. ह्या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि ह्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 9370666333. तर पुन्हा भेटूयात थँक्यू डॉक्टर कार्यक्रमाच्या पुढच्या भागात याच वेळी. नमस्कार.

7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या आणि 7:25 आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सहक्षेपित होईल. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम 7:40 दिल्ली केंद्रावरून 8 सहक्षेपित होतील. समाचार प्रभात हिंदी बातम्या 8:15 आणि 8:40 भावसरगम हा भावगीतांचा कार्यक्रम. या दरम्यान 8:30 पुणे केंद्रावरून सहक्षेपित होतील राष्ट्रीय मराठी बातम्या. 9:00 मुंबई विविध भारती केंद्रावरून सहक्षेपित होतील विविध भारती प्रसारण सभेचे कार्यक्रम. 10:00 प्रासंगिक या अंतर्गत राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील यांची रत्नानिकम यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादरकर्ते सुमित सूर्यवंशी. 10:30 आकाशवाणी @90 निमित्त मनामनातील आकाशवाणी या विशेष कार्यक्रम मालिकेचा भाग 2. डिजिटल युगातील युवक आणि आकाशवाणी याविषयी SSVPS महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांशी रत्नानिकम यांनी केलेली चर्चा आपण ऐकू शकाल. सहभाग असेल कीर्ती जोशी, यश पाटील, प्रिया शिंदे आणि जयेश सोनार यांचा. सादरकर्ते सुमित सूर्यवंशी.

मिश्र संगीत आपण ऐकू शकाल 11 वाजता 12 वाजता आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित होईल वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांचा कार्यक्रम आणि 12:45 सहक्षेपित होईल आकाशवाणी @90 निरंतर स्वर लहरी हा कार्यक्रम. दुपारी 1 ते 5:30 विविध भारती प्रसारण सभेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. या दरम्यान 1:30 आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित होईल राष्ट्रीय मराठी बातम्या. 1:40 जिल्हा वार्तापत्र आणि दुपारी 3 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून 5:30 सहक्षेपित होईल युवावाणी हा युवा मित्रांचा कार्यक्रम. प्रादेशिक बातम्या 7 वाजता आणि आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीचे कार्यक्रम 7:10 सहक्षेपित होतील आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून. 7:30 शिवार गप्पा या कार्यक्रमात बियाण्याची निवड आणि गुणवत्ता याविषयी जिल्हा बीज प्रमाणीकरण यंत्रणा धुळे येथील कृषी अधिकारी दीपाली पाटील यांची वैशाली गिरासे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित होतील 8:05 आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून. विविध भारती प्रसारण सभेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील 8:15 दिल्ली केंद्रावरून 8:45 समाचार संध्या 9:00

विविध भारती प्रसारण सभेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. त्यानंतर ठीक 11:10 आमचे आजचे प्रसारण समाप्त होईल. ही होती रूपरेषा आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 7:05 झालेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आकाशवाणी महाराष्ट्रवाणीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: तुमचा आमचा खरा मित्र.
1: काठीन घोंगड घेऊन द्या की रे मला भी जत्रला येऊन द्या की काठीन घोंगड घेऊन द्या.
2: का रे शिरप्या, तुझा आवाज कवा धरणं इतका सुधारला रे.
3: अरे गणप्या, यो आवाज माझा ना माझ्या खिशातल्या रेडिओचा.
2: रेडू आणि खिशात
3: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातले रेडिओ बी भेटायला लागल्यात आजकाल.
2: असं म्हणतोस
3: तर काय, यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना. गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची, आणि काम बी
2: निपटायचं.
3: अक्षी रेडिओ गत
2: म्हणजे अगदी टाइम शिरच म्हण ना.
1: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रामाला.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीने शिकवणारी आकाशवाणी।
3: काय सांगत होतीस ग तू?
4: होतं ग बाया, रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे?
3: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
4: पाणी उकळून शान प्याव।
3: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
4: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी।
3: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
4: रेडोने सांगितलं मला। बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तो शिकवतोय ना
3: अक्के? रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।

आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेड मार्फत सुरू करणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा। येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार। ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार। आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा 26 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेडतर्फे सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल साताऱ्यात केली। प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत 5 लाख घरांच्या लोकार्पण समारंभात ते काल बोलत होते।

0: यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. यावेळी बोलताना चौहान म्हणाले,
1: अभी प्याज के दामों के बारे में देवेंद्र जी का भी फोन आया था. हम लोगों ने आपस में बात की. प्याज का उत्पादन बंपर हो गया. बांग्लादेश हमारी प्याज जा नहीं पा रही. ये पश्चिम एशिया मिडिल ईस्ट के संकट के कारण प्याज मिडिल ईस्ट के देशों में जाती थी, भाव ही नहीं जा पा रही, इसलिए प्याज के रेट गिर गए. प्याज उत्पादक किसान बहनों और भाइयों, आज से ही नेफेड प्याज की खरीदी 12.35 रुपया किलो शुरू करेगा.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना पक्की घरं या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अहोरात्र काम करून येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानही देण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणही काल शिवराजसिंह चौहान आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. दिल्ली आणि मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% 60% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयनं काल लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकाची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकानं लातूरमधल्या एका सेवानिवृत्त प्राध्यापकालाही ताब्यात घेतलं होतं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता 21 जूनऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएकडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 2ऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. या दौऱ्यात विशेषतः सेमी कंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. व्यापाराच्या दृष्टिकोनातून नेदरलँड्स हा भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. तत्पूर्वी दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांची भेट घेतली. या भेटीत ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले. संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा मोदी यांनी यावेळी तीव्र शब्दात निषेध केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. ज्येष्ठ मनोविकार तज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं काल मुंबईतल्या एका रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर काल दुपारी ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसिक आरोग्याविषयी जनमानस

0: जागरूकता निर्माण करण्याचं मोठं काम डॉक्टर नाडकर्णी यांनी केलं. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नाडकर्णी यांच्याबरोबर काम केलेल्या त्यांच्या स्नेही आणि ज्येष्ठ लेखिका दीपा देशमुख यांनी आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या,
1: खरं तर आज सकाळी जेव्हा कळालं की डॉक्टर आनंद नाडकर्णी आपल्या मधून गेलेत, सुन्नपणा आला मनाला. खरं तर हे पुन्हा एकाच वैयक्तिक नुकसान झालं नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रातलं न भरून येणार असं नुकसान आहे. हे आनंद चित्रपटाचा नायक हा काल्पनिक होता, पण इथं मी अनुभवलेला आनंद खरोखरच नावाप्रमाणेच जगणारा होता. 4 मेला आम्ही त्यांच्या शस्त्रक्रियेआधी ठाण्यात जेव्हा गेलो, त्यावेळेस शस्त्रक्रियेनंतरचं वर्षभराचं नियोजन सांगितलं होतं. ही भेट शेवटची ठरेल असं वाटलंच नाही. डॉक्टरांची भावलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या तोंडून मी कधीही नकारात्मक विचार ऐकला नाही, कोणाविषयी कधी वावगा शब्द त्यांनी काढला नाही. नाटक, सिनेमा, संगीत, साहित्य, चित्र, शिल्प, एक माणूस इतकं काम कसं करू शकतो? त्यांची सर्जनशीलता, त्यांच्या मनात इतरांविषयी असलेली एम्पथी आणि सगळ्या वयोगटासाठी त्यांनी आखलेले उपक्रम. एक निखळ आणि स्वच्छ मैत्री करणारा आजच्या जगात असा मित्र मिळणं दुर्मिळ. म्हणजे खरं सांगू का, वारकरी संप्रदायात जसं माऊली या संबोधनाला महत्व आहे, आम्हा साऱ्यांची तो माऊलीच होता असं म्हणावं लागेल. म्हणजे असा मित्र आज अचानक गेलाय म्हणजे पोरक झाल्याची भावना मनात घर करतीये.
0: साखर कारखानदारांनी साखर

0: उपक्रम. एक निखळ आणि स्वच्छ मैत्री करणारा आजच्या जगात असा मित्र मिळणं दुर्मिळ. म्हणजे खरं सांगू का, वारकरी संप्रदायात जसं माऊली या संबोधनाला महत्व आहे, आम्हा साऱ्यांची तो माऊलीच होता असं म्हणावं लागेल. म्हणजे असा मित्र आज अचानक गेलाय म्हणजे पोरकं झाल्याची भावना मनात घर करतीये.
1: साखर कारखानदारांनी साखर उत्पादनावर भर न देता इथेनॉल निर्मिती वाढवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. वाई तालुक्यातील भुईंज इथं किसनवीर कारखान्याच्या वतीनं जाहीर केलेला देशभक्त आबासाहेब वीर कृतज्ञता पुरस्कार स्वीकारल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे हे विद्येचं माहेरघर तर आहेच, पण ॲग्री हॅकेथॉनच्या यशस्वी आयोजनातून पुण्याला कृषी तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून ओळखलं जात आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुण्याच्या कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या ॲग्री हॅकेथॉनच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावर्षी विविध राज्यातील 1300 स्पर्धकांनी आपल्या नवकल्पना सादर केल्या असून महाराष्ट्रातून 867 स्पर्धकांनी या हॅकेथॉनमध्ये भाग घेतला आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. हवामान. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेडमार्फत सुरू करणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा. येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा 26 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळी 7:22 झाली आहेत. श्रोतेहो, आज माणिक वर्मा या महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत

0: सुद्धा विकू शकता.
1: सर आपण जेव्हा इनोव्हेशन म्हणतो तर तेव्हा त्यामध्ये नवीन गोष्टी तर येतातच, पण ज्या गोष्टी आता आहेत म्हणजे एक्झिस्टिंग आहेत तर त्याच्यामध्ये देखील इनोव्हेशन, तर हे पण इनोव्हेशन धरलं जातं का?
0: हो, म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे जसं प्रगती हा विषय कधीच स्टॅटिक नसतो, इट्स अ डायनॅमिक, इट्स अ फ्लोईंग. तर इनोव्हेशनमध्ये सुद्धा हे आम्ही जे प्रयत्न करतोय, नवीन प्रॅक्टिसेस आणणं, इनोव्हेशनला अजून स्मूथ करणं. दुसरा गोष्ट आहे की इनोव्हेशन प्रत्येक खेड्यात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक गावात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक वस्तीवर पोहोचलं पाहिजे. जे अंत्योदयाचा विषय आहे की प्रत्येक घटकापर्यंत सरकारने जावं, समाजाने जावं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणावं. मी जेव्हा मध्य प्रदेशमध्ये होतो, स्किलचा माझ्याकडे विषय होता, तर आम्ही एक कौशल समरसता म्हणून लिहिलं. समरसता हा विषय म्हणजे प्रत्येकाला इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा म्हणतो आपण. मग सगळ्या क्षेत्रात असेल तर कौशल्यातही असावी म्हणून आम्ही अनुसूचित जातीच्या 250 मुलांना उद्यमितेचे प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक करायचा प्रयत्न केला. तर ही समरसता आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ही सगळीकडे आली पाहिजे मला असं वाटतं.
1: बरोबर. सर आता महाराष्ट्रात असलेलं एखादं यशस्वी स्टार्टअप, त्याचं एखादं तुम्ही उदाहरण, अनेक असतील पण एखादं उदाहरण देऊ शकाल का जे आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल?
0: एक पॅड केअर म्हणून आहे, जे महिलांच्या समस्यांच्या रिलेटेड त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. दुसऱ्या एक आमचं इन्क्युबेटर मॅजिक म्हणून आहे, ते मराठवाड्यामध्ये चांगलं काम करत आहे. IIM नागपूर आहे, ते आमचं इन्क्युबेटर आहे, ते काम करत आहे. VGTI आम्ही रिसेंटली इन्क्युबेटर सुरू केलेलं आहे. मुंबई विद्यापीठामध्ये आम्ही एक मोठ्या लेवलचं इन्क्युबेशन करायचा प्रयत्न करतोय. तर सगळेजण त्या त्या क्षेत्रात काम करत आहेत, पण यांना अजून स्ट्रेंथन करणं, अजून मजबूत करणं ही प्राथमिकता आमच्यासाठी.
1: बरोबर. आपण म्हणतो की पारंपरिक पद्धतीने जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात मुख्यत्वे करून नोकरी केली जाते, किंवा एक असा एक माइंडसेट असतो एक की नोकरी कर म्हणजे कुठेतरी सेटल हो अशा पद्धतीने. तर ह्या स्टार्टअपच्या माध्यमातून सामान्य एखादा तरुण तर त्याला उद्योजक बनण्यासाठी काय काय फायदे तुम्ही सांगाल की कशा पद्धतीने तो उद्योजक बनू शकतो आणि ह्या स्टार्टअप पॉलिसीज त्याला कशा उपयोगी पडू शकतात?
0: आम्ही आयडिएशन स्टेजपासून सपोर्ट करतोय. जिल्हा लेवलला हा उपक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे थँक्यू फॉर दिस क्वेश्चन. की आम्ही आत्ता एक स्टार्टअप यात्रा म्हणून करणार आहोत. म्हणजे ती यात्रा आता आणि एक स्टार्टअप वीक हे दोन मोठ्या स्कीम्स आहेत. स्टार्टअप यात्रेचा उद्देश असा आहे की ते प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचायचं आहे, प्रत्येक गावापर्यंत पोहोचायचं आहे. तर स्टार्टअप्स काय आहे आणि स्टार्टअप्स तुमच्या याच्यासाठी काय करू शकतं आयुष्यासाठी की तुमच्या करिअरसाठी, तर त्याच्यासाठी आम्ही स्टार्टअप यात्रा करतोय. महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये ती यात्रा जाणार आहे. त्याच्यामध्ये विमेनसाठी एक वेगळी विंग असेल, मॉडर्न टेक्नॉलॉजीसाठी वेगळी विंग असेल आणि रुरल एंटरप्रेन्योरने स्टार्टअपसाठी एक असेल. तर त्यांना कम्प्लीट इकोसिस्टीम तिथे मिळेल. एक छोटासा तिथे हाफ डे वर्कशॉप होईल. तिथल्या सगळ्या ज्या घटक आहेत, म्हणजे तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, त्या गावातले नगरपालिका, जे काही संविधानिक संस्था आहेत त्यांचा इन्क्लुझिव्ह असेल, तिथल्या शाळा असतील, त्या सगळ्या मुलांना आम्ही हाफ डे वर्कशॉप प्रत्येक तालुक्यात करून उद्यमिता काय, त्याची मानसिकता काय आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला एक प्रत्येकदा मोटिवेशन लागतं. तर रुरल हिरोज कोणकोण आहेत आणि ज्याच्यात वी वाला जो कॉन्सेप्ट आहे, विमेन एंटरप्रेन्योरशिप वाला, ज्या महिला उद्यमी मोठ्या झाल्यात, त्यांच्या कथा असतील, त्यांचं कथन असेल किंवा त्यांच्या लाईफमधले एक्सपिरियन्सेस असतील. आपण कुणी जर पाहायला गेलो कुठल्याही फील्डमध्ये, किंवा आपण तर अहिल्यादेवींना सगळ्यात ग्रेट मानतो विमेन, शी वॉज नॉट ओनली दी ॲज अ गव्हर्नर, पण शी डीड लॉट ऑफ थिंग्स फॉर दी विमेन, स्किल डेव्हलपमेंटपासून. तर हे मोठे उदाहरणं समाजात पोहोचवणं, माझ्या जिजाऊचं उदाहरण समाजात पोहोचवणं, हे सगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना प्रेरित करणं आणि करिअरमध्ये उद्योजकता किती इम्पॉर्टंट आहे तर त्याचं महत्त्व सांगणं हे या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे. स्टार्टअप ही एक अजी वेगळी कॉन्सेप्ट आहे की ज्याच्या माध्यमातून सगळ्या स्टार्टअप्स त्याच्यात कॉम्पीट करतील. आणि आत्ता मुख्यमंत्री साहेबांनी एक खूप चांगला विषय बजेटमध्ये घेतला की जनरली आपण असं म्हणतो की माझी स्टार्टअप रेडी आहे, माझ्याकडे आयडिया आहे, प्रोडक्ट आहे, पण विकू कोणाला? तर कॉर्पोरेटमध्ये प्रयत्न करताना खूप त्रास होतो. तर आत्ता बजेटमध्ये अनाऊन्स झालं की 50 जे स्टार्टअप्स असतील सिलेक्टेड, आम्ही त्यांना एक त्यांची कॉम्पिटिशन्स घेऊ, ज्युरीज फायनल. या 50 स्टार्टअप्सला 25 लाखापर्यंत डायरेक्ट ऑर्डर सरकारने, म्हणजे सरकारमध्ये काम करण्याची जी पात्रता आहे त्यांची इमिडिएट इस्टॅब्लिश होईल. तर हा प्रयोग आम्ही उद्यमितेच्या माध्यमातून करतो.
1: नक्कीच सर, कारण कुठेतरी मार्केट मिळणं आपल्या
0: हे सुरुवात गरजेचं
1: महत्त्वाचं आहे. आताची जी युवा पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल आणि त्यांच्या पालकांना?

0: देखील तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने उद्योग क्षेत्रात येणं किंवा स्टार्टअपमध्ये येणं हे त्यांच्या भविष्यासाठी उत्तम असेल?
1: युवकांसाठी तर आजची पिढी जर आपण पाहायला गेलो तर जेनझीज आहेत, अल्फा आहेत, दे आर स्मार्टर दॅन अस. त्यांना सगळ्यात जास्त गोष्टी माहीत आहेत, अपडेट त्यांना खूप लवकर येतो आपल्यापेक्षा, तर त्यांना सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस आहे. आणि ही सगळ्यात लकी पिढी आहे ज्यांना टिप ऑफ द फिंगर सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतात. म्हणजे जेव्हा रिसर्च करायची लोक तेव्हा पुस्तकं चाळायची, आता तुम्ही गुगलवर प्रॉम्प्ट टाकलं तर तुम्हाला भरपूर PDFs मिळतात, रिपोर्ट मिळतो, स्पेसिफिक मिळतो. तर लकी जनरेशन आहे, दे आर अपडेटेड. पण तुम्ही सेकंड प्रश्न जो विचारला, तर आम्ही सगळे 80s 90s आहोत, तर आम्हाला आमची जडणघडण जशी झाली त्या माध्यमातून जर विचार करायला गेलो तर मला पालकांना एक अशी विनंती आहे की त्यांना घरातल्या फिनान्शियल डिसिजनमध्ये इन्वॉल्व करा. म्हणजे एखादा TV घ्यायचा आहे, घरातलं फर्निचर करायचं आहे, किंवा एखादी काही प्लॉट घ्यायचा आहे, घर घ्यायचं आहे, तर इन्वॉल्व देम. म्हणजे मी माझा मुलगा जेव्हा 3rd-4th होता तेव्हा मी त्याला कॉन्फरन्सेसला घेऊन जायचो. म्हणजे कुठल्याही टेक्नॉलॉजीचा कॉन्फरन्स, ऑटोमोबाईलची कॉन्फरन्स असेल, CII असेल, FICCI असेल, तर तो आता खूप लर्नेड झाला या सगळ्या याच्यामध्ये. तर मला अशी विनंती आहे की जनरली मराठी आणि महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये आपण जेव्हा पैसे मोजतो किंवा एखादं व्यवहाराचं डिस्कशन करतो त्यावेळेस मुलांना म्हणतो तुम्ही बाहेर जा. आणि हेच तर तुम्ही जे बिझनेस कम्युनिटीवाली जी काय कम्युनिटी आहे, बिझनेस कम्युनिटी, त्यांच्यामध्ये साधी प्रॅक्टिस असते की मी बाहेर चाललो तू दुकानावर थोडा वेळ था, तर त्याला किती पैसे द्यायचे, किती घ्यायचे, हे व्यवहार ज्ञान खूप आधीपासून येतं. तर मला असं वाटतं की पालकांना ही विनंती आहे की घरातली जे काही प्रमाणातले आर्थिक विषय असतील ते मुलांसोबत चर्चा करा, त्यांना नवीन उद्योगाच्या स्टोरीज सांगा. काही पुस्तकं अशी आहेत जे बिलिनियर्स घडलेले आहेत, त्या लोकांच्या पण घरामधल्या ज्या काही स्टोरीज असतील, काही बुक्स असतील, ते असे तुम्ही मुलांना गिफ्ट द्या, जेणेकरून त्यांची मानसिकता लवकर तयार होईल. एखाद्या एजनंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही त्याला परत रिव्हर्स मायग्रेशन इज व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामुळे प्रत्येक घरात उद्यमिता हसत खेळत चर्चा झाली पाहिजे.
0: खूपच छान सर. आणि अजून एक मला प्रश्न असा विचारायचा की आज बरेचसे असे लोक आहेत की जे मिड एज आहेत आणि त्यांना काहीतरी नवीन सुरू करायचं आहे, तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की स्टार्टअपच्या काही वेगळ्या योजना आहेत का आणि कशा पद्धतीने ते जाऊ शकतात तिथे?
1: असं मिडल एजसाठी वेगळी योजना असा काही नाही आहे. कारण मला इनोव्हेशन का आवडतं, कारण इनोव्हेशन जात, धर्म, पंथ, वय या सगळ्या डिस्क्रिमिनेशनला किक ऑफ करून इनोव्हेशन सुरू होतं. म्हणजे कोणी पण करू शकतं ते. पण मिडल एजच्या जे लोक आता आहेत त्यांना एक संधी अशी आहे की AIमुळं डिस्रप्शन आहे. म्हणजे जे टिपिकल वर्क करणारी, आता जसं आपण एखादा फोटो एडिटिंग आहे तर ChatGPT सहज करू शकतो. म्हणजे यू जस्ट पुट अ प्रॉम्प्ट की चेंज द कलर ऑफ शर्ट, चेंज द कलर ऑफ हॅट, इट विद इन अ सेकंड इट डिड. ही लोक पुन्हा काय करणार? तर यांना अपस्किल होणं गरजेचं आहे. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये संधी पण आहे. काही गोष्टी अशा आहेत, जसं पर्यटन आहे, तर तुम्हाला पर्यटनासाठी जर टुरिस्ट गाईड पाहिजे असेल तर तो अजून रोबो नाही करू शकत, तर त्या याच्याकडे जायला पाहिजे. तर आपल्याला जे अनटॅप्ड एरियाज आहेत त्याच्यामध्ये स्टार्टअप अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. तर जे एका एजपर्यंत आले आणि असं वाटतं की आपण स्पीडप्रमाणे अपस्किल नाही झालो आहे, तर आपल्याला अपस्किल होण्याची आता संधी पण कमी आहे, तर त्यांनी अनटॅप्ड क्षेत्राकडे स्टार्टअप सुरू करायला काही हरकत.
0: जाता जाता तुम्ही सर्व जे उद्योजक आहेत, तरुण आहेत आणि नवीन उद्योग ज्यांनी सुरू केला आहे, अशा सगळ्यांना काय सांगाल?
1: सिंपल लाईन, स्टार्ट अर्ली. खूप कमी वयात ही जोखीम घ्यायला शिका. आणि आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत. म्हणजे मार्क झकरबर्ग असेल, आपल्याकडे बिल गेट्सनी पण खूप लवकर सुरुवात केलं होतं. आपल्या देशातलं पाहिलं तर अडाणींनी पण लवकर सुरुवात केली, धीरूभाई अंबानींनी पण लवकर सुरुवात केली. आताच्या जनरेशनमध्ये जे सगळे बिलिनियर्स आहेत, जसं निखिल कामत असेल, हे सगळे अर्ली स्टार्टर आहे. आणि आत्ताचा जग खूप स्पीड आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही जितक्या लवकर एखादी आयडिया सुरुवात करा आणि सरकार म्हणून, समाज म्हणून, उद्योजकतेची व्यवस्था म्हणून प्रत्येकाला नोकरी मिळणार नाही. तुम्हाला स्वतःचं काहीतरी सुरू करावं लागणार आहे. सरकारचा सपोर्ट तुमच्यासाठी आहे. आम्ही नेहमी म्हणतो की महाराष्ट्र शासन हे प्रत्येक तरुणांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सज्ज आहे. आणि परत एकदा ती सांगतो की मुख्यमंत्री साहेबांचं पण हे विजन आहे की हा तरुण जो मोर्चातला आहे, एका कळपातला आहे, तो मुख्य प्रभाव

0: आला पाहिजे. त्यांनी दिवसभर कुठेतरी मोर्चे हे ते काढण्यापेक्षा त्याचा स्वतःचा व्यवसाय असावा, त्याचा स्वतःचा उद्योग असावा, आणि तो आर्थिक स्वरूपात, सामाजिक स्वरूपात राज्याच्या प्रगतीमध्ये सम्मिलित व्हावा. आणि ह्या सगळ्या घटकांना जर आपण एकत्र आणलं तर विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आणि 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न ही येणारी पिढी आणि आत्ताची पिढी जी आहे हे साध्य करू शकतात, आणि यांच्या माध्यमातूनच आपण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो.
1: नक्कीच सर. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी स्टार्टअप्सने काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने ब्रँडिंग केलं पाहिजे हे आपण जाणून घेतलं. तसंच ग्रीन आणि सस्टेनेबल स्टार्टअप्स यांच्यासाठी काय वेगळा फोकस आहे हे देखील जाणून घेतलं. शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्यातील समन्वय कशा पद्धतीने मजबूत केला जातोय याविषयी देखील आपण माहिती घेतली. सर, आपण इथे आलात आणि अतिशय उत्तम माहिती आमच्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत. त्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: एफएम 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 7:40 झालेत प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606551381.
2: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
3: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
2: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
4: विजिट आत्मा मलिक ऑनलाइन.com.
0: भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हंसराज वैद्य यांचं भावगीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीत आहे नंदू होनप यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरात नितीन आखवे यांचं भावगीत. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

कार्यक्रमा शेवटी ऐकूया वैशाली सामंत आणि अमेय दाते यांच्या स्वरातील शिप्रा यांचं भावगीत. संगीत आहे विवेक कजरेकर यांचं.

या भावगीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 8 वाजता आहेत. ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत समाचार प्रभात हिंदी बातम्या.

या भावगीता बरोबरच भाव सरगम हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. यानंतर ठीक 8:30 पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं NTA कडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. उद्यापर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300 अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये अबुधाबीमध्ये होते. पंतप्रधानांनी राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीत ऊर्जा सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार या विषयांवर चर्चा झाली. आपल्या प्रास्ताविक भाषणात पंतप्रधान मोदींनी UAE अर्थात संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. कठीण काळात UAE नेतृत्वानं दाखवलेल्या धैर्याची मोदींनी प्रशंसा केली, तसंच अमिरातीला भारताचा पाठिंबा व्यक्त करून सध्याच्या जागतिक संघर्षाच्या काळात संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं सांगितलं. सर्वांना पक्की घरं देणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून त्यानुसार महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्रानं महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या 30 लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचा उद्घाटन सोहळा आणि महाआवास अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा इथल्या सैनिक शाळेच्या मैदानावर नुकताच पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. देशातील इतर कोणत्याही राज्याला इतकं मोठं लक्ष मिळालं नसल्याचं सांगून याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. शून्य वीज बिल सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घराला सौर ऊर्जा पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित

उपस्थित होते. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस अर्थात व्यवसाय सुलभता आणि ईज ऑफ लिव्हिंग अर्थात जीवन सुलभता सुधारण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी परदेश प्रवासावर उपकर कर किंवा अधिभार लावण्याबाबतच्या एका प्रसार माध्यम अहवालाचं खंडन केलं. हा अहवाल पूर्णपणे असत्य असून परदेश प्रवासावर अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध लादण्याचा प्रश्नच येत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर इस्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांनी युद्धविरामाला मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली आहे असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितलं. 16 एप्रिल रोजी लागू करण्यात आलेला युद्धविराम आणखी 45 दिवसांसाठी वाढवण्यात येणार असून पुढील वाटाघाटी 2 आणि 3 जूनला होणार आहेत. या चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित होऊन एकमेकांच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला मान्यता मिळेल आणि सीमा सुरक्षा प्रस्थापित होईल अशी आशा अमेरिकेला आहे असं पिगॉट यांनी म्हटलं आहे. दरम्यान इस्रायली वायुदलानं लेबनॉनमधील इराण समर्थित सशस्त्र गट हिजबुल्लाशी संबंधित पायाभूत सुविधांवर आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महिला सक्षमीकरण समितीची स्थापना केली आहे. लोकसभेतील भाजप खासदार डॉ दग्गुबती पुरंदेश्वरी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून समितीत लोकसभेतील 18 आणि राज्यसभेतील 10 सदस्यांचा समावेश आहे. लोकसभेतील हेमा मालिनी हरसिमरत कौर बादल आणि इकरा चौधरी यांचा तर राज्यसभेतून सुधामूर्ती PT उषा आणि स्वाती मालिवाल यांचा समितीत समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कथित चिथावणीखोर विधानांच्या संदर्भात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टिप्पणीसह काही विशिष्ट विधानं समाज माध्यमावर तसंच खासदारांच्या अधिकृत पेजवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली होती असं तक्रारकर्त्यानं म्हटलं आहे. मेड इन इंडिया कागदी उत्पादनं गुणवत्ता उपयुक्तता आणि शाश्वततेवर केंद्रित असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रोडा नोट्सचे संस्थापक तरुण उद्योजक अपर्णा आणि दिनेश यांची भेट घेतल्याचं सांगून उत्तम दर्जाचं लेखन साहित्य हा विषय नेहमीच आपल्या जिव्हाळ्याचा राहिला असल्याचं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव यांनी म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल पहाटे 6:15 सुमारास झालेल्या एका रस्ते अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 1 जण जखमी झाला. 600 किलो चांदीची लगड घेऊन जाणाऱ्या एका खासगी व्हॅनचं नियंत्रण सुटून गुजरातहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या ट्रेलरला ती धडकली. अपघातानंतर कासा पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचाव आणि सुरक्षा कार्य सुरू केलं. अपघातग्रस्त वाहन हटवून चांदीचा साठा सुरक्षिततेसाठी आणि पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला. IPL क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. बॅडमिंटनमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरी जोडी आज बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इझुद्दीन आणि गोह झे फेई या खेळाडूंचा सामना करतील. तत्पूर्वी काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत या भारतीय जोडीनं जपानच्या ताकुमी नोमोरा आणि युईची शिमोगामी या जोडीचा 21-12, 21-13 अशा गुणांनी पराभव केला होता. दरम्यान PV सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामोगुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुनलावूत विडिट सरननं पराभूत केलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण आणि

यातही दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं पुढील दोन दिवसात दक्षिण आणि ईशान्येकडील काही भागातही अशाच प्रकारची स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट UG 2026ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं NTA कडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 10 वाजलेत.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा. बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा. बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: श्रोतो आता ऐकूया प्रासंगिक या सत्रात. राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील यांची रत्ना निकम यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत सुमित सूर्यवंशी.

0: श्रोत्या रसिक श्रोते हो, प्रासंगिक या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, दरवर्षी जगभरात डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक डेंग्यू दिवस पाळला जातो। बदलते हवामान, साचलेले पाणी आणि डासांची वाढती उत्पत्ती यामुळे डेंग्यूचा धोका वाढताना दिसत आहे। योग्य वेळी काळजी घेतली, स्वच्छता राखली आणि लक्षणे ओळखून तत्काळ उपचार घेतले तर या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे। आणि याच विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत जिल्हा युताप अधिकारी अनिल पाटील सर। नमस्कार सर, सर्वप्रथम कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत।
1: धन्यवाद
0: सर। मला सर्वात आधी जाणून घ्यायला आवडेल की डेंग्यू म्हणजे नेमका कोणता आजार असतो?
1: डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे, ज्याला व्हायरल फीवर असं म्हटलं जातं। जिनस फ्लाविविरिडी प्रकारचे जो व्हायरस असतो त्याच्या जिनस मधून हे सगळे व्हायरसेस ओळखले जातात। डेंग्यूचे चार सेरोटाईप असतात, त्याच्यामध्ये डेंग्यू 1, डेंग्यू 2, डेंग्यू 3 आणि डेंग्यू 4 असे चार सेरोटाईप संपूर्ण जगामध्ये डेंग्यूचे हे आढळतात। आपल्याकडे धुळे आणि महाराष्ट्राच्या एरियामध्ये आपल्याला डेंग्यू 2 प्रकारचा जो व्हायरस आहे तो आपल्याला दिसून येतो। डेंग्यूचे 3 प्रकार असतात, एक म्हणजे डेंग्यू ताप, दुसरा म्हणजे डेंग्यू हेमरेजिक फीवर आणि तिसरा म्हणजे डेंग्यू शॉक सिंड्रोम। म्हणजे डेंग्यू फीवर म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एक साधारण प्रकारचा ताप याच्यामध्ये काही लक्षणांसह दिसतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पुढे जर आणखी थोडी गुंतागुंत निर्माण झाली तर डेंग्यू हेमोरेजिक फीवर, ज्याच्यामध्ये गुंतागुंतीच्या थोड्या गोष्टी आपल्याला दिसतात जसं की ब्लीडिंग वगैरे, आणि त्याच्यानंतर तिसरा जो आहे त्याच्यातून पुढे जाणारा तो आहे डेंग्यू शॉक सिंड्रोम, याच्यामध्ये पेशंटचा एखाद्या वेळेस दुर्दैवाने मृत्यू सुद्धा होण्याची शक्यता असते।
0: अच्छा सर, डेंग्यू या आजारामध्ये फक्त ताप येणं हीच लक्षणं असतात की या व्यतिरिक्त आणखी काही लक्षणं सुद्धा त्यामध्ये आढळतात?
1: डेंग्यूमध्ये फक्त ताप असतो असं नाही, डेंग्यूमध्ये हाय ग्रेड फीवर ज्याला उच्च ताप आपण म्हणतो तशा प्रकारचा ताप दिसतो, त्यासोबतच त्याच्यामध्ये डोकेदुखी आपल्याला दिसते, डोळ्याच्या खोबणीमध्ये वेदना पेशंटला दिसतात, स्नायूदुखी असते पेशंटमध्ये, सांधेदुखी दिसते, अंगावर पुरळ येतात, आणि त्याच्यामध्ये परत मी जसं मगाशी म्हटलं तसं डेंग्यू हेमोरेजिक फीवर किंवा डेंग्यू शॉक सिंड्रोम जर त्याच्यामध्ये पुढे त्याचा त्रास वाढला तर त्याच्यामध्ये मग हेमोरेजिक मॅनिफेस्टेशन जसं की त्याला आपण रक्तस्राव म्हणतो ऑर्गन्समधला अशा लक्षणं दिसतात, त्याच्यामध्ये थ्रम्बोसायटोपेनिया म्हणजे प्लेटलेटची संख्या कमी झालेली दिसते, नंतर पोटदुखी पण त्या पेशंटमध्ये सुरू होते जर तो पुढे वस झाला तर, पुढे आणखी वोमिटिंग त्याला दिसतात, प्लाझ्मा लिकेज होतं, शॉक बसतो आणि पेशंट दुर्दैवाने आयसीयूमध्ये पण त्याला हे करावं लागतं।
0: सर, आपल्याला सर्वांना माहितीच आहे की डेंग्यू हा जो होतो आजार तो डासांमुळे होत असतो, पण नेमका कोणत्या डासांमुळे हा आजार आपल्याला होत असतो?
1: बरोबर आहे, इडिस इजिप्ती असा एक डास आहे जो आपल्या घर आणि घराच्या परिसरामध्ये अंडी घालतो, घराच्या परिसरामध्येच प्रजनन करतो आणि घरातल्याच लोकांना चावतो। या डासाचं नाव आहे एडिस इजिप्ती, म्हणजे प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये हा एक ज्याला आम्ही वेक्टर म्हणतो, हा वेक्टर म्हणजे डास हा डेंग्यू प्रसाराचं काम करतो। याच्यासोबतच एडिस अल्बोपिक्टस आहेत, विटॅटस आहेत, या जाती पण आहेत डासाच्या, पण एडिस इजिप्ती ही जात आहे की जी प्रामुख्याने आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये हे डेंग्यू तापाचा प्रसार या डासामुळे होत असतो।
0: सर, हा जो आजार आहे हा एडिस इजिप्ती या डासांपासून होतो हे तर कळलं, परंतु या डासांची उत्पत्ती नेमकी कशी होत असते आणि कुठे होत असते?
1: हा जो डास आहे डेंग्यू प्रसार करणारा एडिस इजिप्ती प्रकारचा डास आहे, याला टायगर मॉस्किटो असं सुद्धा म्हटलं जातं। याचं वैशिष्ट्य आहे की हा दिवसा चावतो, दिवसा चावतो, बाकीचे जे डास आहेत जो मलेरियाचा किंवा चिकनगुन्याचा मलेरिया किंवा फायलेरियाचा प्रसार करतात हे रात्री वगैरे संध्याकाळनंतर चावतात, पण हा स्पेसिफिकली दिवसा चावणारा डास आहे। याचं अजून एक वैशिष्ट्य आहे की हा घर आणि घराच्या परिसरातच अंडी घालतो आणि त्या परिसरामध्येच वाढतो, त्या परिसरामध्येच राहतो, त्याच परिसरामध्ये अंडी घालतो, त्याच परिसरामध्ये चावत असतो। आता ह्या डासाची एक स्पेसिफिकली जे आपल्याला बघता येईल त्याचं वैशिष्ट्य की हा घर सोडून कुठं जात नाही आजूबाजूला, त्यामुळे घराच्या घरगुती पाणी साठे जे असतात, कूलर मधलं पाणी, ड्रम मधलं पाणी, रांजण, बॅरल, हौद असे आपण भरून ठेवलेलं जे पाणी असतं ज्याला आपण झाकण लावलं जात नाही,

0: किंवा झाकून प्रॉपर व्यवस्थित ठेवलं जात नाही अशा ठिकाणी
1: हम्म,
0: अंडी घालतो. घरामध्ये फ्रीज असतात, शोभेचे प्लांट्स असतात, गुरांसाठी किंवा कोंबड्या पक्ष्यांसाठी आपण पाणी ठेवलेलं असतं एखाद्या कंटेनरमध्ये, किंवा बिझनेस करताना सुद्धा अनेक ठिकाणी पाणी हे लागत असतं. अशा सगळ्या ठिकाणी घर आणि घराच्या परिसरामध्ये आपल्याला हा डास अंडी घालताना दिसतो.
1: अच्छा सर, हा जो ताप आहे डेंग्यूचा, हा संसर्गजन्य आहे का?
0: हो, नक्कीच संसर्गजन्य आहे, पण तो संसर्गजन्य डासांच्या माध्यमातून आहे. म्हणजे कसा की या डासाच्या डेंग्यू कसा पसरतो असं जर तुम्ही मला विचारलं, तर तो दूषित माणसाकडून डासांच्या माध्यमातून अदूषित म्हणजे निरोगी माणसाकडे त्याचा प्रसार होतो. म्हणजे कसा की एखादा माणूस आजारी आहे, ज्याच्या शरीरामध्ये डेंग्यूचा व्हायरस आहे, अशा माणसाला हा डास एडिस इजिप्ती प्रकारचा डास चावतो. ते जे व्हायरसेस विषाणू आहेत त्या रोगी म्हणजे आजारी माणसाकडून या डासाच्या शरीरामध्ये जातात, डासाच्या शरीरामध्ये त्याची वाढ होते, आणि मग हा दूषित डास ज्याला आम्ही वेक्टर म्हणतो, हा डास निरोगी माणसाला चावला की मग त्या निरोगी माणसाला त्या डेंग्यूची लागण होत असते. म्हणजे ही जी सायकल आहे ही आजारी माणूस, डास एडिस प्रकारचा डास आणि निरोगी माणूस, अशी ही सायकल ह्या व्हायरसची जी आहे विषाणूची ती फिरत असते, आणि त्याच्यामुळे समाज म्हणजे नागरिकांमध्ये याचं लागण होत असते या आजाराची.
1: अच्छा सर, समजा एखाद्याला डेंग्यू झालाच तर अशा पेशंटने कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याबद्दल काय सांगाल आपण?
0: सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला जर डेंग्यू झाला, तर डेंग्यू झाला म्हणजे लगेच काय आपल्याला कळत नाही की मला आपल्याला डेंग्यू झालाय, पण शरीर काय करतं की लक्षणं आपल्याला दाखवतं की ताप येतो, हाय ग्रेड फीवर, मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे रेट्रो ऑर्बिटल पेन, डोळ्याच्या खोबणीमध्ये वेदना, स्नायूदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, अशा आणि ताप, ह्या अशा प्रकारची लक्षणं दिसायला लागली, किंवा किंबहुना कुठल्याही प्रकारचा आपल्याला ताप आला तरी आपण आधी डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे. डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या आपल्याला नेमका काय त्रास होतोय किंवा आपल्याला कुठल्या टेस्ट तपासणी करायची गरज आहे, हे डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण त्याची तपासणी करून घेतलं पाहिजे, निदान करून घेतलं पाहिजे, आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेतला पाहिजे आणि आराम केला पाहिजे.
1: अच्छा सर, आपण बघतो की वातावरण कुठलंही असो, पावसाळा असो, उन्हाळा असो, डासांची उत्पत्ती ही वाढतच असते, तर डासांची उत्पत्ती आपल्या परिसरात रोखण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो?
0: आता डेंग्यूचा जो हा विषय आहे याच्याशी संबंधित मी तर असं म्हणेन की प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. आता वैयक्तिक जबाबदारी कशी आहे की हा जो डेंग्यूचा प्रसार करणारा डास आहे, जो आपण म्हटलं की एडिस चिप्ती प्रकारचा डास, याची एक ठराविक अशी एक अंडी घालण्याची आणि राहण्याची एक पद्धत आहे. कशी की तो घर आणि घराच्या परिसरामध्ये जे स्वच्छ पाणी असतं जे आपण वापरण्यासाठी म्हणून घरामध्ये साठवून ठेवतो, जसं की आपल्याला कपडे धुवायला, भांडी धुवायला किंवा बाकीच्या ऍक्टिव्हिटीजसाठी जे पाणी लागतं अशा पाण्यामध्ये हा डास अंडी घालतो. मग ह्या डासाला आपल्याच घरामध्ये जर आपण अंडी घालण्यापासून रोखलं तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होईल. कारण प्रामुख्याने डासाचे तीन प्रकार असतात. काही डास हे गटारींमध्ये, काही सेप्टिक टँकमध्ये तयार होतात, काही नद्यांमध्ये, नाल्यांमध्ये किंवा डबक्यांमध्ये तयार होतात. पण स्पेसिफिकली डेंग्यूचा जो डास आहे याच्याविषयी बोलायचं म्हटलं तर हा घर आणि घराच्या परिसरामध्ये अंडी घालतो. म्हणून वैयक्तिक स्वरूपाच्या ज्या काही गोष्टी असतील त्या आपण त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं.
1: अच्छा सर, डेंग्यू या आजारावर उपचार कशा पद्धतीने केले जातात?
0: डेंग्यू या आजारांकडे सगळ्यात प्रथम मी सांगितलं त्याप्रमाणे आपण डॉक्टरांकडेच गेलं पाहिजे. म्हणजे मी शासकीय याच्याने सांगेल की आपण शासकीय संस्थेकडे जा, पण ऑप्शन आहेत लोकांकडे, त्याच्यामुळे डॉक्टरांकडे जाणं महत्वाचं आहे. डॉक्टरांकडे आपण गेलं पाहिजे, डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचं निदान केलं पाहिजे, त्याचा उपचार केला पाहिजे. आता आपण म्हटलं की उपचार कशा प्रकारचा आहे, तर ह्याच्यामध्ये हा विषाणूजन्य आजार असल्यामुळे याच्यावर स्पेसिफिक असे उपचार नसतात. हे लक्षणांच्या नुसार जसं पेशंट तक्रारी करतात, लक्षणं जशी दिसतात त्याप्रमाणे डॉक्टर त्याच्यावर उपचार करतात. याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की परस्पर डॉक्टरांच्या सल्ल्याच्या व्यतिरिक्त आपण औषधं घेऊ नये. कारण काय होतं की आपण मेडिकलवर जातो, त्यांना आपला त्रास सांगतो की माझं अंग दुखतंय, डोकं दुखतंय, त्यामुळे त्या तशा प्रकारची औषधं मेडिकलवरचं कोणी एक्सपर्ट नसलेली व्यक्ती जर त्या मेडिसिन दिल्या गेल्या तर मग आपल्याला त्याच्यात कॉन्ट्रा इंडिकेशन्सवाली मेडिसिन जर आपल्याकडून घेतली गेली तर त्याच्यामध्ये त्रास कमी होण्याच्या ऐवजी वाढून जातात. जसं की ॲस्पिरिन आहे, आयबुप्रोफेन आहे, बाकीचे डेक्लोफेनॅक आहे, हे जे आहेत हे डेंग्यू फीवरमध्ये ब्लिडिंगच्या याच्यामध्ये हाय रिस्क दिसतात किंवा वॅस्क्युलर डॅमेज याच्यामध्ये होऊ शकतो. म्हणून पॅरासिटेमॉल अगदीच तुम्हाला जर घरच्या घरी इमिजिएट

0: रात्री तुम्हाला गोळी घ्यायची असेल तर पॅरासिटामॉलची गोळी तुम्ही घेऊ शकता,
1: पण
0: मग उद्या सकाळी तुम्ही डॉक्टरांकडे जाणं हे गरजेचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध उपचार घेणं गरजेचं आहे.
1: सर, हे झालं सर्वसामान्य जनतेविषयी, परंतु लहान मुलं असतील, वृद्ध असतील किंवा गर्भवती महिला असतील, तर यांनी विशेष अशी कोणती काळजी घ्यायला हवी?
0: लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि गर्भवती स्त्रिया ह्या आम्ही आमच्या आरोग्याच्या भाषेमध्ये यांना मोस्ट हायरिस्क ग्रुप असं संबोधलं जातं. डेंग्यूचं नाही, कुठल्याही आजाराच्या बाबतीमध्ये हे हायरिस्क ग्रुप आहे. याच्यामध्ये गर्भवती महिलांनी, घरातल्या लहान मुलांनी आणि वृद्धांनी आपल्याला डास चावणार नाही याची काळजी नेहमी सतत बाळगली पाहिजे, घेतली पाहिजे. जसं की झोपताना कंपल्सरी मच्छरदाणीचा वापर केला पाहिजे, डासांना पळवण्यासाठी रिपेलेंटचा वापर केला पाहिजे घरामध्ये. ती काय आजकाल बॅट मिळते ती वापरली पाहिजे. घराच्या दारे खिडक्यांना जाळ्या आपण लावल्या पाहिजे. आपल्याला अजून घरगुती कुठल्या स्वरूपाची उपाययोजना करून डासांपासून लांब कसं राहता येईल ह्याची काळजी मात्र ह्या सगळ्या या ग्रुपने घेतली पाहिजे.
1: अच्छा सर, आपण बघतो की आजही जुन्या पिढीचे जे आपले वरिष्ठ लोक आहेत, तर अनेक असे गैरसमज त्यांच्या मार्फत आहेत, तर तुमच्या बघण्यात असे कुठले आणखी गैरसमज आहेत आणि ते आपण कशा पद्धतीने दूर करू शकतो?
0: डेंग्यूच्या बाबतीमध्ये गैरसमज मी क्लिअर करेल की हा जो आजार आहे हा फक्त डासांच्या चावण्यामुळे होतो. म्हणजे कपडे वापरल्यामुळे, शेजारी बसल्यामुळे, शेजारी झोपल्यामुळे किंवा पाणी पिल्यामुळे अशा कुठल्याही प्रकारे डेंग्यू आजाराचा प्रसार होत नाही. तर मी पाहिलेल्या काही गोष्टी असतात की ज्यावेळेस आम्ही शासकीय कामाच्या निमित्ताने जातो त्यावेळेस ती जी लार्वा असतो, डासाचा जो लार्वा असतो ज्याला आम्ही डासांची अळी म्हणतो, ती डासाची अळी लोकांना आयडेंटिफाय करता येत नाही. ते म्हणतात की हे किडे आहेत किंवा आम्ही पाणी तर रोज बदलतो किंवा रोज ते स्वच्छ करतो. ऍक्च्युली तसं नसतं, ते रोज स्वच्छ होत नाही, कारण रोज स्वच्छ केलं असतं तर त्याच्यामध्ये त्याला लार्वा दिसल्या नसत्या. म्हणून ऍक्सेप्टन्स हा महत्वाचा आहे की ठीक आहे, आमच्या घरामध्ये किंवा आमच्या पाण्याच्या साठ्यांमध्ये जर डासांच्या अळ्या सापडल्या तर ते आम्ही आता याच्यापुढे होऊ देणार नाही. डासा त्या याला भांड्यांना आम्ही झाकण लावू, आठवड्यातून एकदा घासून पुसून स्वच्छ करू, अशा प्रकारचे थोडेसे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित असतं. गैरसमज असे काही खूप जास्त प्रमाणामध्ये आढळले नाहीत, कारण आता लोकांना ताप आला तरी डॉक्टरांकडे जावं याच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी अवेअरनेस आलेला आपल्याकडे तरी आहे.
1: बरोबर सर, या डासांच्या प्रतिबंधासाठी आपण कशा प्रकारे उपाययोजना करू शकतो असं तुम्हाला वाटतं?
0: प्रतिबंधासाठी दोन स्तरावरच्या उपाययोजना असतात. एक आम्ही शासकीय योजना विभाग म्हणून, आरोग्य विभाग म्हणून आम्ही आमचे कर्मचारी घरोघरी जाऊन डासांची ताप रुग्णांचा सर्वे करतात. डास अळीसाठी सर्वे केला जातो. आमच्याकडे एक टेमेफॉस नावाचं एक औषध असतं, जे आपण डोमेस्टिक वॉटर जे घरगुती वापरतलं पाणी असतं ज्याच्यामध्ये आम्हाला डासांच्या अळ्या सापडतात आणि ते आम्हाला नष्ट करता येत नाही अशा ठिकाणी ते पाणी, ते औषध आम्ही टाकतो. आणि लोकांना पण जर काही आजारी दिसले तर त्यांना ट्रीटमेंट किंवा त्यांच्या प्रतिबंधात्मक, नियंत्रणात्मक आणि प्रतिबंधात्मक दोन्ही स्वरूपाच्या योजना आम्ही आमच्या आरोग्य यंत्रणा जी आमची गाव लेवलला काम करते, जसे की आशा वर्कर आहेत किंवा आमच्या आरोग्य सेवक आहे, आरोग्य सेविका आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही ते करत असतो. किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र आमचे CHO त्या ठिकाणी असतात किंवा उपकेंद्र असतात, या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून डेंग्यूच्या आणि चिकनगुन्याच्या नियंत्रणासाठी काम होतच. पण यासोबत दुसरी जी बाजू मी सांगितली आपल्याला की जसं वैयक्तिक स्वरूपाचं जे आहे याच्यामध्ये प्रत्येकाने त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट या डासाच्या प्रतिबंधासाठी करणं आवश्यक आहे. जसं की आपल्या घरामध्ये आपण कूलर लावतो, घरामध्ये फ्रीज असतो, या ठिकाणी जे पाणी स्टोअर होतं किंवा साठवलं जातं किंवा आपण प्लांट्स काही घरामध्ये ठेवतो ज्याच्याला पाणी लागतं, या सगळे हे तरी वैयक्तिक स्वरूपाच्या उपाययोजना आहेत. आपल्या टाक्या ज्याला आपण झाकून ठेवत नाही किंवा ज्याच्यावर आपण कुठल्याही प्रकारचा कपडा टाकत नाही किंवा आठवड्यातून एकदा किमान ते घासून पुसून स्वच्छ करत नाही, अशा ठिकाणी मग डासांची उत्पत्ती होत असते. म्हणून याच्यामध्ये लोकांचा वैयक्तिक सहभाग आम्ही एक्सपेक्ट करतो की कृपया आपल्या घरातले जे कूलर आहेत ते आठवड्यातून एकदा स्वच्छ करून घ्या, त्या फ्रीजच्या डिफ्रॉस्टिंग ट्रेमध्ये खाली पाणी असेल तर ते काढून टाका, काही तुम्ही प्लांट्स घरामध्ये ठेवणार असेल तर ते स्वच्छ करून घ्या, किंवा जे जिथं कुठं पाणी भंगार सामान वर पडलं असेल पावसाळ्याच्या दिवसात त्याच्यामध्ये पाणी गोळा होतं आणि त्याच्यामध्ये डासांची उत्पत्ती होती. घरात टायर पडलेले असतात विनाकारण, ते काही कुठल्या कामाचे नसतात पण आपण ते त्याच्यामध्ये वर कुठंतरी गच्च ठेवतो, त्याच्यामध्ये पावसाचं पाणी येतं आणि मग त्याच्यामध्ये डास, पर्टिक्युलरली हा एडिस प्रकारचा डास तयार होतो किंवा अंडी घालतो. म्हणून सगळ्यांनी याच्यामध्ये

0: वैयक्तिक स्वरूपाची इन्व्हॉल्वमेंट आपल्याला अपेक्षित आहे.
1: आणि सर एक महत्त्वाचं म्हणजे आपण ग्रामीण भागामध्ये आजही बघतो की चूल पेटवली जाते आणि त्याच पद्धतीने जुन्या लोकांची समज आहे की आजही जे आपण कॉस्मेटो लिक्विड वापरत असतो शहरामध्ये तर काही जण लिंबाचा पाला असेल किंवा सुकलेला पाला पाचोळा असेल तो जाळून धूर करत असतात. पण मग या सर्व गोष्टी योग्य आहे की अयोग्य असं तुम्हाला वाटतं?
0: मुळात जाळून धूर करणं हे आमच्या प्रोग्रामच्या कुठल्याही अशा प्रकारच्या गाईडलाईन्समध्ये नाहीत. किंबहुना आपण आयुर्वेदामध्ये म्हणतो की तुळशी जर अंगणात असेल तर डास येत नाही किंवा लिंबाचा पाला जाळल्याने डास पळतात. ते थोडं जसं जसं घरामध्ये आपण मॉस्किटो नेट ते लावतो, गुड नाईट टपन वगैरे लावतो, त्याच्यातून काय होतं की त्याच्यातही केमिकल असतं, ते केमिकल हवेमध्ये जातं आणि त्याच्या ह्याच्याने डास लांब पळतात. तशाच प्रकारचा इफेक्ट त्याच्यामध्ये असणं हे आहे. पण सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की डासांची उत्पत्ती न होऊ देणं. जे आपण पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होते, घर आणि घराच्या परिसरामध्ये साठलेलं जे स्वच्छ पाणी असतं त्याचं जर योग्य प्रकारे आपण मॅनेजमेंट केलं तर आपण डासांची उत्पत्ती जर पुढची झाली नाही तर मग ह्या पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची आपल्याला आवश्यकता पडेल असं मला वाटत नाही.
1: सर एक या आजाराविषयी आणखी असं विचारावं असं वाटतं की डेंग्यू हा आजार जर एखाद्याला झाला तर आणि तो त्याचं निदानही झालं आणि पुन्हा त्याला तो आजार होऊ शकतो का?
0: मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे डेंग्यूचे चार सिरोटाईप असतात. त्याच्यामध्ये डेंग्यू 1, डेंग्यू 2, डेंग्यू 3 अँड डेंग्यू 4. याच्यामध्ये आपल्याकडे स्पेसिफिकली जर एखाद्या व्यक्तीला डेंग्यू 2, उदाहरणार्थ एक डेंग्यू 2 प्रकारचा व्हायरसचं इन्फेक्शन झालं असेल तर त्याला त्या टिपिकल प्रकारच्या याच्यापासून संरक्षण मिळतं, ज्याला आपण इम्युनिटी म्हणतो किंवा प्रतिकार शक्ती त्याच्यामध्ये तयार होते. पण उरलेले तीन टाईपचे त्याला सेकंड दुसऱ्या वेळी त्याचं इन्फेक्शन होण्याचे संधी चान्सेस त्याच्यामध्ये असतात.
1: अच्छा, आणि साधारण किती महिन्यानंतर पुन्हा त्याला तो आजार उद्भवू शकतो?
0: असं किती महिन्यानंतर असा स्पेसिफिक कुठला काळ नाही आहे. म्हणून डासांची तुम्हाला परत एकदा तुम्ही त्या एपिसोड मधून बरे झालात, परत डासाने तुम्हाला बाईट केलं तर परत तुम्हाला इन्फेक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
1: सर डेंग्यूचे निदान आपण कशा पद्धतीने करू शकतो त्याबद्दलही सांगा.
0: हो, डेंग्यूचं निदान जे आहे ते डेंग्यूचं निदान हे रक्तजल नमुना, ज्याला आपण वेनस ब्लड जे असतं ते घेऊन त्याचं निदान केलं जातं. आता याच्यामध्ये शासकीय यंत्रणा जी आहे ती आमच्याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी सेंटेनन्स अर्ब्युलन्स सेंटर असतात, या ठिकाणी एलायझा पद्धतीने आम्ही IgM IgG या प्रकारचं डेंग्यूचं निदान करतात. प्रायव्हेट सेक्टरमध्ये रॅपिड टेस्ट या वापरल्या जातात किंवा अजून मोठ्या हायर सेंटरमध्ये RT-PCR या अशा प्रकारच्या टेस्ट करून डेंग्यूचं निदान केलं जातं.
1: निश्चितच सर, शेवटी आपण श्रोत्यांना आज डेंग्यू दिनाच्या अनुषंगाने काय संदेश द्याल?
0: ताप आला, कुठलाही ताप असू द्या, तो अंगावर काढू नका, म्हणजे डॉक्टरांकडे जा. कारण ताप हा आजार नाही आहे, ताप हा एक लक्षण आहे की जे तुमच्या शरीरामध्ये काहीतरी गडबड झाली आहे हे ते ताप आपल्याला सांगतो. स्वतः किंवा घरातले सदस्य जर कोणी आजारी असेल तर त्यांना त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जा. डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करा, तपासून घ्या की तुम्हाला नेमकं काय झालंय. रक्ताची चाचणी करा किंवा आपल्या डेंग्यूसाठी जी चाचणी असते, चिकनगुन्याची असते किंवा मलेरियाची असते, ह्या चाचणी करून घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्या, आराम करा, बेड रेस्ट ज्याला आवश्यक असते आजारामध्ये ती करा. घर आणि घराच्या परिसरामध्ये स्वच्छता राहू द्या नेहमी, कारण स्वच्छता हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली असते असं आपल्याला पूर्वीपासून सांगण्यात आलंय. त्यामुळे घर आणि घराच्या परिसरामध्ये स्वच्छ राहू द्या. पाण्याच्या टाक्या आठवड्यातून एकदा घासून पुसून स्वच्छ करून घ्या, कारण याच्यामध्ये डास अंडी घालतात, त्या अंडे काही दिवस हे चिकटलेले सुद्धा असतात, म्हणून घासून पुसून याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकणे बसून घ्या, त्याला शक्य असेल तर कपड्याने झाकून ठेवा, कारण कपड्याने झाकल्यामुळे काय होईल की डास आतमध्ये एंट्री करू शकणार नाही अंडी घालण्यासाठी. विनाकारण भंगार सामान घरामध्ये किंवा छतावर ठेवू नका, त्याच्यामध्ये विनाकारण आपण निरुपयोगी असतं ते कुठल्याही कामाचं नसतं साहित्य, असं साहित्य गोळा करून ठेवतो आणि त्याच्यामध्ये डासांची पाऊस आला, पाणी साठलं की डासांची उत्पत्ती होते. डासांची उत्पत्ती घर आणि परिसरामध्ये होऊ देऊ नका. डास आपल्याला घरातील आणि घरातील सदस्यांना, लोकांना, आपल्याला स्वतःला चावणार नाहीत याची काळजी घ्या. मग याच्यासाठी घराच्या दारे खिडक्यांना जाळ्या बसवणे किंवा डास प्रतिबंधात्मक साधनांचा वापर करणे, मच्छरदाणीचा वापर करणे किंवा पुरेसे कपडे घालून झोपणे, लहान बाळांची विशेष काळजी घेणे, घरातील गर्भवती स्त्रिया आणि वृद्धांची विशेष काळजी घेणं हे आवश्यक आहे.

0: तसर डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी आपल्या घराभोवती स्वच्छता राखणे, साचलेले पाणी त्वरित काढून टाकणे आणि पूर्ण अंग झाकतील असे कपडे वापरणे, ताप आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे, अशा पद्धतीने खूप सुंदर असा सल्ला आपण आपल्या सर्व श्रोत्यांना दिलेला आहे. आजच्या मुलाखतीतून निश्चितच आपण जी माहिती सांगितली ती सर्वांसाठी उपयुक्त ठरेल. खूप छान अशी माहिती आपण आजच्या कार्यक्रमात दिली. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू. धन्यवाद मॅडम.

0: आता आपण प्रासंगिक यांतर्गत राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील यांची रत्नानिकम यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुमित सूर्यवंशी. FM 100.5 आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 10:30 झालेत.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करत, लवकर आराम देत, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशी साठी 99606-55381.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं. फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, आता ऐकूया @90 निमित्त मनामनातील आकाशवाणी या विशेष कार्यक्रम मालिकेचा भाग दुसरा. डिजिटल युगातील युवक आणि आकाशवाणी याविषयी SSVPS महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांशी रत्ननिकम यांनी केलेली चर्चा. कार्यक्रमात सहभाग आहे कीर्ती जोशी, यश पाटील, प्रिया शिंदे आणि जयेश सोनार यांचा. सादर करते आहेत सुमित सूर्यवंशी.

मनामनातील आकाशवाणी या मालिकेच्या मागील भागात आपण रेडिओ श्रोत्यांच्या मनोगतावर आधारित कार्यक्रम ऐकलात. ज्ञान, माहिती, संस्कार आणि मनोरंजनाचा अखंड प्रवास करत आज आकाशवाणीने नव्या युगातही आपलं वेगळं स्थान कायम राखलं आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, संवादाची माध्यमं बदलली, पण आवाजातून मनामनाशी नातं जोडण्याची ताकद मात्र आजही तितकीच प्रभावी आहे. आजचा युवक मोबाईल, सोशल मीडिया, पॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या जगात वावरत असला तरीही विश्वासार्ह माहिती, संस्कारक्षम कार्यक्रम आणि मातीशी जोडणारा संवाद यासाठी आकाशवाणी आजही त्याच्या मनात एक खास स्थान राखून आहे. आकाशवाणी @19 निमित्ताने मनामनातील आकाशवाणी या विशेष कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या भागात आज आपण ऐकणार आहोत डिजिटल युगातील युवक आणि आकाशवाणी या विषयावर SSVPS महाविद्यालय पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांशी केलेली चर्चा. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी आहेत कीर्ती जोशी, यश पाटील, प्रिया शिंदे आणि जयेश सोनार. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुमित सूर्यवंशी.

0: सुरुवातीला यश मला सांग, तू कोणत्या वर्षात शिकतोस?
1: नमस्कार मॅडम, मी F5 ला आहे आणि मी MCG BMCG ला आहे.
0: अच्छा, आणि जयेश तू?
2: नमस्कार मॅडम, मी TYBAMCG आता जस्ट कम्प्लीट केलेलं आहे आणि आता पुढे मीडियामध्ये करिअर करणार आहे. तसं पुढे
0: प्रिया तू कोणत्या वर्षाला शिकतेस?
3: मॅम नमस्कार, मी MA सेकंड इयरला, MA फर्स्ट इयर पास आउट झाली आहे, आता सेकंड इयरला मी शिकत आहे.
0: अच्छा, आणि कीर्ती तू?
4: मॅम मी TYBAMCG पास आउट झाली आणि आता मास्टर जर्नलिझम करण्याचा माझा विचार आहे.
0: अच्छा मित्रांनो, सर्वात प्रथम मास कम्युनिकेशन या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करत आहात आणि त्याविषयी आपल्याला बरंच काही जाणून घ्यायचं आहे. पण सुरुवातीला कीर्ती तू मला सांग की मास कम्युनिकेशन या क्षेत्राकडे आपण जावं असं तुला काय वाटलं?
4: मॅम माझी त्याच्यात करिअर करण्याची इच्छाही होती आणि मला इलेक्ट्रॉनिक मीडियाबद्दल खास अप्रूप वाटायचं की कशा पद्धतीने ते स्टुडिओत जाऊन बोलतात किंवा कशा पद्धतीने अँकरिंग करतात या संदर्भात मला खूप अप्रूप वाटायचं आणि मला आवडही होती, त्याच्यामुळे मी या क्षेत्रात निवड केली या क्षेत्राची.
0: अच्छा प्रिया तू कशी आलीस या क्षेत्रामध्ये?
3: ऍक्च्युली मॅम मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि आजच्या काळात आपल्याला पदवीपेक्षा कौशल्य हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तर या फील्डमध्ये आल्यानंतर आपल्याला स्टेज डेअरिंग येते, कॉन्फिडन्स आपला बिल्ड होतो आणि आपले जे स्किल्स असतात ते इन्हान्स होतात. तर त्याच्यासाठी मी हा क्षेत्र निवडला आहे.
0: यश तुला विचारावं असं वाटतं की अनेक असे फील्ड आहेत की आपण ते चॉईस करू शकतो, परंतु मास कम्युनिकेशन हीच फील्ड निवडावी असं तुला काय वाटलं?
1: मॅडम मला सूत्रसंचालनाचं खूप आवड आहे.
0: अच्छा,
1: आणि स्क्रिप्ट रायटिंगला पण खूप आवडतं आणि त्याच्यात व्हिडिओ एडिटिंग वगैरे या गोष्टी आवडतात. आणि वडील पण पत्रकार असल्यामुळे मला वाटलं की आपण या क्षेत्रात जावं.
0: म्हणजे त्या क्षेत्राची तुला सुरुवातीपासूनच माहिती असल्यामुळे त्या क्षेत्रामध्ये जावं असं तुला वाटलं?
1: हो, थोडीशी माहिती होती वडिलांच्या, म्हणजे वडिलांना रोज पाहायचो त्याच्यामुळे.
0: अच्छा, आणि जयेश तू कसा आलास?
2: मॅडम मला म्हणजे तसं काही वेगळं करायचं होतं, आर्ट्स कॉमर्स सायन्स हे रेग्युलर होतं, काही वेगळं करायचं होतं. मी विचार केला की हो जर्नलिझम करू आणि मला एडिटिंग वगैरे त्याच्यामध्ये पहिलेपासून इंटरेस्टेड आहे आणि मी म्हणजे स्वतःचं युट्यूब चॅनल पण पहिले चालवायचो. तर मी विचार केला आता या फील्डमध्ये करिअर करायचं.
0: अच्छा, अरे वा खूप छान असं तुम्ही सर्वांनी फील्ड निवडलेलं आहे. मास कम्युनिकेशन मध्ये आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं, स्वतःचे छंद देखील जोपासायला मिळतात, असा हा जो फील्ड आहे हा खूप सर्वांसाठी खूप चांगला आहे. आता सर्वात पहिले यश तू मला सांग की आजच्या डिजिटल युगामध्ये युवकांसाठी रेडिओ आणि आकाशवाणी कितपत महत्वाची वाटते?
1: मॅडम सोशल मीडिया जेव्हापासून आलेलं आहे तेव्हापासून प्रत्येक जण, म्हणजे नुसतं मुलंच नाही तर प्रत्येक जण, म्हातारा माणूस असो की खेडेगावातले मुलं असो, प्रत्येक जण सोशल मीडियाच्या प्रभावाखाली आहेत. आणि जर पाहायला गेलं तर आकाशवाणी भरपूर कार्यक्रम राबवत असते, जसे स्पर्धा परीक्षांचे असे किंवा कृषीविषयक माहिती आहे, तर असे वेगवेगळ्या तज्ञांच्या तिथे कार्यक्रम होत असतात. तर मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने आकाशवाणी ही अजूनही ऐकली पाहिजे आणि पुढे पण ऐकावी.
0: प्रीती तुझ्या मते मोबाईल

0: सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मच्या काळातही आकाशवाणीचं वेगळेपण काय आहे, तुला काय वाटतं?
1: मॅम, मोबाईल, ओटीटी आणि सोशल मीडियाच्या काळातही आकाशवाणीचं वेगळंपण म्हणजे तिची विश्वासार्हता, सर्वसामान्यांपर्यंत तिची पोहोच आणि सामाजिक जबाबदारी. सोशल मीडियावर अनेकदा अपूर्ण किंवा चुकीची माहिती पसरते, पण आकाशवाणी पडताळलेली आणि अधिकृत माहिती देते. आकाशवाणी केवळ मनोरंजनावर भर न देता शिक्षण, ग्रामीण विकास, कृषी, आरोग्य, संस्कृती आणि जनजागृती यांसारख्या विषयांवरही काम करते. ग्रामीण भागात इंटरनेट कमी असल्यामुळे ठिकठिकाणी रेडिओ कोणत्याही ठिकाणी रेडिओ सहज पोहोचतात.
0: अच्छा, निश्चितच हा रेडिओ हा आपल्याला कुठेही सोबत घेऊन जाता येतो, हा नेहमी आपल्या सोबतच असतो, असं हे एक माध्यम आहे. जयेश, तू सांग मला की आजचा जो युवक आहे त्या युवकाला कोणत्या प्रकारचे कार्यक्रम जास्त ऐकायला आवडतात तुझ्या मते?
2: मॅडम, आजच्या युवकांना माहितीपूर्ण कार्यक्रम आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम जास्ती म्हणजे ऐकायला आवडतात. तर त्या संदर्भात स्पर्धा परीक्षांचे आणि सक्सेस लोकांचे स्टोरीज तसं आणि मुलाखती यायला पाहिजे. आणि काही असे जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतात तर त्यांना आपण आपल्या रेडिओ स्टेशनला बोलावून त्यांच्या मुलाखती यायला पाहिजे. माहितीपूर्ण आणि मनोरंजनात्मक पण आवड देतात असते. पण
0: अच्छा, किती FM रेडिओ आणि पॉडकास्टच्या तुलनेत आकाशवाणीची ताकद तुला काय वाटते? या दोघांमध्ये काय फरक वाटतो तुला?
3: मॅम, आकाशवाणीची ताकद आहे ती म्हणजे तिची व्याप्ती आणि मजकुरातील विविधता. ज्यावेळी आपण सोशल मीडियाचा विचार करायला गेलो तर सोशल मीडियामध्ये प्रत्येक जणाचं बऱ्यापैकी सारखाच कंटेंट आपल्याला पाहायला मिळतो, पण आकाशवाणीमध्ये प्रत्येक वेळी वेगळा कंटेंट असतो. जसं की कृषी संदर्भातील कार्यक्रम किंवा चालू घडामोडींवर आधारित कार्यक्रम. खासगी FM जे असतात ते फक्त शहरांपुरते मर्यादित असतात, पण आपण आकाशवाणीचा विचार जर केला तर ते दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत सुद्धा पोहोचू शकतात.
0: यश, आकाशवाणी आणि रेडिओ हा फक्त जुन्या लोकांसाठी आहे, असं याबद्दल तुझं मत काय आहे?
4: आकाशवाणी किंवा रेडिओ हा फक्त जुन्या पिढीसाठी आहे असा मला तरी वाटतं की हा चुकीचा विचार आहे. कारण की आकाशवाणी आणि रेडिओ हा काळानुसार बदलणारा माध्यम आहे. आजही तरुण पिढीमध्ये तो लोकप्रिय आहे, फक्त काही गोष्टींमुळे तो आता कमी झालेला दिसत आहे आपल्याला. आणि फक्त तो आता ऐकण्याच्या तारीखा बदलल्या आहेत. आता मुलं ऑनलाईन रेडिओ किंवा पॉडकास्ट माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम ऐकत असतात. आणि जसे की मोबाईलला तुम्हाला वेगवेगळे ऍप भेटतात किंवा हे, तर ते मुलं जास्त ऐकत असल्यामुळे रेडिओचा जो त्यांना ऐकण्याची जी आवड होती ती थोडी कमी होत चालली असं
0: म्हणजे. म्हणजे आजचा तरुण हा आकाशवाणीशी आजही जुडलेला आहे.
4: हो.
0: फक्त रेडिओचं जे माध्यम आहे, रेडिओचं जो सेट आहे तोच फक्त आज बदललेला आहे असं म्हणायला हरकत नाही.
4: हो.
0: पूर्वी जो आपला हातात धरण्यासाठीचा छोटासा रेडिओ होता तो आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये, प्रत्येकाच्या खिशामध्ये गेलेला आहे. एवढंच फक्त त्यामध्ये फरक जाणवतो आहे आपल्याला. आणि जयेश, मला सांग की आकाशवाणीचे कोणते कार्यक्रम युवकांना जास्त प्रेरणादायी वाटू शकतात तुझ्या मते?
2: माहितीपूर्ण कार्यक्रम तसं युवावाणी तो कार्यक्रम पहिल्यापासून आहे, तो भी एकदम म्हणजे चांगला कार्यक्रम. मी स्वतः ऐकलाय. आणि स्पर्धा परीक्षा आणि रोजगारा संबंधितले कार्यक्रम.
0: अच्छा, डिजिटल माध्यमांमुळे माहिती झपाट्याने आजकाल मिळते आपल्याला, हे सर्वांना तर माहितीच आहे. परंतु आकाशवाणीवर ज्या बातम्या प्रसारित होत असतात त्या बातम्यांवर लोक अजूनही विश्वास ठेवतात, तर याबद्दल प्रिया तुला काय वाटतं?
1: मॅम, डिजिटल माध्यमांवर माहिती जेवढी वेगाने मिळते त्यात बऱ्याचदा त्रुटी असतात आणि खऱ्या माहितीचा अभाव असू शकतो. सोशल मीडियावर बऱ्याच अनेकदा लाईक्स आणि व्ह्यूज याच्यासाठी जी खरी माहिती असते तिची तोडफोड केली जाते आणि तिला खोटी माहिती पसरवली जाते. म्हणजे एका प्रकारची ती अफवाच पसरवली जाते, नकारात्मक दृष्टिकोन तयार केला जातो. मात्र आकाशवाणीवरच्या ज्या बातम्या असतात त्या अधिकृत आणि पडताळणी केल्यानंतरच प्रकाशित केल्या जातात. त्यामुळे आजही डिजिटल माध्यमांपेक्षा आकाशवाणीच्या बातम्यांवर लोक अधिक विश्वास ठेवतात असं मला वाटतं.
0: कीर्ती, तुझ्या मते युवकांना आकाशवाणीशी जोडण्यासाठी आपण कोणकोणते नवीन प्रयोग करू शकतो असं तुला वाटतं?
3: मॅम, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे अशा पद्धतीचे कार्यक्रम रेडिओवर प्रसारित करायचे किंवा कॉलेज कॅम्पसमध्ये जाऊन आपण थेट प्रक्षेपण करायचे, त्यांच्या थेट मुलाखती घ्यायच्या.
0: अच्छा,
3: अजून रोजगारासंदर्भात जे काही कार्यक्रम आपण प्रसारित करू शकतो त्यामध्ये उद्योजकांच्या मुलाखती वगैरे ज्या असतील, प्रसिद्ध उद्योजक, ह्या आपण

0: युवकांसाठी करू शकतो?
1: न्यूज ऑन एअर सारख्या मोबाईल ऍपमुळे आकाशवाणी युवकांपर्यंत आज अधिक मोठ्या प्रमाणात पोहोचते आहे, याबद्दल यश तू काय सांगशील?
2: हो नक्कीच, आजच्या तरुणांकडे ट्रान्झिस्टर नसेलही पण त्यांच्या हातात मोबाईल आपल्याला दिसतो. न्यूज ऑन एअर मुळे जगाच्या पाठीवर कुठेही बसून आपल्याला आवडीचे प्रादेशिक केंद्र ऐकता येते आणि तरुण हा कुठेही असला, बसमध्ये म्हणजे प्रवासात असेल किंवा कामावर असेल, तरी तो त्याच्या मोबाईलमध्ये रेडिओ ऐकू शकतो, त्यामुळे त्याची उपलब्धता वाढलेली दिसते आपल्याला.
1: ग्रामीण भागातील युवकांसाठी आकाशवाणी किती उपयुक्त माध्यम आहे? जयेश तुला काय वाटतं या संदर्भात?
3: ग्रामीण भागातील जिथे म्हणजे ग्रामीण भागात इंटरनेटची उपलब्धता खूप कमी प्रमाणात असते, तर तिथे आकाशवाणी एक प्रकारचं ग्रामीण युवकांसाठी साथीदार आहे. तर तिथे म्हणजे हवामान अंदाज, रोजगाराच्या संधी, बातमीपत्र आणि माहितीपूर्ण कार्यक्रम म्हणजे त्यांना मिळते. माहिती जास्तीत जास्त आकाशवाणीच्या थ्रू त्यांना मिळते. ते टीव्ही वगैरे आता ग्रामीण भागात आपण बघा, प्रत्येकाच्या घरात टीव्ही नसते, प्रत्येकाकडे मोबाईल नसतो आणि आकाशवाणी हे म्हणजे असं पेड नाहीये की आपल्याला ते खूप कमी खर्चामध्ये आपण ऐकू शकतो.
1: करिअर, शिक्षण, स्पर्धा परीक्षा यासाठी रेडिओ कार्यक्रम युवकांना कशा प्रकारे मदत करू शकतो?
4: करिअर, शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा यांसाठीचे रेडिओ कार्यक्रम युवकांना मोठी मदत करू शकतात. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे माध्यम अधिक उपयुक्त ठरते. रेडिओ कार्यक्रमांद्वारे श्रोत्यांना विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी, आवश्यक कौशल्ये आणि शिक्षणाची माहिती मिळते. एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती आणि बँकिंग इत्यादी परीक्षांसाठी चालू घडामोडी, सामान्य ज्ञान आणि तज्ञांचे मार्गदर्शन ऐकायला मिळते. म्हणूनच हे फक्त मनोरंजनाचे साधन नसून युवकांच्या शिक्षण आणि करिअर विकासासाठी प्रभावी माध्यम आहे.
1: अरे वा, खूपच छान. कीर्ती, तुझ्या मते सोशल मीडियाच्या तुलनेत रेडिओ अधिक सकारात्मक माध्यम ठरू शकतो का? तुला काय वाटतं?
0: हो नक्कीच, आणि हे 100% खरं आहे की सोशल मीडियाच्या तुलनेत रेडिओ हा सकारात्मकच आहे, कारण सोशल मीडियावर बऱ्याचदा नकारात्मक चर्चा ही पटकन व्हायरल होते त्या तुलनेने, आणि प्रत्येक गोष्टीची तुलना ही नक्कीच होते. आणि जर रेडिओचा विचार करायला गेला तर रेडिओ हा संपूर्ण संवादावर आधारित असतो. रेडिओ जॉकीचा सकारात्मक परिणाम होतो, त्याच्यानंतर ज्याप्रमाणे रेडिओवर गाणे लावले जातात मनावर सुद्धा त्याचा सकारात्मक परिणाम होतो प्रत्येक व्यक्तीच्या. सो हे सकारात्मक माध्यम तर नक्कीच आहे माझ्या मते तरी.
1: नक्कीच, खूप छान सांगितलंस तू. खरोखर हे जे माध्यम आहे हे युवकांसाठी असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल किंवा लहान मुलांसाठी असेल अत्यंत उपयुक्त असं माध्यम आहे. हे एक फक्त मनोरंजनाचं साधन नाही तर त्यातून माहिती मिळत असते, त्याचबरोबर संगीत हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा उत्तम असं एक औषध आहे असं म्हणायला हरकत नाही. जयेश, मला सांग की युवकांनी आकाशवाणीमध्ये निवेदक, आरजे किंवा निर्माते म्हणून करिअर करावं असं तुला वाटतं का?
3: हो मॅडम, तसं त्या संधी चांगली आहे आणि ज्याच्याकडे आवाजाची कला आहे आणि श्रोत्यांना कसं आपल्याकडे म्हणजे गुंतवून ठेवता येईल की आपण एखाद्या कार्यक्रमाचं म्हणजे निवेदन करतोय तर ते कशा प्रकारे श्रोते तो कार्यक्रम पूर्ण असं मन लावून ऐकतील, जे आपल्याकडे कला आहे, स्किल आहे, तर नक्की करिअर करायला पाहिजे आणि चांगलं करिअर बनू शकते.
1: यश, आपल्या आयुष्यामध्ये अनेक आठवणी असतात, तर तुझ्या आयुष्यामध्ये अशी एखादी आठवण आहे का जी आकाशवाणीशी जोडली गेलेली आहे?
2: हो, एक गणिताशी विषय असं की लहानपणी सकाळी जेव्हा प्रादेशिक बातम्या आपण रेडिओवर ऐकायचो त्यामध्ये आजोबा किंवा वडील ज्या घरामध्ये बातम्या ऐकत असताना तो एक शिस्तबद्ध जो तिथला माहोल झालेला असायचा, किंवा जे आपले एखादं आवडतीचं गाणं जेव्हा ते रेडिओवर लावायचे तर तो खूप छान आपल्याला असं रेडिओ बद्दल वाटायचं.
1: कीर्ती, तू सांग, तुझ्या आयुष्यात आहे का अशी एखादी आठवण जी रेडिओशी जोडली गेलेली आहे?
0: हो नक्कीच, पहिला पाऊस ज्यावेळी पडायचा त्यावेळी रेडिओवरील गाणे माझ्यासाठी खूप अत्यंत आनंददायी प्रसंग असायचा तो.
1: अच्छा, आणि प्रीती, तू कधी आकाशवाणी ऐकलेली आहेस का?
4: मॅम, जेव्हा मी 8वी-9वीला होती, आम्ही नवीन शिफ्ट झालो होतो तेव्हा आमच्या घरी टीव्ही नव्हता आणि शाळेला सुट्ट्या लागलेले होते, तर टाइमपासच व्हायचा नाही, वेळ कसा निघेल ते समजायचं नाही. तर तेव्हा छोटा मोबाईल होता घरी, तर त्याच्यामध्ये ना मी रेडिओ चॅनल्स लावायची आणि मला गाण्याची प्रचंड आवड आहे, मला म्युझिकमध्ये खूप इंटरेस्ट आहे, तर ते रेडिओवरचे जे गाणे असायचे ना ते म्हणजे ते गाणे ऐकायला मला इतकं आवडायचं आणि ज्या त्या निवेदिकांचा तो जो आवाज असतो तो मनाला एकदम असा भावणारा असतो, ते ऐकून असं वाटायचं अरे वा किती छान आवाज आहे, मला एकदम असं तृप्त व्हायचं ते.
1: अच्छा, अरे वा. आणि जयेश, तू कधी ऐकलेला आहेस का रेडिओ?
3: हो मॅडम, मी म्हणजे माझे आजोबा होते तेव्हा ते ऐकायचे ना, त्यांच्यासोबत मी ऐकायचो तर सकाळचं बातमीपत्र जे राहायचं ते, नंतर जे सर जे भक्तिगीत वगैरे

0: तर म्हणजे एकदम म्हणजे शांतता वाटायची तेव्हा त्या टायमाला.
1: अच्छा, आणि तू मगाशी बोलता बोलता म्हणालास की युववाणी हा कार्यक्रम तू स्वतः ऐकत होतास, तर युववाणी या कार्यक्रमामधून तुला काय मिळत होतं?
0: मॅडम, जे म्हणजे प्रेरणादायी सक्सेस लोक राहायचे त्यांच्या स्टोरी आपल्याला ऐकायला मिळतात आणि त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते की आपण तरी सुद्धा म्हणजे हे करू शकतो. पहिले म्हणजे वाटतं की बो हे खूप मुश्किल आहे, पण आपण जेव्हा पाहतो समजत की हे करू शकतो, आपण सुद्धा करू शकतो, आपल्याला प्रेरणा मिळते त्यांच्याने की आपण हे करू शकतो.
1: अच्छा, आणि प्रिया, आकाशवाणीला आता 90 वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्याबद्दल तू युवक ती म्हणून काय संदेश देऊ इच्छिते?
2: सर्वप्रथम तर मॅडम, आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या यशस्वी प्रवासाला मनपूर्वक शुभेच्छा. आकाशवाणीने 90 वर्ष मनोरंजन आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. पुढील काळातही युवकांशी जोडून नवनवीन विषयांवर कार्यक्रम देत राहावे, तसेच युवकांनी देखील नवीन कल्पना आणि गोष्टी शिकण्यास उत्सुक राहावे हीच अपेक्षा आहे.
1: अच्छा, यश तू काय संदेश देशील? आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत या संदर्भात तुला काय सांगावंस वाटतं?
3: ही खूप छान गोष्ट आहे की आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहे, आणि मला एकच संदेश सांगायला आवडेल की आकाशवाणी ही विविध कार्यक्रम करत असते आणि ती वेगवेगळ्या व्याख्यात्यांना बोलवत असतं. त्याच्यानंतर युवकांनी आकाशवाणी जर ऐकलं तर त्यांच्या आयुष्यात त्याचा काहीतरी फायदा होईल किंवा त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ती गोष्ट त्यांना प्रवृत्त करू शकते असं मला वाटतं.
1: कीर्ती, तू सांग मला की तुला काय वाटतं भविष्यातील आकाशवाणी कशी असावी याबद्दल काय सांगशील?
4: भविष्यातील आकाशवाणी ही हायब्रिड असावी, जसं की रेडिओच्या लहरी असतात त्याचबरोबर व्हिज्युअल रेडिओ सुद्धा सुरू करायचा, त्या संदर्भात व्हिज्युअल पॉडकास्ट जे तयार केले जातात सोशल मीडियावरती तशा सुद्धा कार्यक्रम आपण रेडिओवर भविष्यात सुरू करू शकतो, आणि गाण्यांचे जे व्हिडिओज असतात ते सुद्धा आपण भविष्यात सुरू करावे.
1: अच्छा, जयेश तुला काय वाटतं की आजचं जे आपलं जीवन आहे हे खूप धावपळीचं आहे, फास्ट लाईफ आपली झालेली आहे, आणि अशामध्ये रेडिओ आपल्या मनाला शांतता देऊ शकतो का, असं माध्यम ठरू शकतं का आपल्या मनाला शांतता देणार?
0: नक्कीच मॅडम, म्हणजे सततच्या स्क्रीन म्हणजे आपण मोबाईल पाहूया, टीव्ही बघतो, तर सतत आपल्याला स्क्रीनकडे बघत राहावं लागतं आणि मोबाईलला सततचे नोटिफिकेशन वगैरे. आपण साधं एक गाणं ऐकायला सुद्धा बसलो की कोणाचा फोन येतो, कोणाचा नोटिफिकेशन मेसेज येतो, तर आपण आता शांत राहू नाही शकत. तर रेडिओ ऐकताना तसं काही नसतं, तर आपण कोणताही प्रोग्राम शांततात एका चित्ताने ऐकू शकतो आणि ते माहिती पूर्ण असल्यामुळे आपल्याला त्यात काही शिकायला पण मिळतं.
1: आणि युवकांपर्यंत संस्कृती, भाषा आणि परंपरा पोहोचवण्यात आकाशवाणीची भूमिका किती महत्वाची आहे, प्रिया तुला काय वाटतं?
2: आकाशवाणी ही आपल्या संस्कृती, भाषा आणि परंपरा जपणारे एक महत्वाचे माध्यम आहे. लोकगीते, कथा, सण, उत्सव आणि ग्रामीण संस्कृतीवरील कार्यक्रमांमुळे युवकांना आपल्या मुळाशी जोडून ठेवण्याचं मोठं काम आकाशवाणी करते. आकाशवाणी ही स्थानिक बोलीभाषांमध्ये कार्यक्रम करून ती भाषा आणि संस्कृती जपण्यास मदत करते. ती युवकांना आपले चालीरीती, संस्कृती, परंपरा याविषयाची माहिती देऊन त्यांच्या मनात त्याबद्दल एक आदर निर्माण करण्याचं मोठं काम आकाशवाणी करते असं मला वाटतं.
1: अच्छा, यश तुझ्या मते आजचा जो युवक आहे हा कुठेतरी भरकटलेला आहे आणि त्याला रेडिओपासून तो कुठेतरी दूर आहे, तर अशा युवकांसाठी तू काय संदेश देशील? म्हणजे त्यांच्यासाठी मोबाईल हे माध्यम योग्य आहे की रेडिओ हे माध्यम त्यांच्यासाठी योग्य आहे?
3: सर, जिथे युवकांपर्यंत कोणती गोष्ट पोहोचत नाही किंवा ज्या युवकाकडे मोबाईल नाही त्याला रेडिओ हे माध्यम अतिशय चांगला आहे, आणि रेडिओला आपण प्रत्येक गाणं, प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक माहिती, प्रत्येक शासकीय माहिती, प्रत्येक अभ्यासक विषयक माहिती, हवामान खात्याविषयक माहिती, सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला रेडिओला भेटत असते, आणि रेडिओ हा आपण आउट ऑफ रेंज गेल्यानंतर पण ऐकू शकतो. तर युवकाकडे जर मोबाईल नसेल तर त्याने रेडिओ वापरावा असं मला वाटतं.
1: कीर्ती, जाता जाता आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत आणि अशातच युवकांचा सहभाग हा आकाशवाणी या माध्यमाकडे अधिक वळावा यासाठी तू काय संदेश देऊ इच्छित आहे?
4: नक्कीच, आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहे तर खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आकाशवाणी ही युवकांसाठी खूप फायद्याची आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे युवकांनी ज्या पद्धतीने आपण सोशल मीडियाला स्वीकारलंय त्याच पद्धतीने आकाशवाणीकडे सुद्धा वळावं. कारण जसं जयेश बोलला की मोबाईलवर काहीही बघायला गेलं किंवा काही बघायला सुरुवात केली की लगेच कॉल येतो, नोटिफिकेशन्स येतात, आपला स्क्रीन टाईम वाढतो, त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या आपल्या पूर्ण शरीरावर परिणाम होतो. आणि हाच फरक आपल्याला रेडिओमध्ये बघायला मिळतो की ज्यावेळी आपण रेडिओ ऐकायला घेतो किंवा रेडिओवर

0: एखादा प्रोग्राम ऐकतो तर नो स्क्रीन टाइम, नो आपल्या शरीराला त्याचा काही त्रास नाही, उलट ते ऐकताना आपलं शरीर सगळं संपूर्ण मन शांत होत असतं. त्याच्यामुळे युवकांनी तरी नक्कीच रेडिओकडे पुन्हा वळलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे.
1: निश्चितच खूप छान असा संदेश तू दिलास. प्रीती, या संदर्भात तू एक युवती म्हणून तू काय सांगशील की रेडिओ हे माध्यम आपल्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे?
2: नक्कीच मॅम, आकाशवाणी हा माध्यम आपल्यासाठी योग्य आहे. आता सगळ्यांनाच माहिती आहे की युवकांचा मोठा भाग हा मोबाईलकडे वळलेला आहे, डिजिटलायझेशनकडे वळलेला आहे, तर यामध्ये आपण स्वतःला विसरत चाललेलो आहे. आणि जे आकाशवाणीवरचे कार्यक्रम असतात ते मनाला शांत करतात. विविध प्रकारची गाणी, माहिती आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आकाशवाणीने खूप मोठी भूमिका निभावली आहे. आणि आजही 90 वर्ष पूर्ण झाले तरीही आकाशवाणी आजपर्यंत लोकांपर्यंत मनोरंजन, विविध विषयांवरची माहिती आणि समाजात जनजागृती निर्माण करण्याचं काम करते. तर मी हेच म्हणेल सगळ्यांना की सगळ्यांनी आकाशवाणीकडे म्हणजे वळलं पाहिजे. आकाशवाणीचं डिजिटलायझेशन झालं तर सगळ्यांनी त्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. त्याच्यामुळे मन शांत होतं आणि आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो आणि मानसिक ताण जो असतो तो कमी होतो.
1: अच्छा जयेश, आपण बघतो की आजचा जो युवक आहे हा जास्तीत जास्त मोबाईलकडे वळलेला आहे. काहीही सर्च करायचं असेल तरी आपण मोबाईल मध्येच बघत असतो, किंवा आपली जी विचार करण्याची क्षमता आहे ती कुठेतरी कमी झालेली आहे. आणि यापासून आपण दूर जाऊन आपल्या रेडिओ या माध्यमाचा वापर करून आपल्या विचारांची क्षमता वाढवावी याबद्दल जाता जाता तू काय संदेश देशील युवकांना?
3: नक्कीच मॅडम, जेव्हापासून मोबाईल झाले आणि खास करून सोशल मीडियाचा जेव्हा उदय झाला तेव्हापासून जास्तीत जास्त म्हणजे युवक नाही तर आपण बघतो प्रौढ व्यक्ती, लहान मुलं सुद्धा जेवता जेवता कंपल्सरी त्यांना मोबाईल लागतो. तर ही सवय मिटवण्यासाठी आपण रेडिओकडे वळू शकतो आणि रेडिओचे जे माहितीपूर्ण कार्यक्रम आहे तसे भरपूरसे कार्यक्रम आहे त्यांचे ते आपण ऐकू शकतो. आणि रोजगार युवकांसाठी खास रोजगारांच्या संधी, स्पर्धा परीक्षा आणि यूपीएससी एमपीएससी जे युवक अभ्यास करतात त्यांच्यासाठी रेडिओ एक ऑडिओ नोट्स प्रमाणे काम करतं.
1: डिजिटल युगातील युवक आणि आकाशवाणी या संदर्भात यश, जयेश, प्रिया आणि कीर्ती या सर्वांकडून खूप छान असे विचार आपल्याला आज जाणून घ्यायला मिळालेत. श्रोतेहो, आजच्या संवादातून हे निश्चितच जाणवलं की तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी विश्वासार्हता, संवेदनशीलता आणि समाजाशी नातं जपणारं माध्यम म्हणून आकाशवाणीचं महत्व आजही अबाधित आहे. युवकांच्या विचारांना दिशा देणारा, संस्कृतीशी नाळ जोडणारा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा हा आवाज पुढील काळातही असाच घुमत राहील. डिजिटल युगाशी जुळवून घेत नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा आकाशवाणीचा प्रवास अधिक समृद्ध होत राहो हीच शुभेच्छा. कीर्ती, यश, जयेश, प्रिया, आपण या ठिकाणी आलात आणि कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोतेहो, आकाशवाणी @19 निमित्त मनामनातील आकाशवाणी या विशेष कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या भागात आज आपण ऐकलात डिजिटल युगातील युवक आणि आकाशवाणी या विषयावर SSVPS महाविद्यालय पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांशी केलेली चर्चा. चर्चेत सहभागी विद्यार्थी होते कीर्ती जोशी, यश पाटील, प्रिया शिंदे आणि जयेश सोनार. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुमित सूर्यवंशी. चला तर मग श्रोतेहो, पुन्हा एकदा नवीन मालिकेसह भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत होतात आकाशवाणी @90 निमित्त मनामनातील आकाशवाणी या विशेष कार्यक्रम मालिकेचा भाग दुसरा. डिजिटल युगातील युवक आणि आकाशवाणी याविषयी SSVPS महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांशी रत्नानिकम यांनी केलेली चर्चा आत्ताच आपण ऐकलीत. सहभाग होता कीर्ती जोशी, यश पाटील, प्रिया शिंदे आणि जयेश सोनार यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुमित सूर्यवंशी. FM 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईटवर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
4: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वेसाव.

आताच आपण मंगेश पाडगावकर यांचं भावगीत ऐकलं, अरुण धाते यांच्या स्वरात, संगीत होतं यशवंत देव यांचं। मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया फैज अन्वर यांची गीत रचना, सोनू निगम यांच्या स्वरात।

कार्यक्रमानंतर ऐकूया खुर्शीद हलवरी यांचं कव्वाली गीत, जानी बाबू आणि सहकारी यांच्या स्वरात. संगीत आहे मोहम्मद शफी नियाजी यांचं.

श्रोतेहो, काही कारणास्तव हे गीत आपण पूर्ण ऐकू शकलं नाही, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. विश्र संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. ऐकूया सिर्फ तुम या चित्रपटातील समीर यांची गीतरचना उदित नारायण यांच्या स्वरात.

राजेश मुजुमदार यांचे गीतरचना आत्ताच आपण ऐकलेत महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात. राम राम गंगाराम या चित्रपटाला संगीत होतं राम लक्ष्मण यांचं.

मिश्र संगीताच्या या कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत एकनाथ महाराज यांचं गवळण गीत वैशाली सामंत आणि सहकारी यांच्या स्वरात. संगीत आहे कमलेश जाधव यांचं.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया निदा फाजली यांचं गझल गीत, पंकज उदास यांच्या स्वर आणि संगीत निर्देशनात।

0: आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. दुपारचे 12 वाजता आहेत. ठीक 12 वाजता आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत महिला श्रोत्यांचा कार्यक्रम वनिता मंडळ.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 meters तसंच 558 kilohertz. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजतात. प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांची मुलाखत आणि त्यानंतर चला कुटुंब जपूया हा संवाद. चला तर मग सखींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

0: सखींनो, निर्जीव धातूला जेव्हा कलाकाराच्या स्पर्शाची ऊब मिळते तेव्हा त्यातून जन्म घेतो एक जिवंत भावविश्व. हातातील कौशल्य, मनातील कल्पकता आणि संस्कृतीची जाण यांचा सुंदर संगम म्हणजे शिल्पकला. दगड, धातू किंवा माती यांना आपल्या कला साधनेतून आत्म्याचा स्पर्श देतो तो एक शिल्पकार. तेव्हा मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील शिल्पकार रेखा रमाकांत सूर्यवंशी. मैत्रिणींनो, गेल्या 40 वर्षांपासून त्या सातत्यानं शिल्पनिर्मिती करत असून त्यांच्या कलेमध्ये भारतीय संस्कृतीची गोडी, श्रद्धा आणि सौंदर्याची सूक्ष्म जाण स्पष्टपणे दिसून येते. नुकताच त्यांना कला संचलनालय महाराष्ट्र यांच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे, जो त्यांच्या कलेप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेचा गौरव आहे. चला तर मग आपण रेखाताई यांचं कार्यक्रमात स्वागत करूया. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: आपल्या कलेच्या माध्यमातून आपण भारतीय संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याचं अत्यंत मोलाचं कार्य करत आहात. आज आपल्या सुंदर प्रवासाविषयी श्रोत्यांना सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर ताई, आम्हाला सुरुवातीला सांगा की आपल्या या शिल्पकलेच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली, की लहानपणापासून आपल्याला याची आवड होती किंवा तुम्हाला कोणाकडून या कलेची प्रेरणा मिळाली, त्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: लहानपणापासून माझं फक्त 7वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर इथे जे जे स्कूलला शिक्षण झालेलं होतं त्यांचं, जी डी आर्ट झालं त्यांचं. लग्न झाल्यानंतर मग इथे आल्यानंतर मिस्टरांसोबत काम करता करताच मला कामाची आवड निर्माण झाली, त्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली.
0: बरं.
1: आणि मी सुरुवात केली कामाला.
0: बरं, म्हणजे तुमचं लग्न झाल्यापासून या शिल्पकलेमध्ये तुमचा रस वाढायला लागला.
1: हो.
0: आणि तेव्हापासून तुम्ही तुमच्या पतींसोबत ह्या कामाला सुरुवात केली.
1: सुरुवात केली.
0: कुठल्या वस्तू बनवायला तुम्ही सुरुवात केली जे तुमचे पती

0: बनवत होते, त्याच्यापासूनच सुरुवात केली की तुम्हाला काही नवनवीन कल्पना सुचत गेल्या?
1: ते गणपतीच्या मूर्त्या वगैरे करायचे, मला याच्यातलं काही शिक्षण नव्हतं, त्याच्यासाठी मी फक्त काही मदत करायची म्हणून त्यांना हात लावू लागायचा. मग त्यांनी सांगितलं की थोडं थोडं आता अशी मदत करते तू, तर याच्यामध्ये तू करू शकशील म्हणे, शीख म्हणे. त्यांच्याकडनंच प्रेरणा मिळत गेली आणि त्यांच्या हाताखाली मी तयार झाले.
0: बरं, आणि मग सुरुवातीपासून तुम्ही गणपती बनवायला सुरुवात केली?
1: आधी गणपतीच्या मूर्त्या करायचे, मोडायचं, ते सर्व असं करत करत करत 5-6 वर्ष प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर मला छान जमायला लागलं.
0: वा, खूपच छान. म्हणजे तुमच्या पतींनी तुम्हाला हे काम शिकवलं आणि त्यांच्याकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि तुम्ही नवनवीन या कलेमध्ये रस तुम्हाला येत गेला आणि तुम्ही अशा प्रकारे शिल्प निर्मिती करत गेल्या. वा, खूपच छान. ताई, आता गेल्या 40 वर्षांपासून तुम्ही ही शिल्पकला करता आहात, त्याच्यापासून नवीन नवीन शिल्प तुम्ही बनवत आहात, मग या प्रवासामध्ये तुम्हाला कोणते महत्त्वाचे टप्पे अनुभवायला मिळाले?
1: आम्ही वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रदर्शनच केले मूर्त्यांचे, त्यामुळे वेगवेगळे राज्य बघायला मिळाले, वेगवेगळी संस्कृती बघायला मिळाली. त्यांच्यासोबत शिक्षण नसताना मला जयपूरचं रत्न प्रशिक्षण ते शिकायला मिळालं.
0: वा,
1: तर हे 40 वर्षामध्ये खूप काही शिकायला मिळालं आहे त्यांच्यासोबत.
0: ताई, जसं तुम्ही सांगितलं की पूर्ण भारत तुम्ही फिरले आहात तुमच्या पतींसोबत, विविध प्रदर्शनं तुम्ही बघितली, तुमच्या ज्या शिल्पकलेचं प्रदर्शन तुम्ही सुद्धा विविध राज्यांमध्ये जाऊन भरवलं, तर मग ताई, आता पूर्ण भारतामधले जे जे राज्य आहे तिथली लोककला आणि आपल्या खानदेशातली लोककला यांच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का?
1: हो.
0: जो तुम्ही तुमच्या कलेमध्ये साकारण्याचा प्रयत्न केला?
1: हो, पूर्ण राज्यामध्ये जे शिल्प बघितले, जी कला संस्कृती बघितली, ती आपल्या खानदेशपेक्षा खूप वेगळी आहे. खानदेशची कला ठळक वैशिष्ट्य आहे तिची, आणि जी खानदेशची कला आता पूर्ण लयाला गेलेली होती.
0: बरं,
1: आता आमच्या शिल्पामध्ये पूर्ण खानदेशचेच शिल्पे आम्ही करतो, ती पूर्ण खानदेश आर्ट म्हणूनच आमची ओळखली जाते.
0: ओळख,
1: कारण जे बारीक काम असतं इथे खानदेशमध्ये, डोळे, कान, नाक जरा उठावदार असतात. बाकी राज्यामध्ये नक्षीदार बारीक काम असतं, आपलं खानदेशचं काम थोडंसं ठळक उठावदार असतं इथे. तर हा फरक जाणवला मला, म्हणून आम्ही खानदेशचे शिल्प, खानदेश आर्ट जी पूर्ण लयाला गेलेली आहे, ती पूर्ण जीवन करून आम्ही खानदेश आर्ट म्हणून आता आमची कला शिल्पामध्ये उदयास आणतोय.
0: वा, खूपच छान ताई. आणि तुम्ही ही जी आपल्या भागातली जी कला तुम्ही पूर्ण भारताला म्हणावं किंवा आपण पूर्ण विश्वाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मग ताई, आता पारंपरिक धातू शिल्पकला निवडण्यामागे तुमचं काही विशेष कारण होतं का?
1: मिस्टर तेच पारंपरिक धातू शिल्प तयार करायचे, त्यांचं बघूनच मी पारंपरिकच बनवायचे, कारण आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे.
0: हो, आणि आपला भारत देश विविध संस्कृतीने नटलेला आहे.
1: भारतीय संस्कृती निसर्गाशी जोडलेली आहे.
0: हो,
1: त्या संघानं आपल्या महाराष्ट्रामध्ये देवी देवताची पूजा होत राहते.
0: हो हो,
1: तर त्या पूजेचं महत्व भरपूर आहे, त्याच्यासाठी आम्ही हे देवी देवताचं मूर्त्यांचं क्षेत्र निवडलं मी.
0: बरं, खूपच छान. आता ताई, मग तुलसी पूजेची परंपरा आणि स्त्रीची भूमिका आपण आपल्या कलाकृतींमध्ये कशा प्रकारे साकारतात?
1: आता प्रत्येक स्त्री कुठल्याही क्षेत्रामध्ये असली तर सकाळी उठल्यानंतर तिचं देवपूजा, तुळशी पूजा कार्यक्रम असतोच.
0: हो, तिची ती
1: दिनचर्या असते. तर मग मी ते असं एक विषय घेतला की आपण तुलसी पूजेचं महत्व आधी ऋषी मुनीपासून चालत आलेलं आहे,
0: पूर्वजांपासून.
1: तर त्याच्यासाठी मग मी तुलसी वृंदावन केलं. सर्व ज्या स्त्रिया ज्या क्षेत्रामध्ये त्याचं सर्व मूर्ती तशी तयार केली, गणपतीची मूर्ती तयार केली आणि ती तशी शिल्प तयार केली आणि तो विषय घेऊन मी ते शिल्प तयार केलंय.
0: वा, खूपच छान. तुमच्या कलेवर ताई प्राचीन मोहन जोदड संस्कृती काळातील शिल्प परंपरेचा प्रभाव आहे का? तर तो कशा प्रकारे?
1: हो, भारतीय कले हजारो वर्षापासून इतिहास आहे. मोहनजोदड आणि हडप्पा आपली भारतीय संस्कृतीचा छोटासा भाग आहे.
0: हो,
1: त्याच पद्धतीनं आम्ही हे काम करतो, कारण एक संघ वन पीस त्याला म्हणता की पूजेमध्ये गणपतीची मूर्ती नाहीतर देवी देव

0: भक्ताची मूर्ती जोड म्हणून असं ठेवायची नसते, म्हणून आम्ही एक संघ पद्धतीनं काम करतो. म्हणून जे मोहंजोदडो हडप्पा संस्कृतीमध्ये वन पीस कास्टिंगचं महत्त्व आहे, म्हणून आम्ही त्या पद्धतीनं काम करतोय.
1: बरं, आणि मग मोहनजोदडो संस्कृती काळातील शिल्पकलेचा प्रभाव अशा प्रकारे तुमच्या कलेवर पडला.
0: पडलाय.
1: ज्या क्षणी माहिती पडलं की तुम्हाला राज्य पुरस्कार साठी तुमचं नाव घेण्यात आलेलं आहे, मला क्षण कसा होता तुमच्यासाठी?
0: मला तर विश्वासच वाटत नव्हता की मला पुरस्कार मिळालाय, पण माझ्यापेक्षा माझ्या पतींना जास्त आनंद झाला. जे मी सांगत होतो की तू मूर्तिकलेमध्ये पुढे चांगलं शिल्प बनवून आपण हे करू, खूप छान वाटलं, आनंद झाला. परत नातेवाईकांचे फोन आले, त्यांनी अभिनंदन केलं, त्याच्यात अजून भर पडली, खूप छान वाटलं. एक अनुभव आहे माझा, मी तुम्हाला सांगते. आता इथे गेलो होतो आम्ही मुंबईला पुरस्कार घ्यायला, आम्ही गेलो होतो तर तिथे सर्व खुर्चीवरून नाव टाकले होते ज्या लोकांना पुरस्कार मिळाले होते. तर सरांना मी जाऊन माझ्या खुर्चीचं नाव वाचलं आणि तिथे बसलो आम्ही. तेव्हा ज्या मॅडम होत्या तिथे, त्यांनी सांगितलं म्हणे या ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांच्यासाठी खुर्ची आहे. तर मी सांगितलं की हो मला माहिती आहे. नाही म्हणे तुम्हाला कळलं नाही म्हणे मॅडम, ज्यांना पुरस्कार मिळाला. म्हटलं मॅडम मलाच पुरस्कार मिळाला आहे, मी म्हणून ह्या खुर्चीत बसलेली आहे. तर त्यांना विश्वास वाटत नव्हता. मी साधारण आपल्या याच्यामध्ये गेली होती, मग माझ्या शेजारी ते ठाण्याचे होते, त्यांनाही पुरस्कार मिळाला होता. त्यांनी मला सांगितलं त्यांना विश्वास वाटत नाही आहे तुम्हाला पुरस्कार मिळाला म्हणून. म्हटलं मला नाही मिळाला आहे, माझ्या कलेला पुरस्कार मिळालेला आहे असं सांगितलं. तो अनुभव खूप याचा होता.
1: आपलं व्यक्तिमत्व कसंही असं, पण आपल्या कलेवर आपलं प्रेम हवं. आणि ताई, आता हा जो तुमचा जो शिल्पकलेचा प्रवास आहे, तुम्ही सांगितलं जसं की या प्रवासामध्ये तुमच्यासोबत तुमचे पतीसुद्धा आहेत आणि त्यांच्याचकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे. स्त्री म्हटलं की घरची जबाबदारी, मुलं बाळं यांना सांभाळून सगळं काम करणं, मग याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचा आधार तुम्हाला कसा मिळतो?
0: आधी सासू सासरे होते, त्यांच्या मुलं लहान होते तेव्हा. तेव्हा जेव्हा आम्ही प्रदर्शनाला जायचे, आमची सासूबाई मुलांना सांभाळायची, माझी आई येऊन माझ्या मुलांना सांभाळायची. आईनं इतकं सांगितलं की बघ तुझे मिस्टर इतकं छान काम करताय. मला रांगोळीची आवड होती लग्नाच्या आधी, तेव्हा आईने सांगितलं होतं की तू जशी रांगोळी मन लावून अंगणामध्ये घालते तसं हेही काम तू काही अवघड नाही आहे तुला, तर हेही तू मन लावून काम केलं ना तर 100% सक्सेस होशील याच्यामध्ये. तर आईची प्रेरणा तर जास्त होती आणि पाठिंबा पण होता आणि सासूबाईचा बी पाठिंबा होता, म्हणून हे श्रेय त्यांच्यासाठी आहे.
1: खूपच छान, तुम्हाला सासूबाईंचा पाठिंबा मिळाला, आईचा पाठिंबा मिळाला. आणि एक स्त्रीला स्त्रीच आधार किंवा पाठिंबा असते आणि ती तिला पुढे करते, तर याच्यापेक्षा विशेष गोष्ट कुठलीही नाही. आणि त्याच्याचमुळे स्त्रीमुळे तुम्ही पुढे गेलेल्या आहात, आईमुळे आणि सासूमुळे. तुम्हाला ही प्रेरणा, तुम्हाला मदत सुद्धा त्यांनी केली ताई. आता ताई, आजच्या या आधुनिक काळामध्ये पारंपरिक कलेचं जतन करण्यासाठी काय प्रयत्न करणे आवश्यक आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल?
0: मेहनत, जिद्द, चिकाटी ह्या सर्व आपल्याजवळ असलं ना तर कुठल्याही कला क्षेत्रामध्ये आपण श्रीमागे राहू शकत नाही. आता मी कमी शिकलेली असताना सुद्धा इतकं छान काम करू शकते. आता शिकलेल्या मुली आहे, त्यांना खूप सरकारचं स्कीम आहे, त्याच्यामध्ये खूप करू शकता. चिकाटी, मेहनत, जिद्द सर्व हे असलं तर यश मिळू शकतं.
1: ताई, आता धातू शिल्पकलेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
0: या कला क्षेत्रामध्ये उलट जितकी स्त्री पुढे जाईल तितकं छान आहे. ते स्त्री बारीक डिटेल काम या शिल्पकलेमध्ये करू शकते. तिचे बोट नाजूक हे असता छान छान कलाकृती घडवू शकते.
1: हो,
0: ज्या आता तरुण पिढी आहे त्यांनी तर आवर्जून याच्याकडे कल हे करायला पाहिजे त्यांचं.
1: बरं ताई, आता तुम्ही ही जी शिल्पकला साकारली, मग ह्या ज्या शिल्पकला तुमच्या आहेत ताई, तर मग याचं प्रदर्शन तुम्ही भारतामध्ये कुठे कुठे घेऊन गेलेला होतात?
0: आम्ही चंदीगडला नेलाय, चेन्नईला नेलाय, दिल्लीचे सूरजकुंड मेला आहे, आग्रा आहे, लुधियाना आहे, मुंबई आहे, पुणे आहे, औरंगाबाद आहे. सर्व दूर आम्ही भारतामध्ये, बाहेरच्या राज्यामध्ये ना महाराष्ट्रामध्ये.

0: सर्व ठिकाणी प्रदर्शनं भरवले.
1: बरं, आणि मग तुम्ही विविध राज्यांमध्ये तुमच्या कलेचं प्रदर्शन भरवलं, मग तुम्हाला तिथले अनुभव कसे आले?
0: वेगवेगळं काहीतरी नवीन शिकायला मिळालं.
1: हो,
0: वेगवेगळ्या राज्यात गेलो तर आम्ही संग्रहालय बघितले, जुने मंदिरं बघितले, आधीचे जे मंदिरं कसे जडणघडण केलेले, आधीच्या लोकांना जेव्हा तंत्रज्ञान नाही होतं, हाताने जे काम केलेलं आहे तर किती छान पद्धतीनं आपले जुने पारंपरिक मंदिर आहे ते बघून इतकं छान वाटतं आहे. ते उलट ते संवर्धन जतन आपल्या ह्या नवीन पिढीनं ते जतन करायला पाहिजे. ते सर्वात महत्त्वाचं आहे की जे आपल्याजवळ वारस हक्कानं आलेलं आहे ते छान सांभाळून ठेवायला पाहिजे.
1: हो, नक्की
0: त्याच्यात काम करायला पाहिजे. थोडं नवीन पिढी आहे, आता तरुण मुली आहे, त्यांनी ते जुनं ते सोनं म्हणतो आपण, ते खूप छान आहे.
1: खरंय खरंय. बरं ताई, आपल्या शिल्पकलेद्वारे समाजाला तुम्ही कुठला संदेश देण्याचा प्रयत्न कराल?
0: नवीन पिढीने पुढे जाऊन शिल्पकलेमध्ये हिरेहिरीने भाग घ्या, छान काम करा, स्वतःचं कलाकौशल्य सर्वांना दाखवा.
1: तुमची स्वप्न काय आहे की मी या क्षेत्रामध्ये अजून काहीतरी नवनवीन करू शकेल?
0: आता मला पुरस्कार मिळाला तर पुरस्कार मिळाल्यानंतर थोडं चांगलं काम करायची हे असते, आपली काम केलं हे पोच पावती असते.
1: हो,
0: की खूप छान काम करताय म्हणून. मग ते पुरस्कार मिळाला तर अजून छान वाटतं की अजून काहीतरी नवं करायचं.
1: हो,
0: म्हणून चांगले चांगले शिल्प बनवायचे. त्याचं सरांचं माझं स्वप्न आहे की संग्रहालय करायचं, आर्ट गॅलरी करायची आताच्या पिढींसाठी, की असं काम अशा पद्धतीनं होत होतं. आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये जाऊन मला आपल्या ह्या पारंपरिकतेचं प्रचार प्रसार सर्व करायचं आहे, असं स्वप्न आहे माझं.
1: एकंदरीतच जुनं ते सोनं असतं हे तुम्हाला आजच्या पिढीला दाखवून द्यायचं आहे ताई. तुम्हाला असं वाटतं की मी संग्रहालय करावं, की माझी भारतीय संस्कृती कशी महान आहे, त्या संस्कृतीला तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये जाऊन जवळून त्या संस्कृतीला पाहिलेलं आहे, तिथला जो वारसा आहे लोककलेचा, शिल्पकलेचा, जी कला आहे ज्या राज्यामध्ये, ते तुम्ही तिथे भेट देऊन ती जवळून पाहिलेली आहे, आणि तुम्हाला कळकळीनं असं वाटतं की आजच्या तरुण पिढीसाठी मी ते संग्रहालय बनवावं आणि त्यांना पारंपरिक कलेची ओळख करून द्यावी. नक्कीच ताई, हे स्वप्न तुमचं खूपच छान आहे की आजच्या या नवीन पिढीनं खरोखर की जुनं ते सोनं आहे हे नक्कीच ओळखावं. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या कलेतून भारतीय संस्कृतीचं जतन, परंपरेचं संवर्धन आणि आधुनिकतेशी साधलेला सुंदर संगम आपल्याला अनुभवायला मिळाला. गेल्या 4 दशकांपासून ताईंनी अत्यंत निष्ठेनं केलेले कार्य आणि त्यांना प्राप्त झालेला हा राज्यस्तरीय सन्मान हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कलेतून समाजाला संस्कार, श्रद्धा आणि सांस्कृतिक मूल्यांचा संदेश मिळतो हे नक्कीच. ताई, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल आकाशवाणी जळगावच्या वतीनं आपले मनपूर्वक मी आभार मानते आणि पुढील वाटचालीसाठी आकाशवाणी जळगाव केंद्रातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते.
0: नमस्कार.
1: धन्यवाद ताई, थांबूया.
0: धन्यवाद.
1: शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत सखींनो आता आपण ऐकलीत.

0: कुटुंब हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा आधारस्तंभ असते. कुटुंबातील नाती, जिव्हाळा आणि एकोप्यामुळं जीवन अधिकच आनंदी आणि समृद्ध बनत जातं. कुटुंबाचं बदलणारं रूप हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. तेव्हा मैत्रिणींनो, जागतिक कुटुंब दिवसाच्या अनुषंगानं ऐकूया संवाद चला कुटुंब जपूया. संवादाचं लेखन केलंय प्रिया सफळे यांनी आणि संवादात त्यांच्यासोबत सहभाग आहे सारिका दांडगे यांचा.
1: हो हो, आले आले छोटी. वा वा, आज काय एकदम सरप्राईज.
2: अग ताऊ ताऊ, कसला सरप्राईज आणि कसला सनराईज ग ताई. शाळेला सुट्टा आहे की नाही सध्या? पण जाऊ दे. अगं इतकी वैतागले ना मी, नुसता कंटा आलाय बघ मला. आणि बोर तर इतकं होतंय ताई, विचारू नको.
1: वैताग कंटाळा बोर झालीस की मग माझी आठवण येते हो ना.
2: नाही ग असं काही नाही ताई. आणि फोनवर बोलतो ना ग आपण. पण ते किती
1: स्पष्टीकरण असं ग यावं अधून मधून. एका गावात असून लवकर भेटत नाही. घे पाणी घे, निवांत राहा. आता 2 दिवस सुट्ट्या आहेत ना शाळेला.
2: हो ताई, दे दे पाणी दे ग. अगं उन्हातून आल्यावर असं कसं तरी होऊन येतं ताई. काय हे ऊन ग बाहेर. आणि काय म्हणते तुम्हाला, 2 दिवस राहा?
1: 2 दिवस
2: अगं 2 तास थांबायला मिळाले तरी पुष्कळ.
1: बाईसाहेबांचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय.
2: अगं काय म्हणालीस, काय म्हणालीस ग तू?
1: काहीच नाही ग. बाईसाहेब का वैतागले आहेत, अहोंशी भांडलायत की सासूबाईंशी नगझक?
2: काही नाही ताई. अग हे बघ, घरात ऑल इज वेल. पण ताई आसपास जे चाललंय ना ग, ते पाहून मन अगदी उदास होतय ग.
1: बापरे, तुला आसपासच्या घटना पाहून उदास होता येत?
2: जास्त होते ताई जरा.
1: मोठी झाली ग माझी छोटी. जोगापाट
2: मग काय, तुला काय वाटलं मी लहानच आहे का? ए तायडे. अगं हे तायडे, हे बघ तुला ती माझी कॉलेज फ्रेंड मृणाल आठवते का ग?
1: हा हा, किती सुंदर आणि सुस्वभावी आहे ग. तुझ्याकडे एकदा भेटली होती मला.
2: हा हा, अगं हो हो तीच.
1: तिचं काय, ओके आहे ना सगळं?
2: अगं तिचं एकत्र कुटुंब, सासू सासरे, मोठे दीर, जाऊ, त्यांची 2 मुलं, हिची 2 मुलं, अधून मधून एक ननन येत असतेच ग.
1: अरे वा, कौतुक आहे गो. आजच्या जमान्यात असं एकत्र कुटुंब पाहायला कुठं मिळत?
2: अगं हो ना ताई, दृष्ट लागण्यासारखं. पण लोकांना नाही सहन होत ग. काय रोजच भांडण, नेमकी कारण कळतच नाहीत ग. पण ती खूपच अपसेट आहे बर का ग ताई.
1: खरंच ग, असं आहे ना ग की घर म्हटलं की भांडायला भांडं लागायचं.
2: हो ग ते तर आहेच.
1: पण तो आवाज 4 भिंतीतला असेल तर लवकर निपटली जातात भांडण.
2: खरंय.
1: पण त्या भांडणांचे आवाज आणि भांड्यांचे आवाज 4 भिंती बाहेर जाऊ लागले की समजावं भिंतीला तडे पडतात.
2: हो ना, आपली कुटुंब पद्धती खर तर जगासमोर आदर्शवत होती. पण
1: आज त्या आदर्शाला तडे पडतायत ग.
2: हो ना.
1: तुला माहितीये काल आपण कोणता जागतिक दिन साजरा केला?
2: कोणता?
1: जागतिक कुटुंब दिवस.
2: अरे हो ताई, काल 15 मे झाला की नाही, आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस. चला मग आपण याच विषयावर गप्पा करूया की आज आणि साजरा करूया तो दिवस.
1: येस, या निमित्तानं माझ्या विचारांचा वारूही जरा धावेल ग.
2: अन काय, माझ्या ज्ञान शिदोरीत सुद्धा भर पडेल.
1: आता कुटुंब म्हणजे काय सांग.
2: सांगते ना, एकाच घरात रक्त संबंधानं एकत्र राहणारी माणसं. हो ना,
1: अगदी बरोबर. तुला रेशमाचा किडा माहित आहे?
2: मग अर्थातच, त्यानंच विणलेल्या कोशात राहतो अगदी सुरक्षित.
1: अगदी तसंच माणसाच्या आयुष्यात सुरक्षेची ऊब देणारा हा कोश म्हणजे त्याचं कुटुंब.
2: वाह,

0: आई छान उपमा दिलीस गं ताई तू.
1: नात्यांचे धागे विणून स्वतःसाठी आणि लेकरांसाठी हा कोश तो कुटुंब प्रमुख विणत असतो.
0: हो ना ताई, आईच्या प्रेमाची ऊब, बाबांच्या आधाराची विश्वासक सावली, ही तर कुटुंबातच मिळते ना ग.
1: कसं असतं ना छोटी, माणसाच्या आयुष्यात त्याला सुख मिळण्यासाठी फक्त सधन सुसंस्कृत सुहृदयी कुटुंबात जन्मास येऊन नाही भागत.
0: नाही नाही,
1: हाताची पाच बोट सारखी नसतात.
0: नाही,
1: आणि त्याप्रमाणेच एकाच कुटुंबात रक्तसंबंधानं बांधली गेलेली माणसं देखील परस्परांहून भिन्न असतात.
0: अगदी,
1: त्यांच्यात मान चुटके बसतात.
0: आणि म्हणूनच वरवर किरकोळ वाटणारी कारणं, समस्या, त्यांची उकल होण्यासाठी सामोपचाराची गरज असते.
1: खरंय, सामोपचार हा शब्द खूप छान आहे. पण असं आहे ना,
0: मी
1: का माघार घ्यायची?
0: हो ना ग, तेच तर.
1: एक पाऊल मागं का जायचं?
0: अगदी खरंय खरंय.
1: माझी एकट्याची चूक आहे का? वगैरे वगैरे अहंकार, दुसरं काही नाही. छोटी, माझ्या वाचनात एक मानसशास्त्रीय गोष्ट आली आहे, ती सांग.
0: कोणती ग? सांग सांग.
1: एक फ्रॉइड नावाचा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला.
0: बर.
1: त्यानं मानवी मनाची तुलना कुणाशी केली असेल?
0: कुणाशी ग?
1: हिमनगाशी केली.
0: हो का?
1: हिमनगाचा जवळजवळ 3/4 भाग पाण्याखाली असतो आणि उरलेला वर असतो. मानवी मनाची अबोध पातळी हिमनगाच्या पाण्याखाली असलेल्या भागाप्रमाणे असते असं फ्राईड यांना वाटलं.
0: बर.
1: अगदी तसंच कोणत्याही कुटुंबातील परस्पर संबंधांचा विचार केला तर त्यातील सुख दुःख यांचे संबंध असेच पाण्याखाली असलेले आढळतील.
0: हो.
1: वरवर अत्यंत सुखी वाटणारे गोणगुण्या गोविंदानं नांदणारं कुटुंब प्रत्यक्षात अनेक प्रकारच्या समस्यांच्या जंजाळात
0: अगदी खरंय ग ताई, तुझं विचार भिन्न, मत वेगळी, भावनिक परिपक्वता भिन्न अशी कारण असतातच गे. आणि मग या साऱ्याच पर्यावसन
1: भांडण
0: दुसरं काय ग ताई?
1: अगं, आपला समाज अनेक सामाजिक संस्थांनी बनलाय.
0: हो.
1: आणि आपली कुटुंब संस्था ही सर्वात महत्वपूर्ण.
0: अशा अनेक कुटुंबाचा तर समाज बनतो की. खरं तर ताई, आपल्या भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब रचना ही जगातील अत्यंत आदर्श, सुंदर, रेशीम बंधांनी गुंफलेली, भावभावनांची उच्चतम पद्धती मानली जाते. बरं,
1: आता मानली जायची असं म्हणावं लागेल ग. किती जग बदललंय पाहतीयस ना?
0: तेच तर ना ताई.
1: अगं, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून दोन प्रकार सांगितले जातात, माहितच आहे.
0: मग एकत्र कुटुंब पद्धती विभक्त.
1: एकत्र कुटुंब पद्धतीत पती पत्नी, आजी आजोबा, आत्या काका काकू, त्यांची मुलं असं रक्तसंबंधानं बांधले गेलेले जवळचे दूरचे नातेवाईक असतात.
0: हो ना.
1: एकाच घरात सामायिक खर्च, कामाचं वाटप करून मोठं कुटुंब असं छान आनंदात राहत असत.
0: हो हो.
1: पूर्वी एखाद्या कुटुंबाचा एकच व्यापार किंवा उद्योगही असायचा.
0: हो ना ताई.
1: त्यामुळं अशा प्रकारची रचना सर्वांना सर्व दृष्टीनं उपयुक्त ठरायची.
0: मग हो ना, एकाच छताखाली राहणं, घरातील सर्व उत्पन्न एकत्रित करणं, खर्चही एकत्रितपणेच करणं, मोठ्या व्यक्तीचा सन्मान करणं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाचे निर्णय घेणं, किती किती छान. आणि यामुळेच कुटुंबाला शिस्त आणि कुटुंबाचा एकोपा टिकून राहायचा.
1: खरंय बघ, एकत्र कुटुंब पद्धतीचे अनेक फायदे आहेत.
0: हो आहे.
1: सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे काय? परस्पर सहकार्य, अडचणीत कुटुंबातील सदस्य एकमेकांना आधार देतात.
0: हो, मग
1: कठीण प्रसंगात मॉरल सपोर्ट हवाच ग.
0: हो ना.
1: एकमेकांची काळजी घेणं, प्रेम माया देणं आणि हे नात्यातील स्नेहबंध पाहत मुलं मोठी होतात.
0: हो ना.
1: आपसुकच संस्कार मिळतात. आजी आजोबांच्या संस्कारात वाढणाऱ्या मुलांची जडणघडण किती छान होते.
0: हो ना.
1: आपलंच उदाहरण घे ना.
0: मग
1: आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरतं.
0: हो ना. आणि
1: खर्च वाटून घेतला जातो.
0: मग आणि ताई, आपण अशाच परिस्थितीत अशाच एकत्र कुटुंबात वाढलोय की नाही ताई? पण ही एकत्र कुटुंब मोडकळीस येण्याची कारण नेमकी कोणती होती ग?
1: हे बघ, अनेक लोक एकत्र, मग मतभेद होऊ शकतात.
0: हो ना.
1: प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य कमी मिळतं.
0: बरोबर. मुलांची स्त्रियांची भांडणं आणि हेही कारण आहेच ना ताई त्याला.
1: मुख्य कारण आहे बघ. प्रत्येक पुरुषाची कमाई भिन्न आणि मिळणारे सुख सोयी सारख्या.
0: हो.
1: मग ज्यादा आर्थिक उत्पन्न

0: असणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये हाच विचार, माझा पगार जास्त पण त्यात इतके वाटेकरी
1: बरोबर, आणि त्याच्या पत्नीला हे वाटेकरी अकारणी आले म्हणून तिचा काय तर त्रागा मग, आणि भांडण असच ना
0: हो, अगदी असच बघ.
1: अगो

0: त्यात इतके वाटेकरी.
1: बरोबर. आणि त्याच्या पत्नीला हे वाटेकरी अकारणी आले म्हणून तिचा काय तर त्रागा, मग आणि भांडण, असच ना?
0: हो अगदी असच.
1: अगो एकत्र कुटुंबात प्रत्येक पालक आपल्या मुलांचं संगोपन आपल्या मनाप्रमाणे करू शकतोच, असं नाही ग?
0: हो ग. आणि स्त्रियांना स्वतःच मन मारून राहण्याची वेळ अनेकदा येते.
1: हो ग, हो ताई.
0: पण याला ना अपवाद काही कुटुंब आहेत बरं, आजही समाजात दिसत.
1: हो मग.
0: तुला माहितीये माझ्या मैत्रिणीला 5 काका 2 आत्या.
1: बर.
0: तिचे आजी आजोबा देवाघरी जाऊनही बरीच वर्ष झाली, पण या साऱ्या भावंडांचं गोकुळ आजही एकत्रित राहतंय.
1: वा किती छान ना.
0: प्रत्येकाच्या स्वतंत्र खोल्या पण किचन एकच.
1: वा.
0: मोठ्या काकांनी आणि काकूंनी हे कुटुंब इतकं छान बांधून ठेवलंय ना.
1: हो ना ताई, खरंच ग, किती कौतुक वाटत ना त्यांचं.
0: आणि माहितीये का ही सारी चुलत भावंड त्यांची पण लग्न झाली आहेत. त्यांची मुलं सारेच गुण्यागोविंदानं राहत आहेत आजच्या काळात बरं.
1: हो ना.
0: आणि तुला सांगायची गंमत म्हणजे गेल्याच वर्षी एका मोठ्या सामाजिक संस्थेनं यांचा आदर्श कुटुंब म्हणून
1: सत्कार केला ग.
0: सत्कार केला
1: ना ताई, किती भारी ना ग. आणि ताई तुला सांगू का, हे बघ ना, सण समारंभात लग्न कार्यात त्यांच्याच कुटुंबातील किती जण ग एकत्र, इतर पाहुण्यांची तर त्यांना गरजच नाही.
0: हो ना.
1: अगं खर तर कुटुंबातील प्रत्येकानं आपल्या स्वभावास मुरड घालून त्याग करून परस्परांशी समायोजन केल्यास या समस्या सहज सुटू शकतात ग.
0: पण पेशन्स आहेत का आजकाल? फास्ट लाईफ झालंय.
1: मग तेच तर नाही ना ग आजकाल.
0: मॉडर्नायझेशनच्या काळात आम्ही दोघ, आमचं एक किंवा दोन,
1: हम दो हमारे दो. मग काय, शहरीकरणामुळं नोकरीच्या निमित्तानं लोक मोठ्या शहराकडे धाव घेतायत, आई वडील गावी, छोट्या शहरात, खेड्यात, मग यातूनच निर्माण झाली ती विभक्त कुटुंब पद्धती.
0: अगदी खरंय बघ. आर्थिक संगोपनात्मक दृष्टिकोनातून ही रचना पद्धती अत्यंत सोयीची आणि सुटसुटीत वाटते.
1: स्वतंत्र राहणं, उत्पन्न, खर्च आणि कुटुंबातील निर्णय दोघ न बाळगता हातभार लावायलाच हवा ना.

0: न बाळगता हातभार लावायलाच हवा ना,
1: कारण ती पण कमावती आहे ना.
0: मग मग
1: लक्षात घ्यायला हवं.
0: हो
1: हे बघ, सुसंवाद असेल तर विसंवाद होणारच
0: नाहीच. आणि कुटुंबातील आई बाबा नोकरीचे आहेत ना, मग हे म्हटल्यावर वाढती मुलं आपोआपच छोटी छोटी कामं करू लागतात.
1: एकूणच काय तर एकमेकांच्या सहकार्यानं कामं यू पार पडतात.
0: अगदी, आर्थिक नियोजन चांगलं होतं हाही एक त्यातलाच भाग आहे ताई.
1: पण ना विभक्त कुटुंबाचे काही तोटेही
0: आहेतच ग.
1: हे बघ, अडचणीच्या काळात तत्काळ मदत मिळणं कठीण होऊ शकतं.
0: हो हो,
1: मुलांना घरात आजी आजोबांचा सहवास मिळत नाही,
0: नाही
1: त्यामुळे संस्कारांवर परिणाम होऊ शकतो. आणि आजचं हे मोबाईलचं जग आणि त्याच्यात जर ते मूल एकटंच असेल तर एकटेपणाची भावना निर्माण होण्याची
0: शक्यता असतेच. हो ग ताई, एकूणच काय कालाय तस्मै नमहा.
1: आजच्या आधुनिक अनवेगवान जीवनशैलीत विभक्त कुटुंब लोकप्रिय झाली आहेत. नोकरी, शिक्षण, स्थलांतर ही कारण तर आहेत आणि आधुनिक जीवनशैलीशी ते सुसंगती आहे.
0: आणि अगं ताई, तिचे तोटे आहेतच ना, पण जर योग्य समतोल राखला ना तर ही पद्धती आनंदी आणि समाधानकारक जीवन जगू शकते आणि दुसऱ्यांनाही देऊ शकते. ताई, आज नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पण वाईट या गोष्टीचं वाटतं ग. आई बाबा बाळाला पाळणा घरात ठेवतात पण त्यांना घरात आजी आजोबा नको आहेत ग.
1: हे वास्तव आहे आणि खूप कमी.

0: मोठ्यांचं अनुकरण लहान मुलं करत असतात.
1: हो मग, आणि ताई म्हणूनच कुटुंबातील मोठ्यांनी आचरण असं ठेवावं ना की मुलं सुद्धा तेच अनुकरण करतील.
0: खरंय बघ,
1: वेळीच मुलांना नैतिक मूल्य समजावून द्यावीत, घरातलं वातावरण हे हस्त खेळत ठेवावं, प्रसंगी मुलांचंही मत घ्यावं, म्हणजे घर फुलतं, आनंद तिथे नांदतोच ग ताई.
0: खरंय ग छोटी, एक समाजशास्त्रज्ञाच्या मते मानवाच्या आयुष्यात दोन प्रकारच्या कुटुंबाची निर्मिती होत असते.
1: हो,
0: सांग बरं, तुला सांगता येते का?
1: लहानपणी आई बाबा भावंडांबरोबर राहणे ते एक कुटुंब,
0: आणि त्या कुटुंबात प्रत्येकाच्या भावी जीवनाचा पाया रचला जातो. हे कुटुंब मानवी जीवनात अत्यंत महत्वाचं आहे.
1: हो ना, तेवढंच महत्व विवाहानंतर आपले जे कुटुंब तयार होतं ना, आणि त्यामुळं दोन्ही बाजूंनी जे सासर माहेरचे संबंध जोडले जातात त्यालाही असतंच ग.
0: कुटुंब पालकत्व हे एक समीकरणच आहे. आई बाबांनी दोघांनी पालकत्वाची जबाबदारी घेणं आणि पार पाडणं ही कसोटीच आहे बघा.
1: हो, अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा, आणि त्या भागवणं म्हणजे पालकत्वाची धुरा निभावणं असं नाही बरं का?
0: खरंय बघ, त्यांना मानसिक आधार देणं, अपयश येता खचून न जाता पुन्हा धडाडीनं उभं राहण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहणं हे खरं पालकत्व आहे.
1: हो, आई फक्त प्रेमळ क्षमाशील, मुलांचे 100 अपराध ती पोटात घालते अशी पारंपरिक समजूत आपल्यात आहे ग.
0: पण ती देखील कडक, शिस्तप्रिय आणि मुलांमध्ये सकारात्मक विचारांसाठी वेळीच कान उघडणी करू शकते.
1: आणि वडील सुद्धा नेहमीच धाकात ठेवणारे, मार देऊन सरळ करणारे असेच नाही तर कनवाळू, प्रेमळ आणि मातृहृदय असतात अशी उदाहरणं आपल्या आसपास सुद्धा दिसतात ताई.
0: एकंदरीत काय तर आई बाबांचा समजूतदारपणा, सहानुभूती, मानवता, तारतम्यभाव, जबाबदार प्रवृत्ती या गुणांनी युक्त आणि मुलांना आदरयुक्त भीती वाटणारे आणि तसंच मुलांचे मित्र मैत्रीण होणं आवश्यक आहे.
1: मग
0: हेच तर सुजाण पालकत्व आहे. हो ना,
1: हो ना ताई. कुटुंबात आई वडील मुलं यांच्यातील संबंध निकोप हवेत. आई बाबांनी मुलांमध्ये तुलना अजिबात करायला नको बरं, कारण प्रत्येक मूल हे वेगळं आहे. कुणी खेळात हुशार, कुणी अभ्यासात.
0: अगदी बरोबर. एकूणच काय तर कुटुंबात आनंदी वातावरण राहण्यासाठी सामंजस्य असणं, दुसऱ्याच्या मताचा आदर करणं, समजून घेणं, प्रेम स्नेह देणं आणि शेवटी काय
1: जे पेराल तेच उगवेल.
0: म्हणूनच आई बाबांनी त्यांच्या आई वडिलांचा आदर करावा, त्यांना मान द्यावा, त्यांची सेवा शुश्रूषा करावी, आणि हे सारं पाहतच तर आपली मुलं मोठी होतात. आपलं आचरण ते करत असतात.
1: अगदी खरंय ना ताई. मग आपलं बघून तर त्याचं ते अनुकरण करत असतात की नाही?
0: कुटुंब म्हणजे आपला परिवार एवढीच सीमित संकल्पना नको,
1: अजिबात नको,
0: तर वसुधैव कुटुंबकम हा व्यापक विचार करायला हवा.
1: अगदी वा, हा विचारही लहानपणापासूनच रुजवायला हवा सर्वांच्या मनामनात.
0: वसुधा म्हणजे पृथ्वी.
1: हो,
0: सारी पृथ्वी हेच एक कुटुंब ही आपल्या भारतीय संस्कृतीतील उदात्त आणि मानवतावादी विचारसरणी अंगीकारायला हवी.
1: बालपणी घर, शाळा, सामाजिक संस्थांनी हे बाल मनावर अगदी बिंबवायला हवं ताई.
0: खरंय बघ. हे बघ, जगातील सर्व मानव प्राणी एकमेकांशी जोडलेले आहेत.
1: हो,
0: नाना जाती, धर्म, पंथ, भाषा, देश, खंड या पलीकडे जाऊन सर्वांशी समानतेनं प्रेमानं वागायला.
1: हा उदात्त दृष्टिकोन केवळ सहिष्णुता शिकवत नाही बरं ताई, तर परस्पर आदर, सहकार्य आणि बंधुभाव वाढवत असतो.
0: खरंय बघ छोटी, आज हे जे युद्धाचं चित्र दिसतंय ना,
1: हो ग ताई, खरे खरे, अगदी
0: पाहून असं विषण्ण होऊन जातं मन. अगं कितीतरी निष्पाप जीव बळी जात आहेत या युद्धात
1: ताई. आणि काय मिळणार आहे ग, अगदी बातम्या रोजचे ते पेपर वाचून अगदी मन उदास होतं ग ताई. काय मिळणार ग हे युद्ध करून, सांग ना. हा सर्वसामान्यास आज पडलेला मोठा गंभीर प्रश्न आहे ताई.
0: आणि म्हणूनच वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना जगाला एकत्र बांधणार जीवनमूल्य.
1: हो ना
0: छोटी, जर प्रत्येकानं हा विचार आचरणात आणला तर मग का होतील युद्ध?
1: हो ना, खरंय ताई.
0: निष्पापांचे जीव जातील?
1: नाही ना, अजिबात जाणार नाही ताई. कुटुंब दिवसावरून वसुधैव कुटुंबकम

0: या विचारांच्या गप्पात ना वेळ कसा गेला ग ते समजलंच नाही ग ताई. पण काही म्हण बर का, असं बौद्धिक खाद्य व्हायलाच हवं, त्याशिवाय काय विचारांची शिदोरी भरणार आहे का.
1: छान छान, खूप छान वाटलं ग, गप्पा पण छान झाल्या
0: हो ना.
1: आणि आता भूक लागली आहे ना. जागतिक कुटुंब दिवस तर आपण गप्पातून साजरा केला, पण आता बाकी जरा पोटात कावळे उरतात, चल आपण मस्त लस्सी पिऊया.
0: ताई
1: आणि तुझ्या आवडीचा नेहमीचा खाऊ आहेच.
0: हो हो ताई, चल चल, आणि तो मस्त पैकी फस्त करूया.
1: येस चलो.

चला कुटुंब जपूया हा संवाद सखींनो आपण ऐकलात. संवादाचं लेखन केलं होतं प्रिया सफळे यांनी आणि त्यांच्यासोबत संवादात सहभाग होता सारिका दांडगे यांचा. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आली आहे. तेव्हा मैत्रिणींनो, सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता अनुमती घेतेय. पुन्हा भेटूच एका नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे.

0: मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षानिमित्तानं कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. लेखक आणि सादरकर्ते सतीश रेवे.

0: असलेला हा आवाज आहे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा. त्यांच्या आवाजातील ही तळमळ आणि आर्तता आहे त्यांनी 12 नोव्हेंबर 1947 साली दिल्ली येथील आकाशवाणी स्टुडिओमध्ये दिलेल्या संदेशाची. पण का आपल्या राष्ट्रपित्याला आपला हा संदेश आकाशवाणीतून द्यावा लागला?
1: अरे तू बघा, तू पडतोय, पकडा त्याला, पकडा, मारा, मारा त्याला,
2: मारा,
1: तोडा, मारा, तोडा, मारा, काय काय मारा त्याला,
2: अरे तोडा बोला, तोडा नाही, तोडा बोला.
0: फाणी एक कटु सत्य. भारताच्या इतिहासातील अत्यंत भयावह रक्तरंजित कालखंड, मृत्यूचा खेळ, चहूबाजूंनी पसरलेला रक्ताचा सडा आणि सर्वत्र शवांचा ढिगारा. कित्येकांना या फाळणीत आपली प्रस्थापित घरं सोडावी लागली, तर कित्येक जण या फाळणीत मृत्युमुखी पडले. उरलं होतं ते फक्त हताश, भकास आणि मृत्यूचं भय सतावणारं बेघर जगणं. फाळणीनंतर विस्थापित झालेल्या लाखो शरणार्थ्यांनी आपले प्राण वाचवण्यासाठी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील शिबिरामध्ये आश्रय घेतला. तेव्हा गरज होती त्या सर्व लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचून त्यांना सांत्वना देऊन त्यांचं मनोधैर्य वाढवण्याची. आणि हे काम केलं आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी रेडिओच्या माध्यमातून. त्यांच्या या संदेशातून प्रसारणाच्या तंत्रज्ञानाला थेट समाजाच्या सुखदुःखाशी जोडल्या गेलं.
3: दुख के साथ मिल जाना वो तो मेरा जीवन भर का प्रयत्न है, जीवन भर का मेरा पेशा है. जब मैंने सुना कि आप लोगों ने करीब 2.5 लाख रिफ्यूजी पड़े हैं और मैंने सुना कि अभी भी लोग आते ही रहते हैं, तो मुझको बड़ा दुख हुआ, मुझे चोट लगी और मुझको ऐसा ही हुआ कि मैं आपके पास पहुंच जाऊं.
0: म्हणतात ना, परिस्थिती सांगून येत नाही. सुखानं आयुष्य जगत असलेल्या व्यक्तींच्या जीवनात कुठलं मानवी किंवा नैसर्गिक संकट डोकावेल याचा काही नेम नाही. अशात गरज असते ती अशा एका सोबतीची जी आपल्याला हे सांगू शकेल की या परिस्थितीतून तुम्ही काय करावं आणि काय करू नये. एका अशा मित्राची जो या संकट काळात तुमच्या पाठीशी सतत उभा राहून तुमचं मार्गदर्शन करेल. आणि सोबतच जी माहिती मिळते आहे ती तितकीच खरी आणि विश्वासार्ह असायला हवी. आणि हेच काम वर्षानुवर्षे, दशकानुदशके आकाशवाणीने एक हाती पार पाडलं. नैसर्गिक आपत्ती असो व मानवनिर्मित संकट, तेव्हा दळणवळणाची आधुनिक साधनं निकामी होतात तेव्हा एकच माध्यम आशेचा किरण म्हणून उभं राहतं आणि ते म्हणजे आकाशवाणी. आजही डिजिटल युगात जेव्हा मोबाईलचे टॉवर कोसळतात आणि इंटरनेट बंद पडतं तेव्हा आकाशवाणीची विश्वासार्हता आणि पोहोच तिचे महत्त्व अधोरेखित करते. आपत्कालीन परिस्थितीत अचूक माहिती मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. भूकंप, पूर, वादळ किंवा युद्धासारख्या परिस्थितीत लोकांना काय करावं, कुठे जावं आणि सुरक्षित कसे राहावं याची माहिती आकाशवाणीवरून सतत दिली जाते.
4: नमस्कार, मी समाधान शिकेतोड, धाराशिव. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटाच्या काळात संवाद आणि अचूक माहिती ही जीवनरक्षक ठरते. अशा वेळी आकाशवाणी हे माध्यम आपत्ती व्यवस्थापनात एक भक्कम कणा म्हणून उभे राहते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ, अतिवृष्टी किंवा पूर यांसारख्या संकटांची माहिती आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केली जाते. यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. संकटात सापडलेल्या लोकांना धीर देण्यासाठी आकाशवाणीवरून प्रेरक संदेश प्रसारित केले जातात. आपत्ती व्यवस्थापन कक्ष व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून आकाशवाणी काम करते. 1993 मध्ये लातूर व धाराशिव जिल्ह्यात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आकाशवाणीने अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती. पहाटेच्या भूकंपाची बातमी काही तासातच प्रसारित करून परिस्थितीची जाणीव संपूर्ण

0: देशाला करून दिली होती. मदत कार्य आणि पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय राखण्यासाठी आकाशवाणीचे केंद्र रात्रंदिवस कार्यरत होते. लातूरच्या भूकंपग्रस्तांसाठी आकाशवाणी जीवनवाहिनी ठरली होती. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या भीषण पूर परिस्थितीत विशेषतः जेव्हा मोबाईल नेटवर्क व वीज पुरवठा खंडित झाला होता तेव्हा आकाशवाणी म्हणजेच ऑल इंडिया रेडिओने महत्वाची भूमिका पार पाडली होती. आकाशवाणी हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आपत्तीच्या काळात ते लोकांचा मित्र आणि मार्गदर्शक म्हणून कार्य करते. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपून संकटाच्या काळातील अंधारात आकाशवाणी माहितीचा प्रकाश पसरवण्याचे मोलाचे काम करत आहे. धन्यवाद.
1: भारतासारख्या देशात काही दुर्गम भागात इंटरनेट किंवा टीव्ही पोहोचला नाही, तिथे बॅटरीवर चालणारा रेडिओ हा त्यांचा खरा मित्र. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा हेच रेडिओ सेट लोकांना जगाशी जोडून ठेवतात. आकाशवाणी केवळ बातम्या देत नाही तर तज्ज्ञांचे सल्ले, प्रशासकीय सूचना आणि मदत कार्यातील अपडेटही पोहोचवते. पुराच्या काळात पाण्याचे स्तर, सुरक्षित निवारा केंद्र, मदतीसाठी संपर्क क्रमांक आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केले जातात. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये आकाशवाणीने स्थानिक केंद्राद्वारे दिलेल्या सतर्कतेचे इशारे, चक्रीवादळाच्या वेळी आकाशवाणीनं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे दिलेले सल्ले आणि किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करणारी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने, उष्णतेच्या लाटेसंबंधींच्या सूचना, कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी आणि सरकारी नियमावली याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आकाशवाणीने केलेले विविध कार्यक्रम, पुरामुळे आणि चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कसे करावे, सरकारची मदत कशी मिळवावी आणि रोगराई टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याविषयीची माहिती, अशा अनेक उदाहरणातून आकाशवाणीने आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे.
2: मी वैशाली मेहर. जेव्हा कोरोनाची लाट सर्वत्र जगात पसरलेली होती तेव्हा माझे पती व सासूबाई यांना कोरोना झाला होता. तसेच आमच्या वेटाळामध्ये सुद्धा भरपूर जणांना कोरोनाची लागण झाली होती. आम्ही रोज पेपर वाचायचो की आज कोरोनामुळे एवढे मृत्यू झाले, एवढ्या लोकांना कोरोनाची लागण झाली आणि कोरोना एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो. त्यामुळे संपूर्ण घरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. तर अशा या वातावरणामध्ये आम्हाला रेडिओ ऐकण्याची खूप सवय होती आणि माझ्या पतीने स्वतःला क्वारंटाईन केले होते आणि माझी दोन लहान मुलं सुद्धा त्यावेळेस आमच्या सोबत होते. पण आम्ही नेहमी ते रेडिओचे कार्यक्रम त्यावेळी ऐकायचो आणि या कार्यक्रमात जे मार्गदर्शन, सूचना आणि जे काही सल्ले तज्ज्ञ सांगायचे त्याचे काटेकोरपणे पालन करायचो. आणि असा एकही दिवस गेला नाही की आम्ही त्या काळात रेडिओ ऐकला नाही किंवा प्रशासनाकडून ज्या सूचना रेडिओ प्रसारित होत होत्या त्या सर्वांचे आम्ही काटेकोरपणे पालन केले. काही दिवसात माझे पती व सासूबाई या कोरोना रोगातून बाहेर पडल्या तर मला असे वाटत होते की या कोरोना काळात आकाशवाणीच्या कार्यक्रमातून ज्या काही सूचना दिल्या गेल्या, जे काही आकाशवाणीद्वारे प्रयत्न केले गेले ते अत्यंत सराहना होते. त्यामुळे आम्हाला काय करावे आणि काय करू नये याचे योग्य मार्गदर्शन मिळाले आणि त्यासाठी मी आकाशवाणीचे खूप खूप आभार मानते आणि अशी आशा करते की आकाशवाणीने हे काम निरंतर करत राहावे. धन्यवाद.
1: थोडक्यात आकाशवाणी ही आपत्ती काळात केवळ माहिती देत नाही तर प्रादेशिक केंद्राच्या विस्तृत जाळ्याद्वारे स्थानिक भाषा आणि बोलीभाषांमध्ये तात्काळ धोक्याची सूचना देऊन लोकांना सावध करून योग्य दिशा दाखवून जीव वाचवण्याचे काम करते. सन 2019 साली ओडिशातील फानी चक्रीवादळात किनारपट्टीतील भागात आकाशवाणी केंद्रांनी लवकर आणि सातत्यपूर्व सूचना दिल्या ज्यामुळे अनेक मच्छीमार आणि रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित होणे शक्य झाले. 2015 सालची तमिळनाडूतील पूरपरिस्थिती

बेलथगंडी कर्नाटक येथील मुसळधार पावसात सापडलेल्या लोकांना केलेली मदत, 2014 सालच्या काश्मीर येथील महापूर, उत्तराखंड येथील भूस्खलनाच्या वेळी ओढावलेली आपत्कालीन परिस्थिती, अशा अनेक नैसर्गिक आपदांच्या वेळी आकाशवाणी आपत्तीपूर्व इशाऱ्यांपासून ते आपत्तीनंतरच्या पुनर्वसनापर्यंत आपत्तीच्या प्रत्येक टप्प्यात मदत करते आणि यातून एक प्रमुख पूर्वसूचना प्रणाली म्हणून तिची भूमिका जगप्रसिद्ध आहे. युद्ध असो वा फाळणीनंतर उद्भवलेली स्थिती, आणीबाणी ते हिंदी महासागरातील सुनामी, या सर्व आपदांमध्ये जेव्हा भारतीय जनता निराशेच्या गर्तेत गेली तेव्हा त्यांचं मनोबल उंचावण्याचं कार्य आकाशवाणीनं केलं. राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री यांच्या जनतेला उद्देशून केलेले संदेश किंवा समाजातील दुर्बल घटकांनी केलेल्या कार्याचा प्रसार, यात रेडिओची महत्ता एक छत्री आहे. श्रोते हो, जेव्हा इतर प्रसारमाध्यम प्रसारणाची अस्मिता पणाला लावतात त्यात आपल्या आकाशवाणीनं आपल्या संस्कृतीला आजही जपून ठेवलं आहे आणि कायम जपत राहणार. कुठलीही आपत्ती आली तरी हा रेडिओ सतत तुमच्या पाठीशी उभा राहून लोकसेवा प्रसारणाचं कार्य अविरत करत राहील.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्ष निमित्तानं कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आजच्या या कार्यक्रमाचा विषय होता आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. या कार्यक्रमाचे लेखक आणि सादरकर्ते होते सतीश रेवे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम निरंतर स्वरलहरी आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
2: इस गीत के साथ ही अब आज का यादों की महफिल कार्यक्रम समाप्त होता है.

0: मानवंदना दिली. नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील. तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. या दौऱ्यात उभय देशांमध्ये सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300 अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. पाकिस्ताननं भारतविरोधी कारवाया तात्काळ थांबवल्या नाहीत तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यांनी हे तात्काळ थांबवायचं आहे की नामशेष व्हायचं आहे हे त्यांनी ठरवावं, अशा कठोर शब्दात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. नवी दिल्ली इथं सेना संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूरसारखी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर भारतीय लष्कर कशी प्रतिक्रिया देईल असा प्रश्न द्विवेदी यांना विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. पाकिस्ताननं दहशतवादाला पोषणं आणि भारताविरोधात कारवाया करणं थांबवावं असं द्विवेदी म्हणाले.
1: अगर आपने मुझे पहले सुना है तो मैंने यही कहा था कि अगर पाकिस्तान आतंकवादियों को पनाह देना और भारत के खिलाफ गतिविधियां चलाना जारी रखता है तो उसे ये खुद तय करना होगा कि वो भूगोल और इतिहास का हिस्सा बना रहना चाहता है या नहीं.
0: पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे. अर्थमंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आलं आहे. हे दर आजपासून पुढील 15 वाड्यापर्यंत लागू असतील. सिक्कीम राज्य आज स्थापना दिन साजरा करत आहे. 1975 राजेशाहीतून मुक्त होत सिक्कीम देशातलं 22वं राज्य म्हणून या राज्याची स्थापना झाली. या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिक्कीम राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीमचं भव्य नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण संवर्धनाप्रती नागरिकांची असलेली दृढ वचनबद्धता यामुळे सिक्कीम हे राज्य शाश्वत विकासाचं आदर्श मॉडेल ठरतं असं त्यांनी समाज माध्यमावर संदेश देताना म्हटलं आहे. तर भारताच्या विकासात सिक्कीमचं योगदान अभूतपूर्व आहे अशा शब्दात सिक्कीम राज्याला 50व्या स्थापना दिनाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीम हे राज्य जगातलं पहिलं संपूर्ण सेंद्रिय राज्य असून पर्वतीय पर्यटनाला या राज्यानं नेहमीच नवी ओळख दिली आहे असे गौरवोद्गार काढत केंद्रीय गृहमंत्री यांनी सिक्कीमवासियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या सिक्कीम दौऱ्यावर जाणार आहेत. गंगटोक इथं आज ते स्थापना दिनाच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग आणि इतर मान्यवर सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. देशात आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळला जात आहे. डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती करणं आणि पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे याचं उद्दिष्ट आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी साचलेलं पाणी काढून टाकणं आणि पाणी साठवण्याच्या भांड्याची स्वच्छता करणं यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांना या दिवसानिमित्त प्रोत्साहन दिलं जातं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रासह 4 राज्य आणि दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा होत आहे. शाश्वत भविष्यासाठी प्रकाश ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. भौतिकशास्त्रज्ञ थिओडर मेमन यांनी 1960 लेझरचा पहिला प्रयोग केला. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून साजरा केला जातो. प्रकाशाच्या अभ्यासानं पर्यायी ऊर्जा स्रोत, जीवनरक्षक वैद्यकीय साधनं, उपचार, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोनं वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ करण्याचं तसंच शांतता आणि शाश्वत विकासासाठी प्रकाशाच्या शक्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायल आणि लेबनन या दोन्ही देशांनी युद्धविराम आणखी 45 दिवस वाढवण्यावर सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी ही माहिती दिली. चर्चेची पुढची फेरी 2 आणि 3 जूनला होणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईलच, तसंच अमेरिका इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या कारवाईचं समर्थन केलं, तसंच जे योग्य आहे तेच करू असं ते म्हणाले. इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटीबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केलं. इराण दरवेळी केलेल्या कराराचं उल्लंघन करतो असा आरोप ट्रम्प यांनी केला. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह जे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. या जोडीला महिला एकेरीत पी व्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुंडलाऊत विडिटर्सनं पराभूत केलं. IPL क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा ऐका लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
3: परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. आणि CCTNS अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्हा पोलीस दलाचा राज्यात प्रथम क्रमांक.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
3: परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश करण्याचा शासन निर्णय गेल्या महिन्यात नियोजन विभागानं जारी केला. जिल्ह्याच्या विकास कामांसाठी आता राज्य योजना, जिल्हा वार्षिक योजना आणि केंद्र पुरस्कृत योजनांमधून प्राधान्यानं निधी मिळणार आहे. परभणी पोलीस मुख्यालयात उभारलेल्या संरक्षणगड किल्ल्याचं उद्घाटन आणि पोलीस दलात नव्यानं दाखल होणाऱ्या 31 वाहनांचं लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. या वाहनांमुळे गस्त वाढेल, प्रतिसादाचा वेळ कमी होईल आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची क्षमता अधिक

0: बळकट होईल असं त्या यावेळी म्हणाल्या. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गंगाखेड पंचायत समितीच्या वतीनं तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे सभापती मनोज मुंडे यांनी या अभियानात सर्व गावांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचं आवाहन केलं. परभणी जिल्ह्यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या सुनावणीमध्ये संबंधित केंद्र चालकांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली. परभणी तालुक्यातल्या सुलतानपूर आणि पूर्णा तालुक्यातल्या सातेगावनं 100% स्वगणना पूर्ण केली आहे. प्रशासनानं गावपातळीवर नियोजनबद्ध जनजागृती करत नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला. आगामी पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिले आहेत. मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. विविध कामांचा आढावा घेत आवश्यक सूचना त्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्र दिन परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. परभणी इथं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन बोर्डीकर यांनी यावेळी केलं. पोलीस पथसंचलनानंतर त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि नागरिकांच्या भेटी घेतल्या. तसंच पोलीस महासंचालक यांनी जाहीर केलेल्या पदकाचं वितरण यावेळी करण्यात आलं. बालविवाह प्रतिबंधक जनजागृती चित्ररथाचं आणि लघु चित्रपटाचं उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं. हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी विविध विकास योजना राबवण्यात येत असल्याची माहिती दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीदांच्या स्मृतींना यावेळी अभिवादन करण्यात आलं. हिंगोली इथं खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाढती मागणी लक्षात घेता रासायनिक खतांचा कोणत्याही परिस्थितीत तुटवडा पडता कामा नये, खत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आवश्यक ती खबरदारी घेऊन साठा वितरण आणि उपलब्धतेवर सातत्यानं लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली CCTNS अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्हा पोलीस दलानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ नीलाब रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक तथा नोडल अधिकारी कमलेश मीना यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे हे यश मिळाल्याचं पोलीस विभागाकडून सांगण्यात आलं. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम 2015 प्रभावी अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा राज्य सेवा हक्क आयोगामार्फत विशेष सन्मान करण्यात आला. नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं राबवलेल्या कार्यपद्धतीची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत कळमनुरी औंढा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये गेल्या आठवड्यात भूगर्भातून आवाज आणि भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. गेल्या 2 महिन्यातला हा 5वा धक्का आहे. हिंगोली जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत अनियमितता आढळून आल्यानं 46 खत निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कृषी विभागानं ही कारवाई करताना नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: गजब कमाल, बड़ा ही दिलचस्प. हमारे एक श्रोता ने कहा है कि मंजिल शब्द पर फिल्म संजोग से ये गाना आपकी लिस्ट से मिल गया, मैं डिस्टिंक्शन में पास हो गया. क्या बात है, बहुत बहुत बधाई. एक श्रोता ने बताया है प्रदीप कुमार और अनीता गुहा ने इस फिल्म में मुख्य भूमिकाएं निभाई थीं. और एक और श्रोता कह रहे हैं कि मंजिल तक पहुंचने के लिए इंसान को कितनी मुश्किलों का सामना करना पड़ता है. बिल्कुल. एक साथी ने याद किया है, जहां तक मुझे याद है पुराने ज़माने में शादी की बारात में लालटेन गैस बत्ती से उजाला किया जाता था और बारात ले जाई जाती थी और गांव की पंचायत में भी गैस बत्ती का उपयोग किया जाता था. इसको पंच बत्ती कहा जाता था. इस दृश्य को राज कपूर की एक फिल्म में भी दिखाया गया था. कौन सी फिल्म थी वो, याद है आपको?

बोलो कुछ तो बोलो बोलो बोलो बोलो।

दुपारचे 3 वाजतात. ऐकूया प्रादेशिक बातमीपत्र काही क्षणातच.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा। पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात। आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश। जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे। या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील। सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल। ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या ACIDs द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील। महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार आहे। राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून 21 जून याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। दरम्यान गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या महा TET परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रांचं वाटप येत्या सोमवारपासून 8 जून पर्यंत केलं जाणार आहे। पात्र उमेदवारांनी या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावं असं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे। राज्यावर कर्जाचा डोंगर असताना सरकार मोठे मोठे अनावश्यक प्रकल्प राबवत आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला नकार देत आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे निधी नाही, तरीही सरकार अनावश्यक प्रकल्प राबवत आहे, हे चिंताजनक आहे असं पाटील म्हणाले। महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली काल कोकणातल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा निघाला। या पार्श्वभूमीवर पाटील यांनी टीका केली। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावीत अशी त्यांची मागणी आहे। सातारा, औंध आणि इतर गॅझेट तत्काळ अंमलात आणावी, मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्यात असंही त्यांचं म्हणणं आहे। मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली। खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत। याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे। मुंबई आणि परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांची पाणी पातळी खालावत असल्यानं मुंबईत 10% पाणी कपात लागू केली असताना जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररित्या पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांचा वापर करणाऱ्या नागरिकांविरोधात फौजदारी गुन्ह्यांसह कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे। पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलसाठ्यांमध्ये वार्षिक गरजेच्या तुलनेत केवळ 23.52% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पेट्रोलच्या निर्यातीवर प्रतिलिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रतिलिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे. अर्थमंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आला आहे. हे दर आजपासून पुढील 15 आठवड्यापर्यंत लागू असतील. भारत सध्या अभूतपूर्व बदलांमधून जात असून मोठमोठे प्रकल्प यशस्वीपणे राबवणं ही भारतवासियांची ओळख बनली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नेदरलँड्समध्ये द हेग इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काही वेळांपूर्वी बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: प्रधानमंत्री सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले. नेदरलँड्समध्ये ॲम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं. द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेना दलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली. नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय

द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत. अग्रगण्य डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट ते घेणार आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इझुद्दीन आणि गोह झे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. महिला एकेरीत पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला, तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुलानवुद विटिरसननं पराभूत केलं. IPL क्रिकेटमध्ये लखनऊ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झाल्याशिवाय या मार्गावरील टोल सुरू करू नये या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं आंदोलन केलं. मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरण पत्रकार कृती समितीनं देखील टोलला विरोध केला असून रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल वसूल केला जाऊ नये अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. भंडारा जिल्ह्यात मानेगाव बाजार इथं गोठ्याला आग लागून 8 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. विजेची तार तुटून गोठ्याच्या पत्र्यावर पडल्याने ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. गोठ्यावरचे पत्रे, पशुखाद्य आणि इतर साहित्य आगीत पूर्णपणे जळून खाक झालं आहे. नागपूरमध्ये आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज आंदोलन सुरू आहे. सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी कालपासून धरणं आंदोलन सुरू केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युवावाणी. निर्मिती आहे आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: नमस्कार, सत श्री अकाल, कम्मागणी, राम राम दोस्तांनो, मी धनश्री
1: आणि मी दर्शन घेऊन आलोय तुमच्यासाठी तुमची आपली आवडती युवा वाणी.
0: स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे युवा मार्गदर्शन.
1: काय गे धनश्री, तुला दिसत नाही का माझा चेहरा उतरला येते? एवढी पण माणूस की नाही का तुझ्यात की विचारावं दर्शन काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे? तू आली आणि लागलीच कार्यक्रम सुरू केलास.
0: अरे तुझा चेहरा काय, माझा आणि जळगाव जिल्ह्याच्या सगळ्याच लोकांचा चेहरा उतरलेला असतो.
1: म्हणजे
0: सकाळपासून जेवून तापायला सुरुवात होते ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि मग त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत गरम वारा, फक्त चेहराच काय अख्खं शरीर लाही करतं. आणि तू तुझा चेहरा पडलाय म्हणून एवढी हळहळ व्यक्त करतोय?
1: तसं नाही, मला 2 दिवसांपूर्वी ऊन लागलं होतं म्हणून म्हटलं जरा माझा चेहरा जास्त वाईट दिसतोय का बघ.
0: बघू. हो आता वाईट दिसतोय तर आहेच, त्याला कोणी काय करू शकतं नाही का. हो पण तू एक करू शकत होतास.
1: काय?
0: आपण सगळीकडे एवढं ऐकतो की उष्णतेपासून वाचण्यासाठी काळजी घ्या, टोपी, सनकोट, छत्री, रुमाल, खिशात कांदा, शीत आहार, भरपूर पाणी प्या, दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर पडूच नका.
1: हो हे ऐकलंय मी पण.
0: मग नुसतं ऐकण्यापेक्षा त्याचं पालनही केलं असतं तर नसतं पडलास तू आजारी.
1: ते जरा चुकलंच, पण आता जरा बरं वाटतंय आणि आता काळजी घेतोय मी तशी.
0: नाहीतरी माणूस ठेच लागल्यावर शहाणा होतो. असो मित्रांनो, दर्शनचं सोडा, पण तुम्ही त्याच्यासारखी चूक करू नका. हा, उन्हाची तीव्रता सध्या खूप जास्त आहे, त्यामुळे योग्य ती पूर्ण काळजी घ्या आणि थंड राहा. हे गाणं ऐकत ऐकत

0: अर्ज किया है?
1: इरशाद इरशाद।
0: पर्सनैलिटी टाइट, रहता हूँ क्वाइट, वेट है लाइट, पर कोई बता दे राइट, कौन सा क्षेत्र करेगा मेरे फ्यूचर को ब्राइट।
1: वाह वाह वाह, क्या बात है क्या बात है।
0: अगं मी माझं दुखणं सांगतो आहे आणि तू काय वाह वाह वाह करते है।
1: हे बालका, तुझा दुःखाचा भार कमी करण्यासाठीच मी इथे आली आहे।
0: म्हणजे?
1: बालक, तुला गरज आहे योग्य करिअर गायडन्सची।
0: हो, अगदी अगदी बरोबर।
1: चिंता नसावी बालक, मी तुला वरदानात एक मार्गदर्शक देते।
0: अगं नाटकी रोलच्या बाहेर निघ आणि नीट बोल।
1: अरे कळलं नाही वाटत तुला मला काय म्हणायचं आहे ते। मित्रांनो, ह्याला जरी कळलं नसलं ना तरी तुम्हाला मात्र लक्षात आलंय आणि हे मला माहिती आहे। चला तर मग ऐकूया 10वी आणि 12वी नंतर करिअरची निवड कशी करायची याबाबत रागीब अहमद यांनी केलेलं मार्गदर्शन।
2: नमस्कार युवा मित्रांनो, आज आपण करिअर कसं निवडावं आणि करिअर म्हणजे काय, कारण 12वी झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना करिअर निवडताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। नेमक्या या समस्या कशा असतात, कारण एका संशोधनात असं सिद्ध झालेलं आहे की 80%पेक्षा जास्त विद्यार्थी महाविद्यालयात असताना एकापेक्षा जास्त वेळा आपली दिशा बदलतात, किंवा 80% विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो, ते एखादा कोर्स करत असतात पण ते करत असताना सुद्धा त्यांच्या मनातली संभ्रमावस्था जात नाही आणि मग त्याचे परिणाम अनेकदा विपरीत घडायला लागतात। सर्वप्रथम जर आपण योग्य करिअर निवडलं नाही तर काय समस्या निर्माण होऊ शकतात हे आपण बघूया। त्यामध्ये प्रमुखतः आपल्याला स्विचिंग द मेजर्स करावं लागतं, म्हणजे आपल्याला कोर्सेस बदलावे लागतात। उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतो, वर्षभर त्याचा तो अभ्यास करतो आणि ऐन परीक्षेच्या काळामध्ये त्याला जेव्हा ते अवघड वाटतं किंवा त्याला ते करावंसं वाटत नाही तेव्हा ते सोडून देतो आणि मग तो परत दुसऱ्या कुठल्या तरी कोर्स संदर्भात विचार करायला लागतो। अनेकदा त्याने ते सोडलं नाही तरी मी या कोर्समध्ये अडकलो आहे अशी भावना त्याच्या मनात असते आणि त्याला अपेक्षित असं यश कधीच मिळत नाही। अनेक विद्यार्थी कॉलेज ट्रान्सफर घेतात, म्हणजे त्याला असं वाटतं की मी हे महाविद्यालय घेतलेलं आहे हे चुकीचं आहे, किंवा ह्या कोर्ससाठी हे महाविद्यालय चुकीचं आहे। प्रॉब्लेम त्या महाविद्यालयात नसतो, समस्या त्या महाविद्यालयात नसते, तर समस्या ही त्या कोर्स संदर्भात असते, त्याच्या मनातल्या त्या शंका कुशंकांच्या बाबतीत असते आणि म्हणून ते विद्यार्थी कॉलेजबद्दल असमाधानी असतात। अनेकदा विद्यार्थी ड्रॉपआउट होतात। ड्रॉपआउट झालेले विद्यार्थी हे अनेकदा एक एक दोन दोन असे वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये प्रवेश घेतात आणि मग त्यांच्या वाट्याला अपयश येतं। आर्थिक कुचंबणा या विद्यार्थ्यांची व्हायला लागते, कारण एखाद्या कोर्सला फी भरलेली असते, नंतर दुसऱ्या कोर्सला त्यांना फी भरावी लागते, परत तिसऱ्यासाठी त्यांना, आणि अशामध्ये कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुद्धा बिकट होऊ शकते। सोबतच विद्यार्थ्यांमध्ये निराशा येते, मला काहीच करता येत नाही, मला काही जमत नाही, अशा भावनेने हे विद्यार्थी ग्रासतात। आणि म्हणूनच ह्या सगळ्या परिस्थिती जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपल्याला जीवनामध्ये करिअर निवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मग सुरुवातीला आपण बघूया की नेमकं जेव्हा आपण करिअरबद्दल बोलतो तर करिअरची व्याख्या काय आहे किंवा करिअर म्हणजे काय। करिअर हा एखाद्या व्यक्तीचा निवडलेला व्यवसाय ज्यामध्ये सामान्यतः नोकरी, भूमिका किंवा विशिष्ट क्षेत्र किंवा उद्योगातील पदांची मालिका असते। एखादे करिअर हे एका महत्त्वपूर्ण कालावधीत पसरू शकते आणि त्यात शिक्षण, प्रशिक्षण आणि कामाच्या अनुभवाद्वारे विशेष कौशल्ये आणि ज्ञानाचा विकास समाविष्ट असू शकतो। लोक त्यांच्या आवडी निवडी, मूल्य, कौशल्य आणि शिक्षण यावर आधारित करिअर निवडतात। जर या व्याख्येमध्ये आपण बघितलं तर करिअर निवडताना काय महत्त्वाचं आहे हे सुद्धा या व्याख्येमध्ये दिलेलं आहे। जीवन जगत असताना मला

नेमकं काय करायचं आहे हा प्रश्न आपल्याला स्वतःला उपस्थित झाला पाहिजे आणि त्याची उत्तरं इतर कोणी देण्यापेक्षा जर ती उत्तरं मीच शोधण्याचा प्रयत्न केला, मीच माझ्यातले गुण, माझी कौशल्य किंवा माझ्या आवडीनिवडी याचा सारासार विचार केला, तर मित्रांनो आपल्याला करिअर निवडताना खूप मदत होऊ शकते. असं लक्षात आलेलं आहे की करिअर निवडीवरती अनेक बाह्य घटक हे परिणाम करत असतात. म्हणजे करिअर निवडत असताना नेमकं विद्यार्थी काय विचार करत असतात किंवा कुठल्या गोष्टींच्या आधारे करिअर निवड करतात आणि त्याच्यातनं त्यांची फसगत होऊ शकते हा मुद्दा आपण आता बघणार आहोत. त्याच्यामध्ये मुख्यतः TV किंवा प्रसारमाध्यम, TV, पिक्चर्स, सिरियल्स याच्यातनं एखाद्या विशिष्ट व्यवसायाला खूप वलयांकित केलं जातं. त्या संदर्भातलं खूप गुढीगुढी असं चांगलं चित्र या तरुणांच्या मनात निर्माण केलं जातं आणि मग प्रत्येक तरुणाला ते सिरियल बघताना, ते पिक्चर बघताना त्यांना असं वाटायला लागतं की आपण हे करिअर केलं पाहिजे. अनेकदा करिअर निवडत असताना आपल्या आवडीनिवडीपेक्षा विद्यार्थी आपले मित्र कुठल्या क्षेत्रात जात आहेत, आपले मित्र काय करत आहेत या संदर्भात जास्त दक्ष असतात, त्या संदर्भात ते माहिती घेतात आणि मग मित्र गेला, मित्रासोबत राहायला मिळायला पाहिजे म्हणून त्याच महाविद्यालयात त्याच कोर्सला जाण्याचा ते अट्टहास करतात. 3, लाईफ इंटरॅक्शन. म्हणजे काय? तर तुम्हाला एखाद्या विशिष्ट अशा व्यवसायाबद्दलचं आकर्षण असतं पण दुर्दैवानं त्या व्यवसायात काय करावं लागतं याची इत्यंभूत माहिती आपल्याकडे नसते. जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर BDS, जनरली आपण असं बघाल की 12वीनंतर जेवढे विद्यार्थी नीटची तयारी करतात ते MBBS साठी तयारी करत असतात नीटची. मग नीट नाही लागलं MBBS तर BDS, BDS नाही लागला तर BAMS, BAMS नाही लागला तर BHMS आणि मग कुठंतरी मला काय करायचं आहे याच्यापेक्षा मला कुठं डॉक्टर व्हायचं आहे एवढं त्यांचं डोक्यात असतं आणि फक्त मग डॉक्टर होताना कुठलं डॉक्टर व्हायचं हे सगळं विचार न करता ते जे मिळेल त्यामध्ये प्रवेश घेत असतात. अनेकदा पालकांच्या भूमिका या तुमच्या करिअर निवडीवरती परिणाम टाकत असतात. म्हणजे एखाद्या पालकांना जर आयुष्यात डॉक्टर व्हायचं असेल आणि ते होऊ शकले नाही तर मग ते त्या मुलांवरती दबाव टाकतात की तू डॉक्टर झालं पाहिजे. एखाद्या आईला वाटत असतं की मला हे करायचं होतं आणि ते आईचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न ती मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. मित्रांनो आता आपण बघितलं की नेमकं करिअर निवडीवरती काय परिणाम करत असतं. आता करिअर निवडताना तुम्ही काय केलं पाहिजे हे आपण महत्त्वाचं बोलणार आहोत. मित्रांनो सगळ्यात पहिलं मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की एस्टॅब्लिश युअर गोल, गोल शुड बी बिग, चॅलेंजिंग अँड रिअलिस्टिक. जीवनामध्ये 3 गोष्टी करा. 1, ध्येय ठरवा. ध्येय मोठं असलं पाहिजे, ध्येय आव्हानात्मक असलं पाहिजे आणि ध्येय हे वास्तववादी असलं पाहिजे. सेल्फ इन्स्पायर्ड म्हणजे जे तुम्हाला आतून वाटतं ते ध्येय असलं पाहिजे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला असं सांगितलं की एखादं ध्येय ठरवत असताना ते कोण काय सांगतं, कोण काय माहिती देतं यापेक्षा महत्त्वाचं आहे की तुम्हाला आतून काय वाटतं, तुम्हाला काय करायचं आहे. एकदा का तुम्हाला इन्स्पायरेशन भेटलं, तुम्हाला तुमचा ध्येय सापडला आणि का ठरवणं गरजेचं आहे तर मी एक छोटंसं उदाहरण देईन की समजा उद्या तुमच्या महाविद्यालयामध्ये अशी घोषणा झाली की आपल्याला एक दिवसीय सहलीला जायचं आहे. अशी घोषणा जेव्हा केली जाते तेव्हा तुम्ही पहिला प्रश्न विचारतात आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे आणि नेमकं कुठं जायचं आहे हा प्रश्न का विचारतात कारण त्या प्रश्नाच्या आधारित अनेक प्रश्न तुम्हाला निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही कुठं जायचं आहे याचाच प्रश्नाचं उत्तर नाही घेतलं तर बाकीची समस्या निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ कधी जायचं आहे, कुठल्या वाहनानं जायचं आहे, तिथं जेवणाची व्यवस्था काय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला मिळवायची असेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला एक प्रश्न विचारावा लागतो ते म्हणजे आपल्याला कुठं जायचं आहे. जर एका दिवसाच्या सहलीसाठी मला कुठं जायचं आहे हा प्रश्न महत्त्वाचा असेल तर या जीवनाच्या प्रवासामध्ये 12 वर्ष शिक्षण झाल्यानंतर, 10 वर्ष शिक्षण झाल्यानंतर मला खरंच माहिती आहे का मला कुठं जायचं आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिले माझी विनंती असेल विद्यार्थ्यांना की आपण पहिले ध्येय ठरवा. मग ध्येय कसं असलं पाहिजे, तो स्मार्ट असला पाहिजे. SMART. S स्पेसिफिक, मला डॉक्टर व्हायचं आहे, बरोबर आहे, पण कसलं डॉक्टर व्हायचं आहे. BHMS पण डॉक्टर आहे, BAMS पण डॉक्टर आहे, BDS पण डॉक्टर आहे, हे आपल्याला ठरवलं पाहिजे. ते स्पेसिफिक बोलता आलं पाहिजे. मला इंजिनियर व्हायचं आहे, मग बिल्डिंग बांधणारा पण इंजिनियर आहे, मग IT कंपनीमध्ये काम करणारा पण इंजिनियर आहे, ॲटोमोबाईलमध्ये काम करणारा पण इंजिनियर आहे. मला इंजिनियर व्हायचं आहे हे स्वप्न असू शकत नाही, हा करिअर असू शकत नाही. तर करिअर किंवा ध्येय हा स्पेसिफिक असला पाहिजे, म्हणजे त्याला स्पेसिफिक तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मला डॉक्टर व्हायचं आहे, मला दातांचं डॉक्टर व्हायचं आहे, मला हाडाचं डॉक्टर व्हायचं आहे, मला मेंदूचं डॉक्टर व्हायचं आहे, नसतज्ञ व्हायचं आहे, हे तुम्हाला स्पेसिफिक केलं पाहिजे. मेजरेबल म्हणजे तुमचं

ध्येय तुम्हाला मोजता आलं पाहिजे. आपण कुठं आहोत, कुठं जायचं आणि किती अंतर चाललो हे सुद्धा आपल्याला मोजता आलं पाहिजे. त्यानंतर अटेनेबल, म्हणजे ते तुम्हाला अचीव करण्यासारखं असलं पाहिजे. अचिवेबल म्हणजे मी जेव्हा ध्येय ठरवतो तेव्हा आज माझी हाईट जर 5 फूट 1 इंच असेल किंवा 4.5 फूट असेल आणि मी स्वप्न ठेवलं आहे की नाही मला एअरफोर्सला स्क्वाड्रन लीडर व्हायचं आहे, हे अटेनेबल किंवा अचिवेबल आहे का? कारण मी ऑलरेडी 18 ते 20 वर्षाचा झालेलो आहे, माझी वयोमर्यादा मी क्रॉस केलेली आहे, माझी हाईट त्या मानाने कमी आहे, पण मी गोल ठरवलं म्हणून खूप मोठं ध्येय ठरवायचं, त्याच्यापेक्षा ते अचिवेबल असलं पाहिजे, ते साध्य करता येणारं ध्येय असलं पाहिजे, रिअलिस्टिक, ते वास्तववादी असलं पाहिजे आणि टाईम बाउंड असलं पाहिजे, म्हणजे ते वेळेमध्ये आपल्याला गाठता आलं पाहिजे. मला डॉक्टर व्हायचं आहे पण मी गेली 6 वर्ष नीटची परीक्षा देतो आहे. मग तू म्हणणार सर रगडिता कण वाळूचे तेलही गळे, बरोबर आहे, पण किती त्याला रगडायचं याला काहीतरी मर्यादा आपल्याला घालावे लागतील आणि म्हणून ते टाईम बाउंड असलं पाहिजे, ते वेळेचं बंधन असलं पाहिजे. आणि म्हणून ध्येय ठरवताना आपण बघितलं की सगळ्यात पहिली गोष्ट गोल ठरवता आला पाहिजे, 2 तो स्मार्ट असला पाहिजे, तो सेल्फ इन्स्पायर्ड म्हणजे मला आतून काय वाटतं याच्यावरती असला पाहिजे. आणि जर तुम्हाला हे समजायला त्रास होत असेल किंवा तुम्ही गोंधळलेल्या मनस्थितीत असाल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मानसशास्त्रज्ञ एज्युकेशनल सायकोलॉजिस्टना भेट देऊन त्यांच्याकडनं विविध मानसशास्त्रीय चाचण्यांचा आधार घेऊन ते अभ्यासू शकतात की तुमची नेमकी आवड काय आहे, तुमची अभिवृत्ती काय आहे, त्याला ॲप्टिट्यूड टेस्ट असं म्हटलं जातं. मग आपण बघितलं की सगळ्यात पहिले ध्येय ठरवलं पाहिजे. 2, मी नेहमी सांगतो की तुम्ही जो काही ध्येय ठरवतात मित्रांनो त्याच्यात नेमकं काय करावं लागतं हे तुम्ही जाऊन बघा. उदाहरणार्थ मला BDS करायचं आहे, मला दातांचा डॉक्टर व्हायचं आहे, पण तुम्हाला खरंच माहिती आहे का की दातांचे डॉक्टर काय काम करतात? मला ॲटोमोबाईल इंजिनियर व्हायचं आहे, ॲटोमोबाईल कंपनीमध्ये काम करायचं आहे. पण तुम्ही कधी जाऊन बघितलं का की ॲटोमोबाईल इंजिनियरमध्ये गेलेला कर्मचारी तो इंजिनियर काय काम करतो, एक्झॅक्ट काय काम करावं लागतं हे करिअर निवडण्याआधी ठरवावं लागतं. अनेकदा फक्त आपल्या समोर एक सुंदर दृश्य असतं, त्या सुंदर दृश्याला आपण बघून, ग्लोरियस पिक्चर आम्ही त्याला म्हणतो, ते बघून आपण त्याच्याकडे आकृष्ट होतो आणि जेव्हा आपल्याला ती कामं करावी लागतात तेव्हा आपल्या मनामध्ये निराशा निर्माण होते. आपल्याला तेव्हा वाटायला लागतं अरे मला तर जीवनात हे करायचंच नव्हतं, हे मी काय करतो आहे. आणि म्हणून मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच विनंती करेल की कुठलाही करिअर सिलेक्ट करण्याआधी ते काम करत असताना किंवा तो करिअर मला निवडायचा आहे ती लोक काय काम करतात ही प्रत्यक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी बघा, तिथल्या लोकांशी, अशा यशस्वी लोकांशी चर्चा करा, त्यांच्या संघर्षाची कहाणी समजून घ्या. कारण आज मी उठलो मला वाटलं आणि मी झालो असं कधीच होत नाही. आणि 3 आणि अत्यंत महत्त्वाचं, करिअर निवडत असताना असाच करिअर निवडा ज्याच्यामध्ये तुम्हाला समाधान लाभू शकत असेल, ज्याला मनापासून आनंद मिळत असेल. आणि आम्ही त्याला एका शब्दात असं म्हणतो की तुमचं पॅशन काय आहे ते ओळखा. मग असं सांगणं खूप सोपं असतं सर, पण ते पॅशन कसं ओळखायचं ते कोणीच सांगत नाही. आज मी तुम्हाला सांगतो नेमकं हे पॅशन कसं ओळखायचं. जे काम करत असताना तुम्हाला थकवा वाटत नाही, जे काम करत असताना तुमच्या मनात नेहमी उत्साह असतो, जे काम करण्यासाठी तुम्ही आतुरलेले असतात, जे काम करत असताना तुमच्या मनामध्ये नवीन नवीन कल्पना निर्माण होतात, तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा आनंद मिळतो, ते काम म्हणजे तुमचं असलेलं पॅशन किंवा तेच तुमची आवड असं आपण मानू शकतो. तुम्ही आता स्वतःला विचारा की असं कुठलं काम आहे की अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्या बाबतीत माझ्या मनात उत्कंठ इच्छा आहे. मग मला ग्रह तारे बघायला आवडतात, मग मी यूट्यूबवरती तेच चॅनल बघत असतो, मला त्याच्याबद्दल माहिती मिळवायला आवडते, मला त्याच्यामध्ये ते करत असताना कधी थकवा येत नाही, मी त्याला कधी बोर होत नाही, मला त्या विषयावर बोलायला, ऐकायला, इतरांना सांगायला आवडतं. ह्या अनेक गोष्टी जर तुमच्यासोबत आणि एकदा नाही त्या फक्त काही क्षणासाठी नाही तर वारंवार तुमच्या मनामध्ये त्याच गोष्टी जर उद्भवत असतील तर मी 100% सांगू शकतो की हे तुमचं पॅशन आहे. मग पॅशन हे कुठल्याही अपयशानं कधी कमी होत नाही, लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं जेव्हा पॅशन असतं आपण म्हणतो की ती त्याची आवड आहे असं म्हणतो तर ती आवड कामाच्या तासांनी, वेळेच्या अभावी, थकव्याने किंवा अपयशानं कधीच कमी होत नाही. या संदर्भात मी खूप मोठं उदाहरण देत नाही पण स्टीव जॉब्स यांनी ॲपल कंपनी फॉर्म केली आणि काही वर्षानंतर काही कारणास्तव त्यांना त्या कंपनीच्या बाहेर काढण्यात आलं. पण स्टीव जॉब्स हे फ्रस्ट्रेट झाले नाही, निराश झाले नाही, पण तंत्रज्ञान आणि क्रिएटिव्हिटी ही त्यांचा आत्मा होती आणि म्हणून त्यांनी लगेच
काही वर्षात नेक्स्ट नावाची कंपनी बनवली आणि तेच तंत्र

आणि तिथं विकसित केलं. म्हणजे एखादी गोष्ट मला मिळाली तरच मी करेल, मला हे कॉलेज मिळालं तरच करेल, मला असं झालं तरच मी हे करू शकेल, असं म्हणण्यापेक्षा ते मला करायला आवडतं, मी ते करायला तयार आहे आणि त्याच्यासाठी मी किंमत मोजायला तयार आहे, हे जेव्हा तुमच्या मनामध्ये विचार तयार होतात तेव्हा खऱ्या अर्थानं तुमचं करिअर आहे, ती तुमची आवड आहे असं मानायला हरकत नाही. आणि म्हणून पहिलं म्हटलं की करिअर निवडताना तुमची आवड बघा. दोन, त्या संदर्भातला अभ्यास, त्या संदर्भातली इत्यंभूत माहिती मिळवा. आणि आज ते माहिती मिळवणं खूप कठीण झालेलं नाही. आणि तुम्ही सगळे तरुण मित्र, युवा मित्र जे आहेत, ते आज गुगल, यूट्यूब असे अनेक आधुनिक तंत्रज्ञान वापरत असतात. तर त्याच्यामध्ये काय शोधायचं ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या करिअर संदर्भातल्याच गोष्टी सर्च करा, म्हणजे तुम्हाला अजून त्या संदर्भातलं मार्गदर्शन मिळेल. चार, मग एकदा घेतलेला निर्णय बदलायचा नाही. स्टिक अप टू युअर आयडियाज, म्हणजे मी ध्येय ठरवलेलं आहे, आता हे ध्येय मी कुठल्याही सबबीवर बदलणार नाही, एवढं मजबूत असलं पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. काय होतं की आपल्याकडं सल्ले देणारे भरपूर असतात. तुम्ही एखाद्या कोर्सला गेलात, तुम्ही अभ्यासाला लागलात, तुम्ही त्या संदर्भातलं बोलायला लागलात की आपल्याकडं, म्हणजे मी गमतीत त्यांना रायचंद असं म्हणत असतो, म्हणजे सल्ले देणारे, राय देणारे, मग ते काय करतात, अरे बाबा नाही नाही, अरे आता कुठे याच्यात अपॉर्च्युनिटी आहे, अरे ते खूप पडलेले आहेत, अरे आता काही चालत नाही, अरे जमाना बदल गया भाई, तू कोणचा कोर्स लेके बैठा आहे, असं काहीतरी लोक म्हणून तुमच्या मॉरलला डाऊन करायला बघतात. तुमचा जो एक उत्साह असतो, तुमचा जो त्या करिअरप्रती एक तुमचं आवड असते, त्याच्यावरती विजरण घालण्याचं काम हे अनेकदा इतर लोक करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष करायला, कानाडोळा करायला शिकलं पाहिजे. आपण त्यांच्याशी वादविवाद न करता, ही माझी आवड आहे, हे करिअर माझं आहे आणि मला आवडतं म्हणून मी हे करतो, एवढंच उत्तर आपण दिलं पाहिजे. कारण अनेकदा आपल्या उत्साहावरती पाणी टाकण्याचं काम हे इतर लोक करत असतात. अशा लोकांची माहिती आपल्याला असणं आणि त्यांच्यापासून दुरावा निर्माण करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आपण आता चार गोष्टी बघून घेतल्या की आपलं करिअर कसं निवडायचं. दोन, करिअर निवडताना कुठल्या कुठल्या बाबी आपण बघितल्या पाहिजे, करिअर निवडलं नाही तर काय होऊ शकतं आणि करिअर निवडल्यानंतर आपल्याला काय केलं पाहिजे. आता अत्यंत महत्त्वाचं या सगळ्याला परिश्रम, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मायकल फिलिप्स हे नाव आपण सगळ्यांनी कधीतरी ऐकलं असेल. मायकल फिलिप्स हा जगातला उत्कृष्ट स्विमर आहे. आता तुम्हाला मी करिअरमध्ये यश कसं प्राप्त करायचं किंवा करिअर निवडल्यानंतर काय महत्त्वाचं असतं ते सांगतोय. मित्रांनो, मायकल फिलिप्स आपल्याला माहिती आहे की त्यानं 29 ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलेले आहेत, त्याच्यात 23 गोल्ड मेडल आहेत. एका ऑलिम्पिकला 7, एका ऑलिम्पिकला 8 आणि एका ऑलिम्पिकला 9 गोल्ड मेडल जिंकलेला हा जगजेत्ता जलतरणपटू आहे. त्याची एक पत्रकार परिषद चाललेली असताना एका पत्रकारानं त्याला असं सांगितलं की मायकल, हा तुझा भाग्याचा दिवस आहे. आता खरं तर यशस्वी व्यक्तीला जर कोणी सांगितलं की हा तुझा भाग्याचा दिवस आहे यशस्वीतेच्या दिवशी, तर त्याला आनंदच होईल. पण मित्रांनो, हे ऐकल्यानंतर मायकल फिलिप्सला राग आला. त्यानं त्या पत्रकाराला मंचवर बोलवलं आणि रागात विचारलं, परत बोल, तू काय बोललास. पत्रकार घाबरला. तू म्हटलं, मी एवढंच बोललो की तुझा भाग्याचा दिवस आहे, तुला एवढे गोल्ड मेडल मिळाले. मित्रांनो, मायकल फिलिप्सनं दिलेलं उत्तर आज तुम्ही सगळ्यांनी शिदोरी म्हणून तुमच्याजवळ ठेवणं महत्त्वाचं आहे. मायकल फिलिप्स म्हणाला, मित्रा, हे मला मिळालेलं यश हे फक्त माझं भाग्य म्हणून मला मिळालेलं नाही, तर मागील 4 वर्षात 1 गोल्ड मेडलची संख्या वाढवण्यासाठी मी 10,000 तास पोहण्याचा सराव केलेला आहे. मित्रांनो, कल्पना करू शकतात, 4 वर्षात 10,000 तास. तुमचं गणित चांगलं असेल तर वर्षाला 2,500 तास आणि अजून गणित चांगलं असेल तर प्रत्येक दिवशी 8 तास. तो म्हणतो, हे माझ्या 10,000 तासांचा परिपाक आहे की आज मला एवढे गोल्ड मेडल मिळाले. मित्रांनो, एकदा का ध्येय ठरलं तर मग त्याच्यासाठी परिश्रम, चिकाटी आणि मेहनत हे लादलेली अट आहे. फक्त मी ध्येय ठरवलं म्हणून यशस्वी होऊन जाईल, माझ्यात आत्मविश्वास आहे म्हणून मी यशस्वी होईल, असं शक्य कधीच होत नाही. तर निवडलेल्या करिअरसाठी आपण सतत प्रयत्नशील राहणं, रोज किती तास आपण त्या करिअरला देतो आहोत, जे ध्येय आपण ठरवलं, जे यश आपल्याला साध्य करायचं आहे, त्याच्यासाठी किती तास अभ्यास करतोय, त्यासाठी किती मेहनत घेतोय, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि आत्मविश्वास सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि फक्त आत्मविश्वासावरती सगळं यश मिळत नाही, तर आत्मविश्वासाला ज्ञानाची आणि कौशल्याची जोड असते हेही बघा. कारण आजकाल यूट्यूबवर अनेक मोटिवेटर, मोटिवेशनल स्पीकर्स ना तुम्ही ऐकतात, हे करा, तुमच्यामध्ये आत्मविश्वास जागं करा. पण आत्मविश्वासाला जर ज्ञान आणि कौशल्याची जोड नसेल तर, उदाहरणार्थ माझ्यात खूप आत्मविश्वास आहे, मी काहीही करू

0: बरोबर आहे, मी काही करू शकतो, परंतु जर मला एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करायला सांगितलं तर मी पोट कापू शकेल, पण नेमकं ऑपरेशन काय करायचं आहे, ते शिवायचं कसं आहे, ह्याचं ज्ञान आणि कौशल्य मला अपेक्षित आहे, पण फक्त आत्मविश्वास आहे की मी काही करू शकतो. मित्रांनो, आत्मविश्वासाला ज्ञान आणि कौशल्याची जर जोड मिळत असेल तरच जीवनात यश हे लाभत असतं. सर्व विद्यार्थ्यांना एकदा परत यशस्वी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद.
1: ए रड्या, तूच सांग काय वाटलं तुला हे मार्गदर्शन ऐकून.
2: अगं काय वाटलं काय विचारतेस, असं वाटतंय डोक्यावरचं ओझं उतरलं. आता मला कोणी जर विचारलं ना,
1: काय मग पुढे काय करणार,
2: तर या प्रश्नाचं त्रासिकपणे नाही तर अगदी विचारपूर्वक आनंदात उत्तर मी देऊ शकतो.
1: याचा अर्थ प्रॉब्लेम सॉल्व्ह.
2: येस, राघीब अहमद यांना खूप खूप थँक्यू. मित्रांनो, तुमच्याही अनेक अडचणी या मार्गदर्शनातून नक्कीच दूर झाल्या असतील. आता जोमाने भविष्याच्या तयारीला लागा.
1: तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

0: मित्रांनो, या छानशा गाण्यानंतर आता कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पण त्याआधी तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की लिहून कळवा आमच्या या पत्त्यावर. संपर्कासाठीचा पत्ता आहे,
1: प्रिय दोस्तो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: आणि मित्रांनो, आपली आकाशवाणी आता अपडेटेड झाली आहे, त्यामुळे सोशल मीडिया हँडल्स वरच्या आकाशवाणी जळगावच्या सगळ्या पेजेसला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण धनश्री जोशी.
1: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: तेव्हा मित्रांनो, पुन्हा भेटू या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत टाटा,
1: बाय,
0: सी यू अगेन. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग, आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

Marcos. Sudaman yo Samaga sagasa nisa ni dani da, nada ni saga.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षलवाद्यांना अटक. 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमांपुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँडच्या दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3रा क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअप जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो. तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे असं ते म्हणाले. AI, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँडचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. नेदरलँडचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांचीही ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. राज्यातल्या शासकीय, निमशासकीय तसंच खासगी आस्थापनांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॉश अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास विभागानं दिले आहेत. यासंदर्भात महिला आणि बालविकास विभागानं परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना कायदेशीर अधिकार दिले आहेत. राज्यातल्या ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्व ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. या समितीमध्ये किमान 50% महिला सदस्य असणं, वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणं तसंच बाह्य स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचा समावेश असणं आवश्यक राहणार आहे. महिलांच्या तक्रारींसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच SHE अर्थात शी बॉक्स पोर्टल यांसारखी विविध माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या.

0: 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे. सातारा, औंध आणि इतर गॅझेट तात्काळ अंमलात आणावीत. मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्या असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या. तसंच एनटीएकडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. या प्रकरणी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात देशभरातल्या 6 ठिकाणी राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेतून कागदपत्र, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल सीबीआयनं जप्त केले. लातूर इथले निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांना या प्रकरणी अटक केल्यानंतर सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे. कुलकर्णी यांनी निवृत्तीआधी ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात मदत केली होती त्याबद्दलही त्यांची चौकशी केली जात आहे. तसंच नीट परीक्षेच्या तयारीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लातूर पॅटर्नचीही कसून चौकशी केली जात आहे. नीट परीक्षेच्या काही दिवस आधीच कुलकर्णी यांनी पुण्यात खासगी शिकवणी वर्ग सुरू केला होता. यात कुलकर्णी यांनी परीक्षेत येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं विद्यार्थ्यांना सांगितल्याचं बोललं जात आहे. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं गरजू विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी राज्यभर जाळं तयार केल्याचं तपासात उघड झालं आहे. नीट परीक्षेच्या दिवशी मनीषा वाघमारे यांच्या बँक खात्यात 10 लाख रुपये जमा झाल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या खात्यात प्रत्येकी 25,000 रुपये हस्तांतरित केले होते. पेपरमधले प्रश्न दाखवण्यासाठी आरोपींनी विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार 25,000 ते 25 लाखापर्यंत पैसे आकारल्याचं तपासात समोर आलं आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी मुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. आज अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको, त्याची पत्नी आणि इतर सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिवाय त्यांच्याकडून 65,34,000 रुपये एवढी रोख रक्कम आणि 147 SLR आणि अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. यातल्या चौघांना तेलंगणातून, दोघांना कुमनार इथून आणि नैताळा इथून 2 जणांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आज 5 जहाल नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात एक विभागीय समिती सदस्य, एक प्लाटून समिती सदस्य, एक क्षेत्रीय समिती सदस्य आणि 2 दलम सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर एकूण 38 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिक्षण मंत्रालयानं देशातल्या 14 ते 18 वयोगटातल्या शाळाबाह्य मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. नागपूर ते मडगाव दरम्यानच्या रेल्वेला आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात हिरवा झेंडा दाखवला. सध्या ही गाडी 2 दिवस धावणार असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर लवकरच ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न केला जाईल असं ते म्हणाले. IPL क्रिकेटमध्ये थोड्याच वेळात कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान

0: घाटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात अमरावती इथं 45.6 इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: श्रोतेहो, संध्याकाळचे 7:10 आणि 45 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम वृत्तविशेष आपण ऐकू शकाल ठीक 7:15 वाजता.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक।
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती।
2: श्रोतेहो, रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित
2: जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास।
2: लेखिका श्रीमती वीणा वाठोरे।
3: कार्यक्रमाचं संचालन केले आहे होमेश्वरी वडीखाय
2: आणि आशिष सातपुते यांनी,
3: आणि निवेदन केले आहे
2: नेहा तिवारी आणि शंतनू ठेंगडी यांनी,
3: आणि सादर करते आहेत
2: आशिष बेनिशाम सातपुते।
4: दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल अनुभव या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास।
5: हॅलो
6: हॅलो,
5: क्या हाल है?
6: बड़ा बुरा ये साल है।
3: हे रूपक आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास।
2: श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानस या सदरात अवश्य ऐका। सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ठीक 7:15 वाजता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो, महाराष्ट्र हे देशातलं सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य आहे, पण कांद्याचा उत्पादन खर्च एकीकडे वाढत असून त्या तुलनेत कांद्याला बाजारात योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आहे. केंद्र सरकारनं नाफेडमार्फत कालच 1,235 रुपये प्रतिक्विंटल दराची घोषणा केली आहे. या संपूर्ण मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्याशी केलेली ही बातचीत.
1: कांद्याचा हमी भाव, निर्यात धोरण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी भारत दिघोळेजी आपल्याशी बोलत आहेत. राज्यातील कांदा उत्पादकांच्या सध्याच्या परिस्थितीविषयी नेमकं काय सांगाल? या समस्या निर्माण होण्याची कारण काय?
2: महाराष्ट्रामध्ये देशात सर्वाधिक कांदा उत्पादन केला जातो. कांदा हे अवर्षणग्रस्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक आहे आणि या प्रमुख नगदी पिकापासून शेतकऱ्यांचं अर्थकारण हे त्या वर्षाचं साधलं जातं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं ठोस असं धोरण तयार केलं नाही. मग ते कांदा निर्यातीच्या संदर्भात असेल, कांद्याच्या बियाण्याचे उत्पादन असेल किंवा कांदा लागवड आणि कांद्याची काढणी, कांदा साठवणूक या संदर्भात सरकारचं अजूनपर्यंत तरी कुठलंही असं ठोस धोरण नाही की ज्यामध्ये सरकारला जर आज आपण विचारलं की देशात एकूण किती कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि काही कांद्याच्या संदर्भात सरकारी आकडेवारी जर आपण बघितली तर ती थोडी अंदाजावर आधारित आहे. ती अगदी सत्य परिस्थिती समजेल इतकी अचूक माहिती अजून अद्यापर्यंत तरी सरकारकडे उपलब्ध नाही. सरकारने याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा एकूण उत्पादकांचा आकडा निश्चित होत नाही, देशाची एकूण वार्षिक कांद्याची गरज किती टनाची आहे याची माहिती सरकारकडे उपलब्ध राहत नाही आणि अतिरिक्त कांदा उत्पादन ज्या ज्या वर्षी देशात होईल हा कांदा जास्तीत जास्त निर्यात कसा होईल आणि निर्यातीतून देशाला परकीय चलन कसं मिळेल यासाठी सरकारचं धोरण तयार होणं गरजेचं आहे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत झालेलं नाही. आता देश स्वतंत्र होऊन पुढच्या वर्षी 80 वर्षे होत आहे, परंतु कांदा उत्पादकांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर कुठल्याही राज्य सरकारने केंद्र सरकारने आजपर्यंत कांदा उत्पादकांसाठी भरीव असं काम झालेलं अद्यापर्यंत तरी दिसत नाही.
1: उत्पादन खर्च, बाजारभाव आणि शेतकऱ्यांचं हित या तिन्ही गोष्टींची सांगड कशी घालता येईल?
2: हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की शेतकऱ्यांच्या काही खूप मोठ्या महत्वाकांक्षा नाहीये. शेतकऱ्यांच्या कांद्याला शेतकऱ्यांना जो काही दर हवा आहे तो दरवर्षी त्याच्यामध्ये थोडीशी वृद्धी होऊन त्यांचा जो उत्पादन खर्च आहे, आता आपण 2025-26 हंगामातला कांदा काढून शेतकरी बांधवांनी त्यांच्या चाळींमध्ये साठवणूक केलेला आहे, या शेतकरी बांधवांना चालू हंगामामध्ये जो कांदा पिकवण्यासाठी खर्च आलेला आहे तो किमान 20-22 रुपये प्रति किलो इतका खर्च आलेला आहे, म्हणजे क्विंटलला 2,000-2,200 रुपये. अशा वेळी शेतकऱ्यांना नफा होण्यासाठी किमान 3,000 आसपास प्रति क्विंटल बाजारभाव मिळणं आवश्यक आहे. म्हणजे या 30 रुपये किलोचा जो बाजारभाव शेतकऱ्यांना जर मिळाला तर त्यांचा झालेला उत्पादन खर्च त्यात वसूल होईल, काही नफाही त्यांना होईल आणि ग्राहकांना एक माफक दरात कांदा मिळेल. ग्राहकांना, भारतीय ग्राहकांच्या अलीकडच्या काही वर्षातली जर आपण एकूण परिस्थिती बघितली तर देशातला ग्राहक जो आहे अगदी सर्वसामान्य शेतमजुरापासून मोठमोठ्या नोकरी उद्योग व्यवसाय करणाऱ्या ग्राहकांचा आपण याच्यात जर विचार केला तर आता एक सक्षमता त्या तुलनेत वाढत चाललेली आहे. 40-50 रुपये किलोने देशातल्या ग्राहकांनी कुटुंबासाठी लागणारा कांदा खरेदी केला तर त्या कुटुंबावरती काही मोठं आर्थिक संकट कोसळेल अशी कुठलीही आता परिस्थिती राहिलेली नाही. आता आपण जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार केला तर साधारणतः पुढच्या काही कालावधीमध्ये 8वा वेतन आयोग लागू करण्याचा सरकार विचार करत आहे. अनेकदा राज्य कर्मचारी असतील किंवा केंद्रीय कर्मचारी असतील, महागाई भत्ता वाढला

0: जातो. खाजगी नोकऱ्या करणारे असतील, व्यवसाय असतील, तिथे नफ्याचं प्रमाण त्या त्या वर्षी वाढत चाललं आहे. अशा ग्राहकांची जी खरेदीची जी क्षमता आहे ती पण आता वाढत चाललेली आहे. अशा वेळी शेतमालच नेमका का स्वस्त हवा आहे? इतर गोष्टी मात्र देशामध्ये महाग घेतल्या जातात, विकल्या जातात. शेतकरी पण एक ग्राहक आहे. लाखोच्या कोट्यवधीच्या संख्येने असणारे शेतकरी स्वतःला लागणाऱ्या कुटुंबाच्या गरजेच्या सगळ्या वस्तू असतील, शिक्षण असतील, दवाखाना असेल, त्याच्यानंतर दैनंदिन गरजेच्या वस्तू असतील, शेतीमध्ये लागणाऱ्या सगळ्या कृषी निवेष्टा असतील, या महागड्या पद्धतीने जर शेतकरी खरेदी करत असेल, त्यांनी पिकवलेल्या कांदा असेल, इतर शेतमाल असेल, त्याला एक उत्पादन खर्चाचा एक माफक दर मिळणं निश्चित गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी सरकारचं एक प्रभावी धोरण असलं पाहिजे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत सरकारचं प्रभावी धोरण निर्माण झालेलं नाही. ते कुठल्याही राजकीय पक्षाचं सरकार जरी सत्तेत असलं तरी शेतकऱ्यांना मात्र वर्षानुवर्षे हाच कटो अनुभव येत आहे.
1: निर्यात बंदी किंवा शुल्कामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं?
0: निर्यात बंदी हा सर्वात मोठा शेतकऱ्यांचा घात होणारा सरकारचा निर्णय असतो. निर्यात बंदीच्या बाबतीत काही मागचे मी दाखले देईन की ज्यामध्ये साधारणतः 2019 मध्ये अतिवृष्टी झाली होती संबंध राज्यभर नोव्हेंबर महिन्यामध्ये, आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा चाळींमध्ये साठवलेला कांदा होता त्या कांद्यावरती देशाच्या कांद्याची गरज निर्माण झाली. आणि मग त्या दरम्यानच्या काळात कांद्याचे दरही खूप वाढले. अगदी क्विंटलला 10,000-12,000 रुपये याच्यापेक्षा अधिकचा दर तो अगदी काही कालावधीसाठी झाला होता. 2020 मध्ये सरकारने कांदा निर्यात बंदी केली, आणि आता अलीकडे 2023 मध्ये पण केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली. 40% निर्यात शुल्क त्याच्यावरती लागू केलं. किमान निर्यात मूल्य $800-850 त्याच्यावरती लागू केलं. या कालावधीमध्ये कधी कधी सरकारने परदेशी कांदाही आयात केला. पण हे जेव्हा निर्णय सरकार घेतात किंवा ती घेण्याची वेळ येते त्यावेळी सरकार सोयीस्करपणे विसरून जातं की आपल्याच शेतकऱ्यांचा, राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांचा कांदा अनेक महिने, वर्षातले अनेक दिवस हे जर कवडीमोल मातीमोल दराने विकताय, आणि कधीतरी काही कालावधीसाठी जर दर वाढ झाली त्या दरवाढीमध्ये त्या त्याच्या कालावधीसाठी देशातल्या ग्राहकांनी 2 पैसे अधिकचे मोजले, त्यांनी विशेष काही त्यांच्यावर आर्थिक भार पडत नाही किंवा पडणार नाही. कारण ज्या ज्या वेळेस कांद्याला दरच नसतात त्यावेळेस शेतकरी आपला मातीमोल कवडीमोल दराने बाजार समितीत कांदा विकून रिकाम्या हाती घरी येतात, त्यांना नफा सुद्धा होत नाही.
1: राज्य आणि केंद्र सरकार जवळपास दरवर्षी कांदा खरेदी करतं, यावेळी देखील कालपासून खरेदी सुरू केली आहे, त्यामुळे शेतकऱ्याचा किती फायदा होतो?
0: नाही, राज्य सरकारचं याच्यामध्ये कुठल्याही खरेदीशी संबंध येत नाही. राज्य सरकारने आतापर्यंतच्या कालावधीत जर बघितलं तर साधारणतः 2000 साली बाजार हस्तक्षेप योजनेत कांदा खरेदी केला होता. त्याच्यानंतरच्या कालावधीत एखाद दुसऱ्या वेळेस कांदा राज्य सरकारने खरेदी केला असेल. परंतु राज्य सरकारकडे आम्ही महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने गेल्या 3-4 महिन्यापूर्वीच पत्रव्यवहार केलेला आहे मुख्यमंत्री महोदयांकडे की तुम्ही MISC स्कीम राबवा, मार्केट इंटरनेशन स्कीम, थेट बाजारातून कांदा शेतकऱ्यांचा खरेदी करा, बाजार हस्तक्षेप योजना. परंतु यावर्षी सरकारने त्याला काही दाद दिली नाही. आणि केंद्र सरकारच्या बाबतीत जे आपण बोलताय तर ते गेल्या अनेक वर्षांपासून, अनेक दशकांपासून नाफेड या संस्थेमार्फत बफर स्टॉक कांद्याचा केला जातो. खूप पूर्वीच्या काळी तो 10,000-20,000 टन 15,000 टन घेतला जायचा. 2019-20 सालापासून मग त्याचे लाखाचे आकडे गाठायला लागले. मग त्याच्यामध्ये साधारणतः 1 लाख टन कांदा 2020 साली खरेदी केला. मग पुढे जाऊन 1.5 लाख टन 2021 ला, पुढे जाऊन 2.5 लाख टन, 3 लाख टन, नंतर 7 लाख टन, असे ते लाखो टनाचे आकडे दिसायला लागले. पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आणि सरकारच्या योग्य रीतीने ती योजना न राबवल्यामुळं जी शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना ठरणार होती, शेतकऱ्यांना त्याच्यापासून निश्चित फायदा मिळणार होता, तर तिच्यातल्या भ्रष्टाचारामुळे आणि गैरव्यवहारामुळे त्या योजनेतून सरकारी पैसाही कोट्यवधीचा अपव्यय व्हायला लागला. ग्राहकांनाही न्याय द्यायचं जे काम सरकारचं होतं ते दूर राहिलं, आणि शेतकरी मात्र नाहक त्याच्यामध्ये बळी ठरला. कारण ह्या ज्या खरेद्या त्या त्यावेळीच होत गेल्या, मागच्या 3 वर्षापासून नाफेडला जोडून आता NCCF ही संस्थेला केंद्र सरकारकडून खरेदी दिली जाते. याचं कारण असं आहे की नाफेडच्या बोगसगिरीमुळे आणखीन एका नव्या संस्थेला आपण काम देऊया खरेदीचं, आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता येईल असं सरकारचं धोरण होतं. पण दुर्दैवाने NCCF सारख्या कांद्याच्या क्षेत्रात आलेल्या ह्या संस्थेने, NCCF इतर शेतमाल आधीपासूनच खरेदी करते, परंतु कांदा हा त्यांचा मागच्या 3 वर्षाचा अनुभव आहे. पण नाफेडच्या अनेक वर्षाच्या दशकांच्या कामाला सुद्धा 3 वर्षात NCCFने हरवलं आणि त्याच्यावरती मात केली. पण दुर्दैवाने ती शेतकऱ्याच्या हिताची किंवा सरकारच्या हिताची नाही मात केली, तर ती भ्रष्टाचार अधिक करण्यामध्ये मात केली. आणि कागदोपत्री फक्त शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो सरकारला दाखवण्यात आला. दुर्दैवाने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी न करता अधिक स्वस्त दरात व्यापारी बांधव असतील किंवा ज्यांनी तो कांदा खरेदी केला अशा लोकांकडून तो कांदा सरकारी कांदा दाखवण्यात आला, आणि याच्यासाठी कागदपत्र मात्र शेतकऱ्यांचे जोडून याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं भ्रष्टाचार झालेला आहे. आणि त्याचा आर्थिक जो निधी आहे सरकारचा तोही वाया गेला. ग्राहकांनाही ते न्याय देऊ शकले नाही, आणि शेतकऱ्यांचं तर मात्र एका शेतकऱ्याचं म्हटलं तर मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये किमान 10 ते 15 लाखाचं एका शेतकऱ्याचं, कांदा उत्पादकाचं, ह्या चुकीच्या धोरणामुळे नुकसान झालेलं आहे.
1: कांदा प्रश्नावर दीर्घकालीन उपाय काय?

0: असू शकतात? कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाय काय असू शकतात हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्यावरतीच शेतकऱ्यांचा पूर्ण फोकस आहे. कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाययोजना अशी आहे की जोपर्यंत नैसर्गिक आपत्ती असेल, मग गारपीट, अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, अतिवृष्टी, ही शेतकरी शेतामध्ये शेतमाल उभा करत असताना त्या पिकाचं उत्पादन घेत असताना त्यांची मानसिकता आधीच झालेली असते की आपल्या शेतमालाचं ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे कधी ना कधी नुकसान होऊ शकतं. परंतु ह्या सर्वावर मात करून ज्यावेळेस शेतकऱ्यांचा शेतमाल कांदा असेल किंवा इतर पीक असेल हे व्यवस्थित निर्माण होतं, तयार होतं, उत्पादित होतं आणि ते बाजारांमध्ये जेव्हा विकण्यासाठी शेतकरी घेऊन जातात त्यावेळेस जो भाव मिळायला पाहिजे तर तो भाव मिळण्यासाठी सरकारचं एक धोरण पाहिजे की या वर्षी कांद्याचा उत्पादन खर्च किती आहे आणि त्या उत्पादन खर्चावर आधारित असा असा दर बाजार समित्यांमध्ये मिळाला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी दर मिळाला तर तो दरातला फरक सरकार म्हणून आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये भरपाई देऊ. त्याच्यानंतर आपल्या देशाची एवढी मोठी क्षमता आहे, 140 कोटी लोकसंख्येचा देश असलेल्या या देशामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, अन्य काही राज्यांमध्ये ज्या पद्धतीने खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी कांदा जो रब्बी हंगामात होतो अशा तीन हंगामातील जो कांदा उत्पादित होतो, देशाची गरज भागवून जो अतिरिक्त कांदा उत्पादित होतो याची कशी निर्यातीची एक व्यवस्थित अशी पूर्ण सिस्टीम तयार करता येईल सरकारला, याच्यावरती जर निश्चितपणाने काम झालं, जे सरकारी कृषी विद्यापीठ आहे तिथून अतिशय दर्जेदार आणि माफक दरात बियाणं जर शेतकऱ्यांना उपलब्ध झालं तर मात्र उत्पादन खर्च कसा आहे तो निश्चितपणाने त्याच्यामध्ये घट होईल आणि कमी उत्पादन खर्चामध्ये जेव्हा घट होईल आणि शेतकऱ्याचा चांगला कांदा उत्पादित होईल शेतामध्ये अशा वेळेस त्या दराची पण सांगड सरकारला घालणं सोपं असणार आहे. कारण आता शेतकऱ्यांचा संताप कशाने होतोय की एकीकडे आमचं दरवर्षी उत्पादन खर्च वाढत चाललाय आणि दुसरीकडे आम्हाला भाव मात्र दरवर्षी वाढण्याऐवजी कमी कमी मिळत चाललाय, म्हणून शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलंय आणि शेतकरी कर्जबाजारी होऊ राहिले. याच्यासाठी तुम्ही जो विचारला प्रश्न आहे की दीर्घकालीन उपाययोजना काय, सरकारने एकूण देशाची कांद्याची गरजेचा जो आकडेवारी काढावी, त्यानंतर एकूण कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आकडेवारी किती आहे राज्यात देशात त्याची आकडेवारी निश्चित करावी आणि परदेशी कांद्याची त्या वर्षीची किती मागणी असणार आहे त्या बाबतीत शेतकऱ्यांना जर तुम्ही अवगत केलं, शेतकरी त्या पद्धतीने आपल्या शेतात कांद्याचं उत्पादन घेतील आणि एवढ्या मोठ्या प्रचंड लोकसंख्येला सरकारची जी मानसिकता असते की ग्राहकांना माफक दरात कांदा मिळाला पाहिजे तो निश्चित प्रमाणात उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांनाही त्याच्यामध्ये रास्त बाजारभाव मिळेल. या सर्व याच्यातून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मी जी माहिती दिली हीच माहिती आम्ही ह्याच माध्यमातून कांदा संघटनेने वेळोवेळी सरकारकडे ईमेल असतील, प्रत्यक्ष पत्रव्यवहार असतील, मुंबईत मंत्रालयात भेटी देऊन असतील किंवा मंत्री आणि खासदार, जिल्हाधिकारी यांच्याही पत्रव्यवहारामध्ये वारंवार या मागण्या आम्ही केलेल्या आहे आणि आंदोलनांमधून पण आम्ही या मागण्या केलेल्या आहे. याच्यावरती काम होत नाही. दुर्दैवाने याच्यापूर्वी 2025 मध्ये राज्याचे जे पणन मंत्री आहे जयकुमार रावल साहेब त्यांनी जी कांदा धोरण समिती निश्चित केली होती, स्थापन केली होती, तिचे पाशा पटेल म्हणून अध्यक्ष होते, अशाही समितीने राज्याची प्रमुख किंवा देशाची प्रमुख म्हणून कांदा उत्पादक संघटना म्हणून आम्ही जे काही काम करतो अद्यापर्यंत आमच्याशी कधी संपर्क केलेला नाही. आता राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी फडणवीस साहेबांनी 25 मार्चला मुंबईमध्ये विधानसभेचं अधिवेशन अर्थसंकल्पाचं सुरू असताना कांदा आढावा बैठक घेतली, तिथं आता एक नव्याने सचिव स्तरीय समिती कांद्यासंदर्भात एक आता स्थापन केलेली आहे आणि काल साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी 1235 रुपये क्विंटलने म्हणजे 12 रुपये 35 पैसे किलोने शेतकऱ्यांचा कांदा आम्ही खरेदी करू अशी काल घोषणा केलेली आहे. पण दुर्दैवाने आमचा खर्च 2000 रुपयांपेक्षा 2500 रुपयांपेक्षा अधिक असताना त्याच्या निम्म्या बाजार भावात कांदा आमचा शेतकऱ्यांचा खरेदी करून आमचं फायदा होण्याऐवजी सरकारच्या निर्णयामुळे जर नुकसान होत असेल तर निश्चितच शेतकऱ्यांना याचा संताप होणार आहे. आणि याच्यापूर्वीचं 2023 मध्ये एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकारकडून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं घोषित केलं आणि 2410 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 24 रुपये 10 पैसे किलोचा दर दिला होता. मग जर 2023 ला सरकारनेच आम्हाला कांदा उत्पादकांना 2410 रुपयाचा दर दिलाय तर तेच सरकार आता पुढच्या 3 वर्षानंतर 2410 ऐवजी 3000 भाव द्यायला पाहिजे होता. दुर्दैवाने ते आता 1235 भाव देत आहे. तर ही विसंगती कशासाठी आणि मग शेतकऱ्यांच्याच बाबतीत असे दुर्दैवी निर्णय काय होतात हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो.
1: दिगोळेची आपण आकाशवाणीशी या महत्वाच्या विषयावर संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
2: श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन समन्वय आणि मुलाखत मनीषा देवणे आणि निवेदन.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र
2: शंभर पूर्णांक 5.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. श्रोते हो, सायंकाळचे 7:30 वाजलेत.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381. किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
4: FM 100.5 मेगाहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

0: अरे अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे पहली वाली बात कहाँ,
1: पर हम तो सभी डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: शेतकरी बंधूंनो, किसानवाणीच्या शिवार गप्पा या कार्यक्रमात आज ऐकूयात बियाण्याची निवड आणि गुणवत्ता याविषयी जिल्हा बीज प्रमाणीकरण यंत्रणा धुळे येथील सहाय्यक कृषी अधिकारी दीपाली पाटील यांची वैशाली गिरासे यांनी घेतलेली मुलाखत। सादर करते आहेत सुमित सूर्यवंशी। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, किसानवाणीच्या शिवार गप्पा या कार्यक्रमात आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो। शेतीच्या यशामध्ये चांगल्या बियाण्याचा मोठा वाटा असतो। योग्य बियाण्याची निवड आणि त्याची गुणवत्ता, उगवण क्षमता याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। यासाठी आज आपल्या धुळे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जिल्हा बीज प्रमाणीकरण यंत्रणा धुळे येथील सहाय्यक कृषी अधिकारी दीपाली पाटील मॅडम। मॅडम, आपलं ह्या कार्यक्रमात स्वागत आहे।
4: धन्यवाद मॅडम।
3: मॅडम, आता सध्या मागचा हंगाम संपलेला आहे आणि शेतकरी नवीन हंगामाची म्हणजे खरीपाची तयारी करीत आहेत, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी काही जमीन ते आता तयार करत आहेत, तर मोठ्या अपेक्षेने ते पुढच्या हंगामाची देखील तयारी करत असतात। नवीन बीज आणायचं आणि ते रोवायचं आणि त्यातून भरघोस असं उत्पन्न मिळवायचं, तर नेमकं बियाणं म्हणजे काय आणि तिचं शेतीतील महत्त्व काय आहे?
4: बियाणे म्हणजे वनस्पतीचा असा घटक ज्यापासून नवीन वनस्पतीचं पुनरुत्पादन केलं जातं, अशा घटकाला बी असे म्हटले जाते।

0: भारत हा प्रमुखतः कृषी प्रधान देश आहे. आपलं भारताचं पूर्ण अर्थशास्त्र हे शेतीवर अवलंबून आहे आणि शेती ह्या घटकासाठी आवश्यक निविष्ठांपैकी गुणवत्तापूर्वक बियाणे हा एक प्रमुख घटक आहे. बियाण्यास पुरातन काळापासूनच अनन्यसाधारण महत्त्व दिलं
1: बरोबर.
0: गेलं. फार पूर्वी संत तुकारामांनी म्हटलं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, या
1: बरोबर.
0: उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांना शुद्ध बियाण्याचं महत्त्व सांगण्यात आलं. विज्ञानामुळे मनुष्याची प्रगती होत गेली आणि वाढत्या लोकसंख्येला पोषण करण्यासाठी गुणवत्तापूर्वक आणि अधिक उत्पादन

0: आणि त्याची मळणी करून त्याचाच उपयोग पुढच्या वर्षीच्या हंगामासाठी बियाणे म्हणून केला जायचा.
1: बरोबर.
0: परंतु जी वाढती लोकसंख्येचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि देशाची भूक भागवण्यासाठी आपल्याला अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या काही वाणांचा, संकरित वाणांचा शोध घेणं आवश्यक झालं.
1: बरोबर.
0: आणि 1971 नंतर यात मोठ्या प्रमाणात संशोधन करून संकरित वाणे उत्पादन केले गेले.
1: अच्छा.
0: आणि अशा प्रकारे गुणवत्तापूर्वक बियाण्याबाबत जागरूकता निर्माण झाली.
1: अच्छा. मॅडम, बियाण्याचे नेमके प्रकार कोणते आहेत?
0: बियाणे साधारणतः मुख्यतः 4 प्रकार आहे. मूलभूत बियाणे म्हणजे न्यूक्लियस सीड. जेव्हा एखादी जात विकसित केली जाते फार थोड्या प्रमाणामध्ये पैदासकाराकडे असलेलं मूळ बियाणं ते म्हणजे मूलभूत बियाणं होय. हे मूलभूत बियाणं फक्त पैदासकार केंद्रावर पैदासकाराच्या देखरेखीखाली तयार केले जाते.
1: अच्छा.
0: दुसरा प्रकार आहे ब्रीडर सीड, म्हणजे पैदासकाराचे बियाणे. तर मूलभूत बियाणापासून पैदासकाराच्या देखरेखीखाली पैदासकार केंद्रावर हे बियाणे तयार केले जाते. या बियाणाची आनुवंशिक शुद्धता साधारणतः 100% असते. तसेच उगवण क्षमता व शुद्धता याबाबत काटेकोर तपासणी केली जाते.
1: अच्छा.
0: बियाणाच्या पिशवीवर पैदासकाराच्या सहीनिशी लेबल लावून मोहर बंद करून हे ब्रीडर सीड तयार केले जाते. याच्या लेबलचा रंग हा सोनेरी पिवळा हा असा असतो. यानंतर येते ते फाउंडेशन सीड, म्हणजे पायाभूत बियाणे. पैदासकार बियाण्याचा वापर करून पायाभूत दर्जाचे बियाणे तयार केले जाते. साधारणतः हे बियाणे विद्यापीठ, संशोधन केंद्र, सीड फार्म संस्था, प्रगतीशील शेतकरी यांच्या शेतावर बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या देखरेखीखाली तयार केले जाते.
1: अच्छा.
0: या बियाण्याची अणुवंशिक शुद्धता देखील 99% जास्त असते. या बियाण्यांच्या पिशवीला बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या सहीनिशी पांढऱ्या रंगाचे टॅग, QR कोड्स लावून त्याबाबतची उत्पादकता दर्शविली जाते आणि हे मोहरबंद केले जाते. पुढचा प्रकार जो आहे तो सर्टिफाईड, म्हणजेच प्रमाणित बियाणे. पायाभूत बियाणाचा वापर करून प्रमाणित बियाणे तयार केले जाते. हे बियाणे शेतकऱ्यांच्या शेतावर, संशोधन केंद्र, शासकीय प्रक्षेत्रावर, कृषी विभाग, महामंडळ येथे जिल्हा बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या निगराणीखाली उत्पादित केले जाते. सदर बियाण्याच्या पिशवीस बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या सहीनिशी निळ्या रंगाचा टॅग वापर करून मोहर बंद केले जाते. वरील 4 प्रकारचे बियाणे हे वर्गवारीशिवाय या 4 प्रकारांच्या व्यतिरिक्त सत्यतादर्शक बियाणे म्हणजे ट्रूथफुल सीड्स हा एक प्रकार आहे, जे की कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, बियाणे महामंडळ स्वतःच्या जबाबदारीवर या प्रकारचे बियाणे तयार करतात. बीज प्रमाणीकरण यंत्रणा यामध्ये सहभागी होत नाही. पायाभूत किंवा प्रमाणित बियाण्यांचा वापर करून अशा प्रकारचे सत्यतादर्शक बियाणे संस्था तयार करतात आणि त्यावर संस्थेचे लेबल लावले जातात.
1: मॅडम, बियाण्याची गुणवत्ता आणि वैशिष्ट्य कोणती आहेत?
0: बियाण्याची गुणवत्ता म्हणजे बियामध्ये असलेले असे गुणधर्म जे चांगली उगवण आणि निरोगी वाढ करण्यासाठी तसेच जास्त उत्पादन देण्यासाठी उपयुक्त ठरतात, असे बियाणांचे गुणधर्म म्हणजे आपण बियाणाची गुणवत्ता म्हणू शकतो.
1: बरोबर.
0: तर त्यासाठी त्यामध्ये अनेक वैशिष्ट्य आहेत, अनेक घटक आहेत ज्याच्यावर ही बियाणाची गुणवत्ता अवलंबून असते.
1: अच्छा.
0: तर ती साधारणतः बियाणाचे आनुवंशिक शुद्धता, म्हणजे ज्याला आपण जेनेटिक प्युरिटी असं म्हणतो. तर ही जेनेटिक प्युरिटी ही काय असते? तर बियाणे कुठल्या मूळ वाणाचे आहेत, सोर्स काय त्याचा,
1: बरोबर,
0: त्यात सगळे ते गुणधर्म त्यामध्ये असणे याला त्या बियाण्याची जेनेटिक प्युरिटी असं म्हणतात.
1: अच्छा.
0: तसेच फिजिकल प्युरिटी, म्हणजे बियाणाची भौतिक शुद्धता कशी आहे, त्यामध्ये तरतणाचे बियाणे नको किंवा दगड नको, माती, कचरा यामध्ये नसलेले बियाणे हे भौतिक दृष्ट्या शुद्ध मानले जाते.
1: अच्छा.
0: तसेच एकसारखे स्वच्छ आणि एका आकाराचे बियाणे हे भौतिक शुद्धता ही त्यावर अवलंबून असते.
1: अच्छा.
0: तसेच गुणवत्तेमध्ये बियाणाची उगम क्षमता हा देखील महत्वाचा घटक आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे त्याची जर्मिनेशन कॅपॅसिटी ही जास्तीत जास्त असावी, साधारणतः 75% पुढे जी उगम क्षमता असलेले बियाणे हे चांगले मानले जाते. तसेच बियाण्याचा जोम, म्हणजे बियाणं उगवताना ते कसं मजबूत आणि निरोगी उगवतं, त्याची वाढ कशी होते, याला बियाण्याचा विगर किंवा जोम असं म्हणतात.
1: बरोबर.
0: तर चांगल्या गुणवत्तेच्या बियाण्यात हा एक घटक आहे. तसेच कीड व रोग पासून मुक्त असलेले बियाणे, म्हणजे जे बियाणे कीड आणि बुरशीजन्य रोग असतील, किडींपासून होणारे रोग असतील, यांना जास्तीत जास्त प्रतिबंध करणारे जे गुणधर्म असतात ते चांगल्या प्रकारचे बियाणे धरले जातात. तसेच बियाणामध्ये असलेली आर्द्रता, तर बियाणामधल्या असलेल्या ओलावाच्या प्रमाणावर देखील त्याच्यापासून मिळणारे बियाणे अत्यंत चांगल्या दर्जाचे मानले जाते. साधारणतः 90% कमी आर्द्रता हे बियाणे

0: मध्ये असणे जरूरी असते.
1: अच्छा
0: तर हे सगळे वैशिष्ट्य जे आहे ते चांगल्या प्रकारच्या गुणवत्तापूर्वक बियाणामध्ये आपल्याला आढळून येतात.
1: बियाणे निवड करत असताना नेमकी शेतकऱ्यांनी काय काय घ्यायला हवी?
0: बियाणे खरेदी करताना साधारणतः हवामानानुसार बियाणाच्या वाणांची निवड केली पाहिजे. आपण जे पीक निवडणार आहोत ते आपल्या स्थानिक हवामानाला आणि जमिनीला योग्य असणारे आणि आपल्याकडे असलेला उपलब्ध पाणी साठा आणि पावसाचं प्रमाण याच्यावर ते वाण निवडले गेले पाहिजे. दुष्काळ सदृश भागामध्ये दुष्काळाला प्रतिबंध करणारे काही वाण विकसित केले गेले आहेत, त्यांचा वापर करणं जरुरी आहे. तसेच प्रमाणित बियाणांची निवड, शासनामार्फत जे बियाणे मान्यताप्राप्त आहे किंवा प्रमाणित केले गेलेले आहेत अशा बियाणांची माहिती घेऊनच बियाणे निवड केली गेली पाहिजे. तसेच निरोगी बियाणे, भरलेले वजनदार चमकदार बियाणे पेरणीसाठी वापर केले गेले पाहिजे.
1: अच्छा मॅडम, ही निवड करताना आपण जी काही काळजी घेतो त्यानंतर ते निवडल्यानंतर कोणत्या बाबी जरुरी असतात?
0: बियाण्याची निवड केल्या गेल्यानंतर साधारणतः बियाण्याची उगवण क्षमता किती आहे यासाठी आपण बियाण्याची उगवण चाचणी घेणं जरुरी आहे.
1: अच्छा,
0: एका गुणपाटामध्ये किंवा मसलिन क्लॉथमध्ये ओलावा करून आपण साधारणतः 100 बिया जर त्यामध्ये गुंडाळून 2 ते 3 दिवस किंवा पिकांच्या प्रकारानुसार त्याचं जर निरीक्षण केलं 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला बियाणांची उगवण क्षमता आपण घरगुती पद्धतीने तपासू शकतो. तर साधारणतः 100 बिया आपण घेऊन त्याची तपासणी आपण ही करू शकतो. तसेच बी पेरणीपूर्वी आपण बीज प्रक्रिया करणं देखील आवश्यक असतं. साधारणतः मे महिन्यामध्ये जेव्हा उन्हाचा कालावधी असतो तेव्हा जमिनीची खोल नांगरट करून जमिनीमध्ये जे सुप्त अवस्थेमधील कीड व रोग असतो त्यांचा आपण नायनाट करू शकतो. आणि पेरणीपूर्वी जे आपण बी घेणार आहोत त्याला योग्य प्रकारे बीज प्रक्रिया करणं, जैविक खतं, कीटकनाशकं, बुरशीनाशकं यांची बीज प्रक्रिया करणं आवश्यक असतं, जेणेकरून आपण जे वाढवणारं पीक आहोत ते कीड व रोगापासून मुक्त असलं पाहिजे किंवा प्रतिबंधक असलं पाहिजे. त्याची उगवण क्षमता वाढवण्यासाठी देखील बीज प्रक्रिया अधिक फायदेशीर ठरते. साधारणतः म्हणजे बीज प्रक्रिया करताना प्रथमतः बुरशीनाशकं ज्याच्यामध्ये थायरम, कार्बेंडेझिम 2.5 ते 3 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे आपण त्याचा वापर करतो. बुरशीनाशकांनंतर आपण प्राधान्यक्रमाने जर गेलो तर कीटकनाशकं म्हणजे रस शोषणाऱ्या किडींसाठी आपण कीटकनाशकांची सुद्धा बीजप्रक्रिया करू शकतो. आणि त्यानंतर जीवाणू खते जसं रायझोबियम अझोटोबॅक्टर पिकांच्या वर्गवारीनुसार आपण जीवाणू खतांचा वापर करून बीजप्रक्रिया आपण बियाणाला करू शकतो.
1: अच्छा बरं मॅडम, मला असं म्हणायचं आहे की आपण बियाणं देखील प्रमाणित घेतलं किंवा उगवण क्षमता आहे ती पण तपासून घेतली किंवा आपण बीजप्रक्रिया देखील अगदी उत्तम पद्धतीने करून चाचण्या करून घेतल्यात, पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तर काही वेळेला शेतकरी ह्या सगळ्या गोष्टी करून देखील ज्या प्रमाणात त्यांना उत्पादन आवश्यक असतं त्या प्रमाणात ते होत नाही, तर त्यासाठी माती परीक्षण करणं आवश्यक आहे का?
0: हो नक्कीच, पेरणी करण्यापूर्वी आपल्या जमिनीचा पोत तपासून घेणे ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. साधारण मे महिन्यामध्ये आपण जमिनीच्या चारही बाजूंतून साधारणतः 1 फूट अंतरातून आणि मध्यातून झिगझॅग पद्धतीने माती नमुना हा गोळा केला जातो आणि कृषी विभागामार्फत ज्या माती परीक्षण प्रयोगशाळा आहे तर तिथं आपण आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडे हा नमुना आपण तपासायला उपलब्ध करून देऊ शकतो. आणि त्यामध्ये असलेले जे अन्न घटक आहेत, अन्नद्रव्य आहेत, यांचं प्रमाण, नत्र, स्फुरद, पालाश तसेच मायक्रोन्यूट्रिएंट जे आहेत सूक्ष्म अन्नद्रव्य यांचं जमिनीमध्ये सद्यस्थितीमध्ये किती प्रमाणामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे तर ह्याचं आपल्याला ह्या परीक्षणामधून आपल्याला त्याचा अहवाल हा मिळू शकतो. आणि त्याच्यावरच आधारित आपण जे पीक पेरणी करणार आहेत त्याच्यावर त्याच्यासाठी लागणारे आवश्यक जे खतांची मात्रा जी आहे ती आपण ह्या माती परीक्षणामार्फत आपल्याला मिळू शकते.
1: बरोबर, नक्कीच. बरं मॅडम, मला एक विचारायचं होतं की ज्याप्रमाणे पिकांवर हवामान बदलाचा परिणाम होतो तसंच बियाणं लागवड केल्यानंतर या बियाणावर हवामानाचा बदल होतो का?
0: हवामानातील असलेल्या विविध घटकांचा बियाणाच्या उगवण क्षमतेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. जमिनीतील असलेली आर्द्रता, बियाणातील असलेली आर्द्रता तसेच या घटकांमुळे बीजांकुराची वाढ होणे तसेच त्याच्यातला जोम किंवा त्याच्यातली प्रतिकार क्षमता या सर्व बाबींचा या हवामानातील विविध घटकांचा परिणाम होत असतो.
1: मॅडम, बियाण्यांविषयी काही कायदा आणि सुधारणा आहेत का?
0: बियाणे कायदा 1966 मध्ये भारतामध्ये स्थापित करण्यात आला. कारण भारतात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बियाणांची गुणवत्ता, प्रमाणीकरण, विक्रीचे नियमन करणारा हा

0: मुख्य कायदा होता.
1: या कायद्याचा उद्देश शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळवून देणे आणि बनावट प्रतीचे जे बियाणे आहे यांची विक्री रोखणे हा या मागचा प्रमुख उद्देश होता.
2: अच्छा.
1: या कायद्याद्वारे बियाणांची उगम क्षमता व जनुकीय शुद्धता निश्चित केली जात होती. केंद्र सरकारने साधारण 2025 मध्ये एक विधेयक पारित केले. या अंतर्गत याच्यामध्ये काही नियमावली बनवली गेली.
2: अच्छा.
1: आणि सीड सर्टिफिकेशन अंतर्गत साथी पोर्टल ह्या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे याच्यामध्ये काही बदल करण्यात आले.
2: अच्छा.
1: तर साथी पोर्टल द्वारे आता QR कोडचा वापर करून आपण ज्या बियाणांच्या नोंदणीची सक्ती करण्यात आली, QR बियाणाचा मूळ स्रोत शोधण्यासाठी बियाणांच्या पाकिटावर QR जे टॅग आहे त्यावर QR कोड लावण्यात आले, जेणेकरून बियाणाचा मूळ स्रोत कोणता आहे हे याच्या मार्फत सगळ्यांना माहीत होणं, जागरूकता निर्माण झाली. तसेच साथी पोर्टलमुळे जे बियाणे उत्पादन करणारे उत्पादक आहे, वितरक आहे आणि विक्रेत्यांची नोंदणी या पोर्टलद्वारे करण्यात आली.
2: मॅडम, बीज प्रमाणीकरण प्रक्रिया नेमकी कशी राबवली जाते?
1: आम्ही आता ज्याप्रमाणे सांगितलं की साथी पोर्टल सीड सर्टिफिकेशन एजन्सी म्हणजे महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा मुख्यालय अकोला यांच्या मार्फत ही प्रक्रिया राबवली जाते. आता नवीन ह्या पोर्टलद्वारे बीज प्रक्रियेमध्ये बीज उत्पादकाची नोंदणी या पोर्टलद्वारे केली जाते, किंवा जी संस्था आहेत जे बीज उत्पादक म्हणून काम करणार आहेत त्यांची नोंदणी अर्जासह याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने केली जाते. नंतर त्या पुढच्या टप्प्यामध्ये गेल्यावर जे प्रमाणीकरणचे क्षेत्रीय अधिकारी आहेत ते बीज उत्पादकाच्या शेतावर जाऊन तपासणी केली जाते. पिकाच्या विविध टप्प्यानुसार पेरणी, फुलोरा अवस्था, काढणी अवस्था या विविध पिकांच्या अवस्थेमध्ये पाहणी केली जाते आणि त्यामध्ये वाणांमध्ये आढळणारे भेसळयुक्त वाण यांचं विलगीकरणाच्या सूचना दिल्या जातात. तसेच विविध प्रकारांनुसार वेगवेगळ्या जातींसाठी विलगीकरणाचं अंतर जे असतं ते ठरलेलं असतं. तर त्या अंतरानुसार दुसऱ्या जातीच्या परागीकरणापासून बियाण्यांचं वाचवण्यासाठी या क्षेत्रामध्ये विलगीकरण केलं जातं आणि ते अंतर वेगवेगळे हे जे अंतर आहे ते स्थापित केलं जातं. तसेच ह्या बीज प्रमाणीकरण अंतर्गत तयार झाले जे बियाणे आहेत ते काढणी पश्चामध्ये प्रक्रिया आणि पॅकिंगसाठी संस्थांच्या किंवा बियाणे महामंडळ यांच्या बीज प्रक्रिया केंद्रावर पाठवले जाते. तर त्या ठिकाणी सुद्धा प्रमाणीकरणाची महत्वाची भूमिका असते. तर काढणी पश्चाचे बियाण्यांचं प्रोसेसिंग म्हणजे प्रक्रिया त्याच्यावर करणं, त्याच्यावर नियंत्रण करणं, प्रक्रिया दरम्यान त्या जेनेटिक आणि फिजिकल प्युरिटी याच्यावर निरीक्षण केले जातात आणि त्यानंतर सीड ट्रीटमेंट करून सदरचे बियाणे पॅकिंग आणि टॅगिंग करण्याच्या सगळ्या अवस्था ह्या बीज प्रक्रिया यंत्रणेमार्फत राबवल्या जातात.
2: अच्छा. बरं, बीज प्रमाणीकरणाचे नेमके फायदे कोणते आहेत?
1: बीज प्रमाणीकरणाचे फायदे हे मुख्यतः बियाणाची उच्च गुणवत्ता राखवणे, शेतकऱ्यांना खात्रीशीर आणि शुद्ध वाणाचे बियाणे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे हे एक महत्वाचं उद्देश आहे. तसेच अधिक उत्पादन देणारे वाण बियाणे ज्याच्यामुळे उत्पादकता वाढते, शेतकऱ्यांचं आर्थिक स्थैर्य वाढते असे वाण उपलब्ध करणे. तसेच भेसळयुक्त जे बियाणे आहेत प्रमाणित बियाणांमध्ये भेसळयुक्त वाणांचा आळा घालणे आणि प्रमाण कमी करणे. तसेच रोगप्रतिकारक असे रोगमुक्त बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे हे बीज प्रमाणीकरणाचे मुख्य उद्देश आहेत.
2: अच्छा. मॅडम, शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून काही अनुदान योजना आहेत?
1: महाराष्ट्र शासनामार्फत महाडीबीटी पोर्टलवर कृषी विभागामध्ये ऑनलाईन पद्धतीने जर शेतकऱ्यांनी अर्ज केला तर त्याद्वारे तर बियाण्यासाठी अनुदान उपलब्ध होते.
2: अच्छा.
1: यामध्ये विविध योजना आहे, जशा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजना, राष्ट्रीय कडधान्य योजना, कडधान्य आत्मनिर्भर अभियान, राष्ट्रीय गळीतधान्य योजना. तर या योजनांमध्ये शेतकरी ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटीमध्ये सहभागी होऊन 40 ते 50% अनुदानास पात्र होऊ शकतो. तर यासाठी शेतकऱ्यांना साधारणतः आधार कार्ड, 7/12 उतारा, 8 उतारा अन हा आवश्यक असतो. पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर प्राप्त होणाऱ्या सगळ्या अर्जांची छाननी केली जाते आणि लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करून पात्र जे लाभार्थी असतील योजनेमध्ये आवश्यक त्या लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते.
2: अच्छा. मॅडम, बियाणे खरेदी करत असताना नेमकी कोणती काळजी शेतकऱ्यांनी घ्यायला हवी?
1: मान्सूनची चाहूल लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू होते.
2: बरोबर.
1: तर बियाणे खरेदी करताना गुणवत्तापूर्वक आणि दर्जेदार बियाणे खरेदी करणे आवश्यक असते. यासाठी अधिकृत जे विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी केली गेली पाहिजे. बनावट व भेसळयुक्त बियाणे

0: खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून सही शिक्क्याच्या पावतीसह बियाणे खरेदी करणे आवश्यक आहे. ज्या पावतीवर बियाण्याचा संपूर्ण तपशील, जसे पीक, वाहन दर्जा, संपूर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, विक्रेत्याचे नाव व पत्ता नमूद असणे आवश्यक असते. तर अशी रोख पावती घेऊनच शेतकरी बांधवांनी बियाणे खरेदी केले पाहिजे. तसेच खरेदी केलेल्या बियाण्याचे जे पिशवी असेल, वेस्टर्न असेल, ते किंवा त्यावरील टॅग असेल, हे जपून ठेवणं जरुरी आहे. खरेदी केलेली पावती त्या पिशवीसह त्यातील आतील थोड्या प्रमाणात बियाणे, जे की पिकाची काढणी होईपर्यंत, हे जपून ठेवणं आवश्यक आहे. जेणेकरून बियाणे उगवण्याच्या प्रक्रियेमध्ये काही भेसळयुक्त शंका आल्यास पण शेतकरी त्याबाबत दावा करू शकतो. बियाणे उगवण्याच्या खात्रीसाठी पाकिटावर अंतिम मुदत दिलेली असते, तर ती सुद्धा तपासून घेणं आवश्यक असते. तसेच पाकिट खरेदी करताना ते पूर्णतः सीलबंद आहे का, मोहरबंद आहे का, जेणेकरून भेसळीची शंका होणार नाही याची खात्री करून घेणं आवश्यक असते.
1: नक्कीच, हे जे काही तुम्ही निकष सांगितले कीच आपले शेतकरी बांधव जे काही आहेत ते बनावट बियाण्यांपासून दूर राहतील आणि चांगले आणि दर्जेदार अशा बियाण्यांची निवड करतील. मॅडम, तुम्ही जे काही मुद्दे सांगितले, बीज प्रमाणीकरण असेल किंवा जे काही उगवण क्षमता असेल किंवा खरेदी करताना घ्यावयाची काळजी असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही आता सांगितल्या, तर शेतकरी बांधवांना तुम्ही या कार्यक्रमातून जाता जाता काय सल्ला द्याल?
0: येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतकरी बांधवांनी उच्च प्रतीचे प्रमाणित बियाणे खरेदी करावे. पेरणी करण्यापूर्वी आपल्या जमिनीची माती परीक्षण करून त्याद्वारे निष्कर्ष काढले आहेत त्या प्रमाणात खतांचा वापर करावा. बी पेरणी करण्यापूर्वी बियाण्याची उगम क्षमता तपासून घ्यावी. तसेच त्यास बीजप्रक्रिया अवश्य करावी. आणि बियाणे खरेदी करताना ज्या बाबी सांगितल्या, तर खरेदी करताना त्या गोष्टींची काळजी घेऊन उत्तम दर्जेदार पीक येण्यासाठी चांगल्या प्रकारचे प्रमाणित बियाणे निवड करून आपले उत्पन्न भरघोस वाढवावे, अशा मी शेतकरी बांधवांना शुभेच्छा देऊ इच्छिते.
1: नक्कीच मॅडम, आपण जे काही सांगितलं तर आमचे शेतकरी बांधव नक्कीच तुमच्या ह्या सल्ल्याचा उपयोग करून घेतील. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमातून आपण बियाण्यांची निवड आणि गुणवत्ता याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेतलीत. योग्य आणि दर्जेदार बियाण्यांची निवड ही भरघोस उत्पादनाची पहिली पायरी असते. त्यामुळे प्रमाणित बियाण्यांचा वापर करून वैज्ञानिक पद्धतीने शेती करणे ही काळाची गरज आहे. आजच्या या कार्यक्रमात मॅडम आपण आपल्या व्यस्त वेळेतून आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना अनमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी धुळे आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बंधूंनो, कृषी विभागामार्फत कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यास तूर, मूग, उडीद या धान्यांचे मिनी किट बियाणे उपलब्ध असून 24 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यास ते बियाणे 100% अनुदानावर उपलब्ध होऊ शकते. यासाठी शेतकरी बांधवांनी प्रथम प्राधान्याने अर्ज करावयाचा असून लॉटरी पद्धतीने निवड करून शेतकऱ्यांना मोफत कडधान्य मिनी किट उपलब्ध होऊ शकते, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. शेतकरी बंधूंनो, आताच आपण बियाण्यांची निवड आणि गुणवत्ता याविषयी जिल्हा बीज प्रमाणीकरण यंत्रणा धुळे येथील सहाय्यक कृषी अधिकारी दीपाली पाटील यांची वैशाली गिरासी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते सुमित सूर्यवंशी. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकूयात कृषी संपदा या सदरात चिलेटेड खतांचे प्रकार याविषयी प्राध्यापक भरत चौधरी यांनी दिलेली माहिती.
2: नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आपणास आज चिलेटेड खत म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय हे सांगणार आहे. चिलेट हा शब्द ग्रीक भाषेतील असून त्याचा अर्थ पंजा होतो, म्हणजे हातातला पंजा. रासायनिकदृष्ट्या चिलेटचे महत्त्व धनभारित अन्नद्रव्ये, उदाहरणार्थ लोह, जस्त, मॅंगनीज, कॉपर यांच्यासोबत सेंद्रिय पदार्थाचा रासायनिक बंध तयार होऊन झालेले संयुग, त्यामध्ये धनभारित सूक्ष्म अन्नद्रव्य अणू धरून ठेवला जातो आणि पिकांना गरजेनुसार उपलब्ध करून दिला जातो किंवा त्यांना तो मिळतो. आता चिलेट्सची वैशिष्ट्ये काय असतात? चिलेट्स हे पाण्यात पूर्णपणे विद्राव्य असतात किंवा पूर्णपणे विरघळतात. चिलेट्सचा पिकांना फवारणीद्वारे तसेच जमिनीद्वारे देखील वापरता येतो. चिलेट्स स्वरूपातील खतांची कार्यक्षमता जास्त असल्याने खतांचे वापराचे प्रमाण सुद्धा कमी लागते. चिलेट्स खते सल्फेट स्वरूपातील खतांपेक्षा

0: महाग असतात, त्यामुळे त्यांचा वापर जमिनीपेक्षा फवारणीद्वारे फायदेशीर दिसून येतो. नगदी पिकांकरिता जमिनीच्या काही विशिष्ट गुणधर्मांमुळे जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी पिकांसाठी जमिनीत ड्रीपद्वारे देखील प्रमाणशीर वापर करता येतो. आता पुढे पाहणार आहोत चिलेट्सचे प्रकार. त्या चिलेट्सचे दोन प्रकार असतात. पहिलं म्हणजे कृत्रिमरित्या तयार केलेले चिलेट्स आणि दुसरे नैसर्गिकरित्या तयार झालेले चिलेट्स. आता कृत्रिमरित्या तयार केलेले चिलेट्स कोणते आहेत, त्याच्यात पहिलं उदाहरण आहे EDTA, दुसरं आहे HEDTA, तिसरं आहे EDDHA, चौथं आहे CDTA. असे चार प्रकारचे कृत्रिम चिलेट्स आहेत जे आपण नेहमी आपण रासायनिक खतं ज्यावेळेस वापरतो त्याच्यात नेहमी त्याचा वापर केला जातो. आणि हे चिलेटिंग एजंट्स ज्यावेळेस आपण खतासोबत वापरतो त्यावेळेस त्याची उपलब्धता ही जास्त केली जाते, जेणेकरून खताची मात्रा आपल्याला जेवढी टाकतो त्याची आपल्याला जास्त उपयोगी ठरू शकते. आता दुसरं जे आहे नैसर्गिकरित्या तयार झालेले चिलेट्स, त्याच्यात सेंद्रिय पदार्थांच्या विघटनातून तयार झालेली काही सेंद्रिय आम्ले प्रामुख्याने मॅलिक ॲसिड, टार्टारिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड ही थोड्या प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्ये चिलेटिंगचे कार्य करतात. त्यामुळे पुरवठा करण्यात आलेली सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीत स्थिर न होता उपलब्ध स्वरूपात टिकून राहतात. नैसर्गिकरित्या तयार सेंद्रिय पदार्थ देखील चिलेट स्वरूपात उपलब्ध होतात. सेंद्रिय खतांचे विघटन होऊन काही सेंद्रिय पदार्थ उदाहरणार्थ ह्युमिक ॲसिड, फल्बिक ॲसिड आणि विविध प्रकारची सेंद्रिय आम्ले आणि एमिनो ॲसिड्स तयार होतात. हेच सेंद्रिय पदार्थ चिलेट्स म्हणून कार्य करतात, सूक्ष्म अन्नद्रव्यांचे अणु धरून ठेवतात. पिकांना ते सहजपणे उपलब्ध होतात, त्यामुळे कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत किंवा निंबोळी पेंड इत्यादी सेंद्रिय खतांमध्ये मिसळून सल्फेटयुक्त सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केल्यास त्यांची कार्यक्षमताही वाढवता येते. शेतकरी स्वतः नैसर्गिकरित्या तयार झालेले चिलेट शेतावर तयार करू शकतात, ज्याचा वापर जमिनीद्वारा सहजरित्या करता येतो. अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय खतांचा किंवा शेणखत वापरामुळे अन्नद्रव्याच्या उपलब्धतेवर अनिष्ट परिणाम होत असतो, त्यामुळे पूर्णतः कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा किंवा शेणखताचा वापर जमिनीत खत म्हणून करावा. आता शेतकरी बांधवांना एक विनंती असेल की तुम्ही घरच्या घरी जर तुमचा खर्च कमी करायचा असेल तर रासायनिक चिलेट्स न वापरता सेंद्रिय चिलेट्सचा जर तुम्ही वापर केला तर जमिनीचा पोतही कायम टिकेल आणि तुम्ही जे खत वापरत आहेत त्याची कार्यक्षमताही वाढवता येईल. म्हणून नैसर्गिक चिलेट्स जास्तीत जास्त वापरावेत आणि आपल्या जमिनीची उत्पादन क्षमता वाढवावी, जेणेकरून आपला हा जो व्यवसाय आहे तो जास्तीत जास्त नफ्यात येऊ शकतो. धन्यवाद.
1: शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण कृषी संपदा या सदरात चिलेटेड खतांचे प्रकार याविषयी प्राध्यापक भरत चौधरी यांनी दिलेली माहिती ऐकली.
2: सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य.
3: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता.
2: ते कसं?
3: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-1801551.
4: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
3: शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच.
2: आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे.
3: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत.
4: पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील.
3: अजिबात पैसे नाहीत, मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणे खरं.
5: शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोन न राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-1801551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर.
1: शेतकरी बंधूंनो, किसान वाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधूंनो, पुन्हा भेटूयात पुढील किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षलवाद्यांना अटक. 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमापुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँड्स दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3रा क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअपचं जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो. तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे असं ते म्हणाले. AI, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँड्सचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांचीही भेट घेतली. नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांची ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी CBI आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या. तसंच NTA त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं CBI सांगितलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी CBI आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी अटक झालेल्या प्राध्यापक PV कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या दोघांना न्यायालयानं 10 दिवसांच्या CBI कोठडीत पाठवलं आहे. NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेत केंद्र सरकारनं आज 2 सहसचिव आणि 2 सहसंचालकांची नियुक्ती केली आहे. भारतीय सांख्यिकी सेवेच्या 1998 तुकडीच्या अधिकारी अनुजा बापट आणि भारतीय महसूल सेवेच्या 2004 तुकडीच्या अधिकारी रुचिता वीज या पुढील 5 वर्षांसाठी NTAच्या सहसचिव असतील. तर भारतीय महसूल सेवेच्या प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आकाश जैन तसंच भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागातील अधिकारी राजेंद्र भोजगडिया यांची सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयानं देशातील 14 ते 18 वयोगटातील शाळेबाहेर असलेल्या मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. उपलब्ध आकडेवारीनुसार देशात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक 100 मुलांपैकी केवळ 62 मुलंच 12वीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे सध्या 14 ते 18 वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शाळेबाहेर आहेत. यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या एका नवीन उपक्रमाच्या अंमलबजावणी धोरणाचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं येत्या 1 जुलैपासून 9वीच्या अभ्यासक्रमात 3 भाषा अनिवार्य केल्या आहेत. या 3 भाषांपैकी किमान 2 भाषा या मूळ भारतीय भाषा असणे आवश्यक आहे. तसंच 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3रा भाषेची कोणतीही बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही. सर्व मूल्यमापन पूर्णपणे शाळा आधारित आणि अंतर्गत स्वरूपाचं असेल असं मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं भारतीय हज यात्रेकरूंसाठी आज लघु हज पॅकेजची घोषणा केली. या नवीन व्यवस्थेअंतर्गत यात्रेकरूंना हजचे विधी पूर्ण करून सुमारे 20 दिवसांच्या आत परतणे शक्य होईल. हे लघु हज पॅकेज 17 मे ते 5 जून या कालावधीत राबवले जाईल. या विशेष उपक्रमाअंतर्गत सुमारे 10,000 यात्रेकरू यावर

यांची हज यात्रेला जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादीमुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली नाही असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. अहोरात्र कार्य करणाऱ्या रुग्णालयांप्रमाणे दिवसरात्र काम करण्याची गरज आहे असं प्रतिपादन सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. न्यायव्यवस्थेच्या कामकाजात होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तंत्रज्ञान हाच एकमेव उपाय प्रभावी उपाय असल्याचं ते म्हणाले. न्याय वितरणाला गती देण्यासाठी तांत्रिक प्रगतीचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी अधिक सखोल न्यायिक रचना करण्याचं आवाहन सरन्यायाधीशांनी यावेळी बोलताना केलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं एका मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करत 182 कोटी रुपये किमतीचे 227 किलो वजनाचे कॅप्टागॉन हे अंमली पदार्थ जप्त केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे. मध्य आशियातल्या दहशतवादी गटांकडून कॅप्टागॉन या अंमली पदार्थाची तस्करी केली जाते. या प्रकरणी दिल्लीतून एका सिरियाच्या नागरिकाला अटक झाली आहे. केरळमध्ये होऊ घातलेले मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी आज काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांची त्यांच्या तिरुवनंतपुरम इथल्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी वार्ताहरांशी संवाद साधला. वेगवेगळी मतं असणं हे राजकारणात नैसर्गिक आहे, मात्र पक्षाने एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयामागे ठामपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे असं वेणुगोपाल यावेळी म्हणाले. तर दोघांमध्ये मतभेद असल्याचं वृत्त फेटाळून लावत मंत्रिमंडळ स्थापनेची चर्चा सुरळीतपणे सुरू असल्याचं सतीशन यांनी सांगितलं. मंत्र्यांची यादी उद्या दुपारपर्यंत राज्यपालांना दिली जाईल असं ते म्हणाले. वेणुगोपाल यांची भेट घेण्याआधी सतीशन यांनी ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांचीही भेट घेतली. चेन्नीथला यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं यासाठी सतीशन प्रयत्नरत असल्याचं सांगितलं जात आहे. केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी चेन्नीथला हेही आग्रही होते. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून भूतानला भारतापेक्षा खूपच कमी दरात पेट्रोल विकलं जात असल्याच्या दाव्याचं सरकारनं खंडन केलं आहे. समाज माध्यमावरचा हा दावा हा व्हिडिओ जुना असून नागरिकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं तो संदर्भाशिवाय शेअर केला जात आहे असं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटनं म्हटलं आहे. थायलंडमधल्या बँकॉक इथं आज रेल्वे आणि सार्वजनिक बसची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे आणि बसची टक्कर होऊन आगीचा भडका उडाला. यामध्ये अनेक चारचाकी आणि दुचाकींना झळ पोहोचली आहे. इस्रायलनं गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यात हमासच्या लष्करी विभागाचा नेता मारला गेल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. इज अल दीन अल हदाद असं त्याचं नाव असून 7 ऑक्टोबर 2023 इस्रायलवर हल्ला करण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता असं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्ससोबत सुरू आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कोलकात्याच्या 8 षटकात 1 बाद 85 धावा झाल्या होत्या. अमेरिका आणि नायजेरियाच्या सशस्त्र दलांनी इस्लामिक स्टेट ग्रुपचा म्होरक्या अबू बिलाल अल मैनुकी याला काल एका संयुक्त मोहिमेत ठार केल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हजयात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा.

गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जून पर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरनं सहक्षेपित करण्यात आलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz तसेच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर, तसेच FM 103.6 megahertz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण आपण ऐकलं. रात्रीचे 11:10 आणि 40 seconds होत आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50 PM. दरम्यान AIR मराठी DTH